सुप्रभात. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 3 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार। प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 6 वाजतात आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

भगवान महावीर म्हणतात, हजार गुण प्राप्त करणं सोपं आहे, पण एक दोष दूर करणं फार कठीण आहे. आपण ऐकला आजचा सुविचार. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

शंकराचार्य कृत गुरु अष्टकम आपण ऐकलं, गायलं होतं सुमती टिकेकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर जोशी रचित भूपाळी. गोविंद पोवळे यांचं संगीत असलेली ही भूपाळी गायली आहे माणिक वर्मा यांनी.

आर एन पराडकर यांनी गायलेली ही होती गिरीबाल यांची रचना. संगीत होतं शांताराम पाबळकर यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं. रचना गायले मुग्धा भट सामंत यांनी.

श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही होती संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची रचना, गायले विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी.

मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते होत ऐकूया हिंदी भक्ती रचना. या रचनेचे गायक आणि गीतकार हरिओम शरण, संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. नमस्कार मंडळी, सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जीवामृत, अमृत पाणी आणि किडींच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क यांचा वापर केला तर फायदा होतो. या तीनही गोष्टी घरच्या घरी अत्यंत कमी खर्चामध्ये तयार करता येतात, ज्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ होऊ शकतो. सुरुवातीला जाणून घेऊया जीवामृताविषयी. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गाईचं शेण 10 किलो, गोमूत्र 5 ते 10 लिटर आणि जुना काळा गूळ 1 किलो इत्यादी लागतं. तसंच कोणत्याही कडधान्याचं पीठ 2 किलो, वडाच्या पारंब्याखालची खडेरहित माती, 200 लिटर पाणी यांचं सर्व मिश्रण एका बॅरलमध्ये आठवडाभर आंबवावं. दिवसातून 2 ते 3 वेळा ते ढवळावं. असं मिश्रण महिनाभरात

0: एकरासाठी वापरावं. पाणी देताना छोट्या नळीद्वारे पाण्याच्या पाटातून ते द्यावं. कडुनिंबाच्या फांदीनं सरीत सडा टाकावा. जीवामृत टाकल्यानंतर प्रचंड प्रमाणात सूक्ष्म जीवाणू वाढतात. मंडळी, अमृत पाणी तयार करण्यासाठी सुद्धा देशी गाईचं शेण आणि गोमूत्र घ्यावं लागतं. मात्र याचं प्रमाण सम असतं. त्यामध्ये थोडा काळा गूळ टाकून 10 दिवस सडवावं आणि नंतर 10 पट पाणी त्यामध्ये टाकावं. असं हे मिश्रण डहाळ्यानं अगर झारीनं जमिनीवर शिंपडावं. 1 एकरासाठी 10 किलो शेणखत आणि 10 लिटर गोमूत्र आणि 100 ग्रॅम गूळ यांचं मिश्रण 100 लिटर पाण्यातून फवारावं. यामुळं पिकाची वाढ निरोगी आणि जोमदार होते. मंडळी, दशपर्णी अर्क हा सर्व प्रकारच्या किडी आणि बाल्यावस्थेतल्या अळ्या आणि घातक बुरशींवर नियंत्रण ठेवतो. हा अर्क तयार करण्यासाठी कडुलिंबाचा ताजा पाला 5 किलो, घाणेरीचा पाला 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, गावरान पपईचा पाला 2 किलो, गुळवेल किंवा पांढऱ्या धोतऱ्याचा पाला 2 किलो, पांढऱ्या रुईचा पाला 2 किलो, लाल कण्हेरीचा पाला 2 किलो, एरंडाचा पाला 2 किलो, गरंज पाला 2 किलो, सीताफळीचा पाला 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तो सडवावा. यामध्ये 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, 1/4 किलो ठेचून केलेला लसणाचा चुरा, 3 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर देशी गाईचं मूत्र टाकावं. चांगलं सडल्यानंतर योग्य प्रकारे वस्त्रगाळ करून पिकावर फवारण्यासाठी वापरावं. सर्व प्रकारच्या किडी या दशपर्णीच्या फवारणीनं मरून जातात. मित्र कीटकांना मात्र फारसा उपद्रव होत नाही. याचप्रमाणे मंडई, किडी आणि काही प्रकारच्या बुरशींच्या नियंत्रणासाठी 100 लिटर पाणी, 5 किलो कडुनिंबाचा पाला, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो देशी गाईचं शेण हे सगळं द्रावण एकसारखं ढवळून 2 ते 3 दिवस आंबवून वस्त्रगाळ करून मग फवारावं. त्याचाही चांगला परिणाम दिसून येतो. मंडळी, अतिशय जहाल पण अपेक्षित परिणाम देणारा असाल निंबोळी अर्क. हा आपण आपल्या घरी तयार करू शकतो. निंबोळी अर्क जास्त प्रभावी करण्यासाठी 2 लिटर गोमूत्रामध्ये 500 ग्रॅम हिरव्या मिरचीचा ठेचा, 200 ग्रॅम लसणाचा ठेचा, 200 ग्रॅम तंबाखूचा चुरा आणि 100 ग्रॅम गूळ घालून निंबोळी अर्क तयार करावा. तर मंडळी, अशी ही जीवामृत, अमृत पाणी, दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि कमीत कमी खर्चात तो तयार होतो. अशानं जमिनीची सुपीकता वाढते, कीड रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं आणि उत्पादनामध्ये शाश्वत वाढ होते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: जीवामृत आणि इतर अर्कांची निर्मिती याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता गायत्री भरणकर यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 PM.

यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई, उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं? तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता. पण श्रोतेहो जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत.

0: दूध हे पोषक अन्न आहे. त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो. पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे. पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाईघाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे. आणि ही कशामुळे आढळली? तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते. ही सवय जर लागली तर मुलांमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता. कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: परी सर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरड धान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
0: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी

0: नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसची हे प्रकार आहे हा. आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही. स्थानिक धान्यात जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे. अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे. आपण ते खाल्लेलं आहे जिभेला. मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातो आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाही तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्याऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रुती हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू कार्यक्रमां दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम

0: प्रसारित होतील. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पदार्थकृती. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल सर्पमित्र होमगार्ड प्रशिक्षक अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कूबा डायव्हर भरत जोशी यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्लास्टिक फ्री क्रिचन ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. 1:05 गीत बहार. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री आपण ऐकाल. श्रोतेहो दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 आपण आनंद घ्याल गीतसंध्या या कार्यक्रमाचा. आज यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:20 गीतबहार हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 आपण ऐकाल संवाद मावळतीचे रंग. लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं. सहभाग ऋचा गदरे रोहित देव आणि विद्या तावडे. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो 7:30 सामना संपेपर्यंत महिला T20 आशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन खेळ संपेपर्यंत 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरून म्हणजेच रेडिओ सेटवरून आम्ही सहक्षेपित करू. आमचे नेहमीचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील. ते कार्यक्रम असे असतील 7:30 किसानवाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल गोकृप्रामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. 8:15 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईड्स दिल्ली केंद्रावरून. 10:00 प्रादेशिक लोकसंगीत आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. या कार्यक्रमात सलीम अल्लाहवाली आणि गोपाल सिंग खिंची यांचं गायन आपण ऐकाल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोतेहो आपण जाणून घेतली रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: एक चांगलंय भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर
1: खा बिनधास्त जगा बिनधास्त.
0: आता ऐकूया

0: पुष्टितून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण पूर्वीपासून एक गोष्ट बघतो की कुठे ठेच लागली किंवा कुठे जखम झाली किंवा कपाळावरती पडलो, डोक्यावरती पडलो, खोक पडली, तर आपण त्या ठिकाणी हळद भरतो. आता हळद भरतो ही का भरतो किंवा हे असं का केलं जातं, हे पूर्वापार चालत आलेलं आहे, तेव्हा असं का केलं जातं आपण समजून घेऊ. जखमेवरती आपल्याकडे हळद लावण्याची पद्धत आहे. घाटावरती जर बघितलं आपण किंवा आपल्याच देशातल्या काही भागामध्ये बघितलं तर तिथे चुना लावतात. म्हणजे थोडक्यात जिथे उपलब्ध असेल तिथे चुना आणि जिथे उपलब्ध असेल तिथे हळद. आता आपण म्हणतो की चुना हा गरम असतो, उष्ण असतो, त्या ठिकाणी आपण चुना लावतो, असं का? ही पद्धत आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते. मग ती सुशिक्षित असो अशिक्षित असो, ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. जखम झाल्यानंतर लोक आजही आपल्याला असं दिसतं की हळद किंवा चुना लावतात. आणि हळद लावल्यानंतर किंवा चुना लावल्यानंतर रक्त यायचं थांबतं, हेही खरं आहे. पण एवढ्याच कारणासाठी आपण हळद आणि चुना लावणं हे खरोखरच योग्य आहे का, किंवा आपण लावावी का, किंवा लावत असले तर ह्याच्यामागे काय शास्त्र आहे? आता हळद जी आहे, या हळदीमध्ये एक ॲसिड आहे, कुरकुमिन किंवा अनेक प्रकारची रसायनं त्या हळदीमध्ये आहेत. तेव्हा ही हळद जंतूंची वाढ होण्यासाठी प्रतिबंध करते, म्हणजे थांबवते. चुन्याची गोष्ट जर लक्षात घेतली तर चुन्यामुळे जखमेच्या आजूबाजूचा भाग जळल्यासारखा, कारण चुना उष्ण असतो त्यामुळे तो जळल्यासारखा होतो आणि निर्जंतुक होतो. हे झाले काही फायदे दोघांचे, म्हणजे हळदीमुळं जीवाणूंची वाढ थांबते, चुन्यामुळं आजूबाजूचा जो भाग असतो तो निर्जंतुक होतो, तो उष्ण असल्यामुळे. पण याचे तोटेही काही असतील. हळद जर शुद्ध नसेल, म्हणजे आपण त्या डब्यामधून हळद घेतो त्याच्यात जर तिखट आणि हिंग बाजूला ठेवलेले असतील, त्याच्यात मिश्रण त्याच्यात झालेलं असेल चुकून, तर अशा वेळेला जखमेची आग येते आणि ती चिघळू शकते. किंवा त्याच्यात काही इतर कचरा असेल तर अडचण होते, जखमेमध्ये त्या जंतुसंसर्ग होतो, त्याच्यातून पू होतो, म्हणजे सेप्टिक होतो. जखमेला जर चुना लावला तर जखम भरून आल्यानंतर त्वचेवरती वाईट दिसणारा असा व्रणही तयार होतो. आजकालच्या काळामध्ये असे जंतू नाश करण्यासाठी किंवा जखम बरी करण्यासाठी परिणामकारक अशी औषधं पण उपलब्ध आहेत. रक्तस्राव होणारी जी जखम आहे ती स्वच्छ धुतली जाते किंवा धुवायला हवी आपण. त्यावर त्याच्यावरती कापसानं जर टिंक्चर बेन्झॉईन किंवा आयोडीन लावू, म्हणजे या गोष्टी आपल्या घरात असाव्यात नेहमी, जर लावलं तर रक्तस्राव थांबतो आणि जखमेत जर जंतू असतील तर ते मरतात. जखमेत पू वगैरे जर झाला असेल तर मात्र ती जखम व्यवस्थित साफ करायला हवी, दररोज ती धुवायला हवी, ड्रेसिंग करायला हवं, त्याच्यावरती निओस्पोरिनची पावडर किंवा सोफ्रामायसिनचं मलम लावायला हवं. अर्थात या गोष्टीची ॲलर्जी असता कामा नये आपल्याला. जखमेवरती शुद्ध हळद लावणं हे चांगलीच गोष्ट आहे. चुन्यानं मात्र त्वचेवरती वाईट प्रकारचा व्रण येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यायला हवं. आणि मुख्य म्हणजे अत्यंत परिणामकारक अशी औषधं सध्या उपलब्ध असल्याने असे उपाय करण्याबरोबरच जर आपण घरात बेन्झॉईन किंवा निओस्पोरिनची पावडर ठेवली, निबासल्पची पावडर ठेवली किंवा सोफ्रामायसिनचं मलमाची एक ट्यूब ठेवली तर त्याचा अधिक उपयोग होतो. आणि ते जसं पारंपरिक उपाय आहेत त्याचबरोबर ते आपण ह्या पण गोष्टी आपल्या हाताबरोबर घरात ठेवल्या पाहिजे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकाल गार्गे देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती। तेव्हा नक्की ऐका 8:40 आमचा कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती। हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। 7:07 झाली आहेत। यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्य शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी तसंच सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल महाटॅक स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला जाणार आहे. याद्वारे शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाटॅकच्या स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भात आढावा बैठक झाली. साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याकरता विविध उपपदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावावी तसंच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी काल मुंबईत लोकभवन इथं राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची दखल घेणारा असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावं यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत अशी सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारचं जागतिक धोरण अयशस्वी ठरलं असून आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहोत अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नाशिक इथं केली. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत आयोजित 10 दिवसांच्या निवासी शिबिराचा समारोप काल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या 10 दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षणार्थींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसंच ध्यानधारणा आणि मार्शल आर्टही शिकवण्यात आलं. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधी यांनी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. नाशिकमध्ये सध्या बेमुदत धरणं आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या 24 प्रतिनिधींशीही गांधी यांनी चर्चा केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला

0: दिले, मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची आमदार प्रसाद लाड यांनी काल भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा त्यांना वाचून दाखवला तसंच यावर तातडीनं अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शासन निर्णय काढल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं तसंच लातूर इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमाअंतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी आज रवाना होत आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत या कामगारांशी संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं लोढा यावेळी म्हणाले. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक 2026 स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. आजही राज्यात सर्वच विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: डॉक्टर येऊ का?
3: या काका या. कुठल्या दातांना आमची आठवण काढली?
2: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
3: बोला.
2: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया. योग्य काय आहे
3: काका? आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा आता अगदीच नाईलाज झाला.

0: तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील, दात मुखी तर शरीर सुखी. अगदी झेड प्लस सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
1: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतहो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा अशी गर्जना करून शाहिरी परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे महाराष्ट्र शाहीर कृष्णराव म्हणजेच शाहीर साबळे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 सालचा. तसंच बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक किशन महाराज यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 सालचा. श्रोतेहो, लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 सालचा. बॉलिवूडचा खलनायक क्राईम मास्टर गोगो शक्ती कपूर यांचाही आज वाढदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1958 सालचा. हिंदी चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय यांचाही आज वाढदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1976 सालचा. आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 आमच्या कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकाल गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती। तेव्हा नक्की ऐका 8:40 हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आता 7:25 होत आहेत। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: तर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्त्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जलगुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्त्व कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्त्व आहे?
2: हक्कदारीचं महत्त्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे असं इरिगेशन ॲक्ट 1976 आलेला आहे आणि नवीन जो ॲक्ट आला होता 2005 सोबतच MWRRA आला होता, तो MMISF ॲक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 मुख्य पिके घेतले जातात, ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चणा डाळ, नंतर ऊस, कापूस, हे 7

0: जास्ती चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून ही पद्धती तुम्हाला पाणी हवंय तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केल्या जातं आणि हे MMISF ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर 2 एकर 5 एकर अशामध्ये जास्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही, प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशनसाठीच, आणि इरिगेशनसाठीच हे एन्टायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडते. कारण शेतकरी आता त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशनमध्ये पाणी हवं आहे, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबीमध्ये किती हवे आहे, खरीपमध्ये किती हवं आहे, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते. ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरीसुद्धा तिथे थांबली जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफसुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्या प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्यालासुद्धा पाणी मिळेल याची सोय या मार्फत केलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते. त्यात त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे. कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेला सुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथेही किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण आपली पार पाडत आहे. मॅडम, याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी नव्याने निकष काही सुधारित केलेले आहेत, तर त्यांचं महत्त्व काय आहे?
0: जसं 2007 आपण पहिल्यांदा निकष काढले होते एन्टायटलमेंट इश्युअन्सचे, त्याला 2015 रिवाईज केलं होतं इरिगेशनकरिता आणि 2017 केले होते नॉन इरिगेशन. नॉन इरिगेशन म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयलचे. त्याला आता 2025 आपण इरिगेशनचे पुन्हा

0: रिवाईज केले आणि आता जुलै 2026 मी नॉन इरिगेशनचे निकष जे आहे सुधारित केले. आता ते याकरता केले कारण 2005 आपला ऍक्ट आला, 2011 तो रिवाईज झाला, 2016 रिवाईज झाला. टाइम टू टाइम वेगवेगळे आपले जी आर्स आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 आले, 2018, 2022 आणि आता 2026 आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एंटायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट, वॉटर बजेटिंग होत नव्हतं. मग ते कंपल्शन करणं, आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एंटायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी एसटीपी लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा एसटीपी लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कशी असतील तर ते आधीच्या निकषामध्ये नव्हतं. तर त्याला इन्क्ल्यूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्ल्यूड केलं, ते आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्त्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
0: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं, म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तो ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागतो.

0: आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली, आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे जी आपण फक्त महाराष्ट्रातनं सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ॲक्च्युली आज मला नाही.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण जलगुणवत्ता, जलप्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्त्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया.

तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
3: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
2: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्री विश्वमल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: तर डॉक्टर, गेल्या 2 आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्मांनी होणारे उपचार याविषयीची माहिती देत होतात. पंचकर्मामध्ये बस्ती व मन, विरेचन, नस्य असे वेगवेगळे प्रकार येत असतात. तर त्याविषयीच आता आम्हाला अजून काही जाणून घ्यायला आवडेल.
3: गेले आपण 3 म्हणजे पहिल्या भागात बस्ती, दुसऱ्या भागात व्यमन, तिसऱ्या भागात विरेचन असं बघतोय. आता 4 म्हणजे पंचकर्माचं बोलतोय म्हणून तर ह्या नस्याबद्दल बोलूयात. नस्य म्हणजे काय? तर साधं सरळ समजायच्या भाषेत सांगायचं तर नाकात थेंब टाकणं कशाचेही औषधाचे. औषधीसिद्ध दूध, औषधीसिद्ध तूप, औषधीसिद्ध तेल, ऊसाचा रस, दुर्वांचा

0: रस, औषधांचे स्वरस, औषधांचे काढे, वेगवेगळ्या औषध सिद्ध स्वरूपात असू देत, स्वरस स्वरूपात असू देत, काढ्या स्वरूपात असू देत, नाकात टाकणं म्हणजे नस्य. मग ते का केलं जातं? खरं तर काय आहे, उर्दू मूळ अदक काय, वनस्पती कशी असते, ज वृक्षवरती असतो, मूळ जमिनीखाली आहे. माणसाचं मात्र नेमकं उलट आहे, माणसाचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि बाकी शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्याचं डोकं हे शरीराचं मूळ आहे, त्यामुळं जसं आपण म्हणतो वनस्पतीला खत पाणी घालतो मुळाला, तसं शरीराचं पोषण होण्यासाठी, शरीराची वाढ चांगली होण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नस्य आयुर्वेदानं सांगून ठेवले. ते वेगवेगळ्या लोकांसाठी, म्हणजे आजारी लोकांसाठी नस्य आहे, ज्यांना विकार उत्पन्न होतात त्यांच्यासाठी नस्य आहे, नस्याचे वेगवेगळे काळ सांगून ठेवले आहेत. अगदी झोपेतनं उठल्यापासून, शौचाला जाऊन आल्यानंतर, मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर, दंतमंजन झाल्यानंतर, जेवल्यानंतर, अपानवायूचं निसरण झाल्यानंतर, दुपारची झोप जर कोण घेत असेल तर ते घेऊन उठल्यानंतर, असे म्हणजे बरेच काळ नस्य त्याचे सांगून ठेवलेले आहेत. तर हे नस्य म्हणजे काय, शरीराचं पोषण करण्याची कन्सेप्ट. थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सर्जरी कुठली असेल तर ब्रेन सर्जरी. तिथं कोणतंही औषध डायरेक्ट पोचत नाही. आयुर्वेदात मात्र नस्य ही एकमेव गोष्ट आहे, नस्य ही एकमेव प्रोसेस अशी आहे ज्याच्यामुळं आपल्याला जे औषध मेंदूपर्यंत डायरेक्ट पोचवायचं आहे ते आपल्याला पोचवता येऊ शकतं. खरं तर हे नस्य, हे जसं मी सांगतोय, सार्वधिक विकारांमध्ये उपयोगी येतं. म्हणजे ह्याच्यातही प्रकार असतात, म्हणजे ह्याच्यात जसं मी तुम्हाला आपण काही भाग बघतोय की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, तसं नस्यांमध्येही प्रकार सांगून ठेवलेत. एकाला ब्रहण म्हणजे बळ देणारं, म्हणजे एखाद्या अवयवातलं वातक वाढून बळक्षय झाला असेल तर बळ वाढवण्यासाठी आणि इतरही त्याचे प्रकार सांगता येतील.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
0: हे जसं एखाद्या अवयवाचं बळ वाढवण्यासाठी, मेंदूचं बळ वाढवण्यासाठी बलक्षय झाला असेल, इंद्रियांची क्षमता कमी झाली असेल, तर ती ताकद वाढवण्यासाठी जसं नस्य आहे, तसे दोष काढून टाकण्यासाठी सुद्धा विरेचन नस्यासारखा प्रकार आहे. म्हणजे त्यात शिंका येतात, त्यातनं दोषांचं वहन होतं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा, मी तुम्ही इतके वर्ष प्रेक्षक ऐकत असाल, अंजन म्हणून एक प्रोसेस मी सांगतो डोळ्यात घालायचं अंजन ना, आणि त्या स्पेसिफिक आपण बऱ्याचदा अच्युतन सांगतो एरंड तेलाचं. येणं काय होतं, डोळ्यात टाकलं की इरिटेशन होतं, डोळ्यातले दोष वाहून जातात, किंवा पोट साफ होण्यासाठी आपण औषध घेतो त्या पद्धतीने हे अंजनं काम करायला लागतात. तसं हे दोष आहेत, म्हणजे विरेचन नसल्याचा प्रकार आहे. काही औषधं अशा पद्धतीनं टाकली जातात नाकात की जे दोष साठलेले आहेत ते नाकावटी नासास्राव होऊन ते बाहेर पडतात आणि विकार शांती व्हायला लागते. खरं तर ह्या गोष्टींचा फायदा नेमका कशासाठी होतो, हे ब्रहण आणि विरेचन असं ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ब्रहण म्हणजे एखाद्या विकार क्षयात्मक असेल, म्हणजे झिजेच्या स्वरूपात असेल, आणि दुसरा एक दोष संचय होऊन विकार उत्पन्न झाले असतील तर, म्हणजे आता समजवायच्या भाषेत झालं तर म्हातारपणामुळं येणारी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ऐकायला कमी येतं आहे म्हातारपणामुळं, दिसायला कमी येतं आहे, किंवा विस्मृती व्हायला लागते, हे क्षयात्मक झालं. आणि बऱ्याच वेळेला जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्तपित्त आहे, आणि अशा वेळेला रक्तात पित्ताचा उद्रेक झाला असेल तर अशा वेळेला आपल्याला ते कुठून तरी काढून टाकायचं आहे. तिथं साठलेला भाग आहे ना, साठलेले दोष आहे ते काढून टाकायचे, त्यासाठी विरेचन म्हणजे ते काढून टाकायची प्रोसेस. ह्या पद्धतीनं नस्याचा विचार करता येतो. नस्य ही एकमेव गोष्ट अशी आहे म्हणजे आयुर्वेदातली की ज्याचा फायदा आपल्याला ऑप्टिक नर्वाने पडद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199.

0: 98925 261 99 98 225 261 99 98 225 261 99.
1: तर ह्या नस्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं की ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक विकार आहे. बऱ्याच वेळेला पित्तामुळं नसांना सूज येते, वातामुळं नसांना सूज येते, जिरलेल्या कफामुळं पर्यंत मागच्या नसांना सूज येते आणि ती सूज वारंवार अपडाऊन होऊन नंतर ते नसा सुकायला लागतात. काचबिंदू नावाचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यावरती प्रेशर येतं आणि मग प्रेशर येऊन नसांवरती प्रेशर येतं, नसा सुजतात, सुकतात आणि परत ती सुकायला लागते, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी. तसेच मेंदूच्या काही विकारांमध्ये किंवा मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुजतात, सुकतात आणि ऑप्टिक ॲट्रोपी येते. रेटिनॅटिस पिगमेंटोजा म्हणजे रातांदळेपणाच्या काही पेशंटमध्ये पडदा आधी खराब होतो, नंतर नसा सुकायला लागतात आणि त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात. ह्या सगळ्या केसेसमध्ये नसांपर्यंत कोणतंही औषध इन्स्टंट पोचत नाही किंवा ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा त्याला मर्यादा यायला लागते. तर ही मर्यादा नस्यानं आपल्याला सोडवता येते किंवा घालवता येते. नस्य हे डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करणार आहे, हे नस्य हे डायरेक्ट मेंदूवरती काम करणार आहे. बऱ्याच वेळेला मेंदूवरती वाताचा परिणाम होऊन मेंदूच्या आणि पर्यायानं ऑप्टिक नर्वची झीज व्हायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हे नाकातले ड्रॉप टाकले, नस्य केलं तर त्याचा फायदा ही जी झीज आहे हे थांबवण्यासाठी होते. नसांची झीज थांबते, मेंदूची झीज थांबते आणि आपल्याला तो विकार बळावून जे अंधत्व कायमचं येतं हे घालवता येतं. ह्याच्यासोबत ज्या वेळेला पोटातले विकार असतील किंवा बऱ्याच वेळेला बायकांना पाळीच्या संबंधित तक्रारी असतील, बीजगणितीशी संबंधित तक्रारी असतील, मानसिक विकाराशी संबंधित काही गोष्टी असतील, तर अशा विकारांमध्येही आपल्याला नस्याची मदत घेता येऊ शकते. नस्य हे जसं मी सांगितलं क्षयात्मक आहे का दोष वाढून झालेला आहे त्यानुसार औषध कोणतं, नस्याचा कोणता प्रकार हे ठरवावं लागतं. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जर निदान करून घेतलं तर आपल्याला वमन, विरेचन, बस्तीचे दोन प्रकार, नस्य ह्या पद्धतीचा, ह्या पंचकर्माचा वापर करून शारीरिक दोषां किंवा शारीरिक विकारांचा परिणामस्वरूप येणारे नेत्रविकार असतील किंवा फक्त डोळ्यांचेच विकार असतील तर ह्या पंचकर्माच्या माध्यमातून दोष कमी करून आपल्याला ते कायमस्वरूपी घालवता येऊ शकतील. फक्त एवढंच आहे, योग्य वेळी ते करणं गरजेचं आहे, ते वैद्यांनी ठरवायला पाहिजे. वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
0: तर डॉक्टर, गेल्या चार भागांमध्ये आपण डोळ्यांच्या विकारांवर पंचकर्माचा कसा उपयोग होऊ शकतो आणि त्याचे उपचार नेमके काय आहेत याची खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 225 261 99 98 225 261 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲड्रेस

0: एस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंटमधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंटमधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
6: डॉक्टर येऊ का?
7: या काका या. कुठल्या दातांना आमची आठवण काढली?
6: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
7: बोला.
6: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे, तो म्हणतोय रूट कॅनॉल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनॉल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
7: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनॉल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते, आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते, इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा, आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को काय इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि

0: मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच, आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी झेड प्लस सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
1: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.
2: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया बालकवी ठोंबरे यांची रचना. गायली आहे लता मंगेशकर यांनी, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: will be conducted across the state from today till the 17th of this month. The campaign will be held in all 75 districts of the state. Around 10 lakh eligible adolescent girls in the 14-year age group are being targeted for HPV vaccination under the drive. In women's cricket, India will take on Hong Kong in the second Group A match in the 2020 Asia Cup at Dubai International Stadium in the UAE today. The match will begin at 8 p.m. Indian Standard Time. The women in blue opened the campaign with a convincing 94-run win over Thailand in Dubai on Sunday. A victory over Hong Kong will help the Harmanpreet Kaur-led side secure a place in the semi-finals of the ongoing 8-team tournament. India will host the Hyundai World Archery Para Series for the first time at Ahmedabad Sabarmati Riverfront from September 5th to 9th with over 100 athletes from 20 countries participating. The event is the third stage of the 2026 series following competitions in Bangkok, Novae Minas Toh and Chekyo from June 30th to July 4th. The fourth and final stage is scheduled to be held in Santiago, Chile in October. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Abhishek. IAF Sindoor veteran retired Air Marshal Jitendra Mishra is first Ram Temple CEO, informs Hindustan Times. From MiG-21 to ATR, ex-group captain Abhinandan Vardhaman prepares to fly passengers, reports the Pioneer. On the death of celebrity manager Disha Salian, the Times of India quotes the High Court as saying CBI probe necessary into Disha Salian's death. Global temperature rise to cross 1.5 degrees centigrade threshold, warns United Nations, states the Economic Times. India sends Nepal fifth tranche of aid, 11-member rescue team, reports the Asian Age. And finally, Meena Kumari classic Pakiza gets a facelift set for world premiere in October, writes the Indian Express, adding that restored masterpiece will be screened at France's Festival Lumiere in Lyon, followed by special screening during BFI London Film Festival. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls for greater adoption of water-saving technologies and learning from global best practices. Prime Minister Modi to hold talks with his Belgian counterpart, Bart De Wever, in New Delhi today. ISRO to launch Earth Observation Satellite EOS-05 from Sriharikota tomorrow. India's sovereign credit rating upgraded to A- with stable outlook by Japan Credit Rating Agency. Bombay High Court orders CBI probe into death of Disha Salian, former manager of late actor Sushant Singh Rajput. And in women's cricket, India to take on Hong Kong in the second Group A match of the 2020 Asia Cup in Dubai this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200. भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारत आणि बेल्जियम दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बेल्जियमचे पंतप्रधान भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर बेल्जियमचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकेन उपस्थित असतील. भारतीय उद्योग महासंघाच्या भारत युरोपियन संघटना मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात ते आपले विचार मांडतील. भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तसंच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण तसंच अक्षय ऊर्जा यांसारख्या परस्पर हितांच्या क्षेत्रामधील सहकार्य पुढे नेण्यासाठी यावेळी दोनही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज

आज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील 10,00,000 पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून ए अशी केली आहे. रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून DNA चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई
पुणे आणि नाशिक या तीन ठिकाणी डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची पाचवी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं

नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी

0: ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तना ची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1,200. भारताकडून मदतीची 5 खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानेटकर. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती।
1: कोकणची खाद्य संस्कृती।
0: श्रोते हो नमस्कार। कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गृहिणींना पडणारा रोजचा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचं, जेवणाला काय करायचं, मधल्या वेळी काय करायचं, रात्रीच्या जेवणाला काय करायचं, कधीकधी खरंच या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही। हाच तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचा हा कार्यक्रम आहे। वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत असतो। काही पारंपरिक असतात, काही इनोव्हेटिव्ह असतात, काही विस्मृतीत गेलेले असतात। तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आम्ही अशाच काही पाककृती तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय गार्गी देवस्थळी यांना। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे।
2: धन्यवाद।
0: मी असं म्हटलं की गृहिणींना रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे काय करायचं आज। मेनू एकदा समजला की करणं सोपं असतं, पण मुळात काय करायचं हा प्रश्नच सुटत नाही। तर हा प्रश्न आज आपण गृहिणींचा थोडासा सोडवणार आहोत। तुम्ही गेली 8-10 वर्ष या पाककलेच्या क्षेत्रामध्ये काम करताय, मला सुरुवातीला तुमच्याविषयीच ऐकायला आवडतं।

0: आवडेल. आधी तुमच्याविषयी सांगा आणि पाककलेकडे कशा वळलात हेही सांगा.
1: माझा जन्म कोकणातील एका छोट्याशा खेडेगावात झाला. 12वीपर्यंत शिक्षण माझं लांजामध्ये झालं आणि त्याच्यानंतर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतून बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये पदवी घेतलेली आहे. पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायची असं स्वप्न होतं, पण काही कारणाने ते शक्य झालं नाही. मी इथेच राहायचा निर्णय घेतला. पाककलेची ओळख आईपासूनच झालेली आहे. लहानपणापासून आईच्या हातचे पारंपरिक पदार्थ पाहत आणि तिला मदत करत स्वयंपाकाची आवड मनात रुजली होती. तिच्या हातचे उकडीचे मोदक, पुरणपोळी, पातोळे, घावणे, आंबोळी, भाकरी, झुणका अशा असंख्य पदार्थांमधून केवळ पाककलेचे धडेच नाही तर खाद्य परंपरेची गोडीही मिळाली.
0: बर,
1: आईसोबतच आजी, मावशा, काकू, सासूबाई, नंडा, बहिणी आणि मैत्रिणी या माझ्या आयुष्यातील अनेक अन्नपूर्णांकडून मी शिकले आहे.
0: वा वा वा. आपण म्हणतोच नेहमी की आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, आणि स्वयंपाकघराचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपली आईच आपली गुरु असते. आपण तिच्याकडे बघूनच अनेक गोष्टी करायला सुरुवात करतो आणि नंतर नैपुण्य सुद्धा तिच्यासमोरच आपण मिळवत असतो, नाही का. घरातूनच तुम्हाला ही सगळी संस्कृती मिळालेली आहे. तर आमच्यासाठी पहिला पदार्थ कुठला सांगणार आहात.
1: आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणी शुक्रवारचं आपण जीवतीचं व्रत करतो, तर श्रावणी शुक्रवारी केली जाणारी एक पाककृती म्हणजे पुरणपोळी. तर सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे पुरणपोळी, तर ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. पुरणपोळी करताना 1 किलो जर डाळ घेतली तर ती निवडून स्वच्छ धुवून 1 तासभर भिजत घालायची. आणि भिजलेली ही डाळ आहे ती आपण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून 1 मऊसूत शिजवून घ्यायची. आता डाळ भिजत घालतानाच मी पाणी मोजून घेते. साधारण 1 किलो डाळ असेल तर 1.25 लिटर पाणी लागतं.
0: अच्छा,
1: म्हणजे प्रमाण बिघडण्याचा प्रश्न नाही, म्हणजे त्या पाण्यात डाळ शिजते चांगली. तर अशी शिजलेली डाळ, त्याच्यात गुळ, त्या गुळाचं प्रमाण पण प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पण 1 किलो डाळ असेल तर 1 किलो गुळ हा लागतोच. त्याच्यावर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही गुळ किंवा साखर
0: वाढवू शकता.
1: आणि ही डाळ शिजलेली आहे ती डाळ त्याच्यातलं पाणी काढून ठेवायचं आणि शिजलेल्या डाळीत चिरलेला गुळ, मीठ आणि हळद हे घालून शिजायला ठेवायची.
0: अच्छा.
1: आता शिजवताना सुद्धा एक टीप आहे की तुम्ही जर जाड बुडाची कढई असेल तर त्या कढईत जर शिजत ठेवली तर पातेल्यापेक्षा कढईत पुरण पटकन शिजत, पटकन होत. वेळ वाचवण्या
0: ही टीप फार महत्वाची आहे, कारण वेळ वाचवणं ही आज काळाची गरज आहे. नंतर मग
1: नंतर हे सगळं गुळ थोडा पातळ झाल्यामुळे पुरण पातळ होतं आणि जसा पाक होत येतो तेव्हा ते घट्टपणा यायला लागतो.
0: मग
1: पुरण झालं हे कसं ओळखायचं, तर आपण उल्लतना जो घेतलेला असेल ढवळायला पुरण, तो त्या पुरणात उभा राहिला तर मग ओळखायचं की पुरण आपलं तयार आहे,
0: झालेलं आहे.
1: पुरण झाल्यानंतर जायफळ किंवा वेलची तुम्ही करायला घ्यायच्या आधी त्याच्यात घाला,
0: मिक्स
1: वेळेला, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो.
0: मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला खूप काही शिकवत असतात, की हे ठोकताळे जसे आपल्या, म्हणजे जसं तुमच्या आईने तुम्हाला हे सांगितलं असेल की हे बघ हे असं झालं की पुरण झालं, आणि आज तुम्ही त्याच शिकवणीवर पुढे चालले आहात. त्याच्यानंतर मग काय करायचं.
1: त्याच्यानंतर पुरण झाल्यानंतर ते आपण पुरणाच्या जाळीवर किंवा पुरण यंत्रामध्ये वाटून परातीत पसरवून ठेवायचं थंड होण्यासाठी. आणि पुरण थंड व्हायला ठेवलं की मैदा आपण भिजवून ठेवू शकतो. मैदा सुद्धा तासभर भिजायला लागतो.
0: बरोबर.
1: मग मैद्यामध्ये तुम्ही मीठ आणि तेल असं घालू शकता, मैदा कणिक कॉम्बिनेशन करू शकता, किंवा नुसती कणिक घेतली तर त्याच्यात 1 चमचाभर मैदा चिकटपणासाठी घालू शकता. आणि हे पीठ तुम्ही भिजवून ठेवा. आपली कणिक जी आपण नेहमी पोळ्यांसाठी वापरतो त्याच्यापेक्षा सैल हवं हे. आणि मैदा आपण तासभर भिजत ठेवूया आणि नंतर जेव्हा पोळ्या करायला घ्यायच्या असेल तेव्हा तो छान तिंबून मग पाण्याचा हात लावून किंवा तेलाच्या हाताने ती छान कणिक भिजवून घ्या. आणि असं तयार झालेलं पीठ असेल तर त्या पीठापासून पोळी सुद्धा छान मौसूद होते.
0: अच्छा, ही एक अजून टीप.
1: हा, आणि हे प्रत्येक पातळीवर चांगलं जमणं महत्वाचं आहे. की मैदा आहे किंवा पोळी काय कणिक जी तुम्ही घेतलेली आहे तर

0: प्रति कणिक एक भाग घेतली तर 4 ते 5 भाग त्याचे पेक्षा जास्त पुरण घ्यायचं.
1: अच्छा,
0: म्हणजे कमी पीठ आणि पुरण जास्त, आणि असं आपण भरून तो उंडा तयार करायचा आणि लाटायला घ्यायचा. आता लाटताना सुद्धा डायरेक्ट पोळपाटावर लाटलं तर पोळी चिकटते, पोळपाटाला चिकटू शकते. तर त्याच्यासाठी एक गोष्ट आहे जी आम्ही करतो, तर ती पोळपाटाला स्वच्छ धुतलेलं कापड आहे ते बांधायचं आणि मग त्याच्यावर तो उंडा ठेवून ती पोळी लाटायची.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे एक तर जादाचं जे पीठ असतं ते त्या कपड्याच्या आतमध्ये जात आणि पोळी सरकायला पण त्या कापडाने मदत होते.
1: वा वा वा, मला असं वाटतं की ही खूप चांगली टिप तुम्ही दिलीत, कारण जे नवशिके असतात त्यांना माहीत नसेल, तर तुम्ही या पद्धतीने ते करून बघा, म्हणजे मला वाटतं पुरणपोळी चांगली व्हायला नक्कीच मदत होईल. का
0: हो, आता ही लाटलेली पुरणपोळी आहे, आता तुम्ही ती तांदळाच्या पिठीवर पण लाटू शकता किंवा मैद्यावर पण लाटू शकता. टेक्स्चर छान यायला हवं असेल तर मैद्यावर लाटून एकदा नक्की बघा, तर त्याचं टेक्स्चर छान येतं गुळगुळीत मैदा असल्यामुळे. आणि जादाचं जे वरचं पीठ असेल ते फडक्याने झाडून टाकायचं आणि मग पोळी आपण तव्यावर भाजायला टाकायची. आणि दोन्ही बाजूनी खमंग अशी भाजून घ्यायची आणि अशी खमंग भाजलेली पोळी, ह्या पोळी बरोबर घरचं साजूक तूप, दूध आणि नारळाचं दूध सुद्धा घेतात काही, तेही छान लागतं. तर असं असेल तर स्वर्ग सुखच म्हणायला हरकत.
1: नक्कीच, अगदीच छान. आणि मला असं वाटतंय की श्रोते हो, मॅडमनी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही पुरणपोळी केली तर पुरणपोळी करणं खरंच काही अवघड नाहीये, नाही का?
0: नक्कीच.
1: मॅडम, पुढची रेसिपी कोणती आहे?
0: पुढची रेसिपी, आपण आता डाळ शिजवून घेतलेली आणि त्याचं पाणी मी ठेवून द्यायचं असं म्हटलं, तर त्या पाण्यापासून आपण कटाची आमटी करू शकतो. एक तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता, त्याच्यात गोडा मसाला, चिंच, गुळ,
1: बरोबर,
0: हे कॉम्बिनेशनने आपण आमटी करू शकतो. आणखीन एक रेसिपी जी आम्हाला सुचली घरी, कारण हे पाणी उरलं होतं एक दिवस आणि असंच अचानक नवरा म्हणाला काहीतरी ह्याच्यापासून मला बनवून दे. मला प्रश्न पडला की काय करू ह्या पाण्यापासून, तर त्याचं मी सूप केलं होतं.
1: बरं.
0: हा, तर त्याच्यात आलं लसूण मिरचीचा ठेचा होताच घरी, तो त्याच्यात मिक्स केला, मीठ घातलं आणि त्याच्यात मिरपूड घातली, ते शिजवलं छान आणि त्याच्यात लोणी घातलं.
1: बरं.
0: घरचं लोणी आणि असं छान तयार झालेलं पौष्टिक असं सूप.
1: वा, मला असं वाटतं की खूप छान चमचमीत रेसिपी आहे. श्रोते हो, श्रावण चालू आहे, माहिती आहे, जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर लसूण वगळता सुद्धा हे सूप आपल्याला करता येतं, नाही का? वा. मॅडम, यानंतर कुठला पदार्थ सांगणार आहात आमच्या श्रोत्यांना?
0: यानंतर आपण पडवळ्याच्या बियांची चटणी बघूया.
1: बर.
0: पडवळ्याची भाजी आपण करतो, पडवळ्याचं भरीत केलं जातं, पण बिया टाकून देतो कारण माहिती नसतं आपल्याला काय करतात, कसं करतात वगैरे. तर पडवळ्याच्या बियांची चटणी, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्या बिया अर्धी वाटी किंवा ज्या तुम्ही असतील
1: तेवढ्या.
0: त्याच्यात आपण तीळ पांढरे किंवा काळे तीळ वापरू शकतो, कढीपत्ता, सुक्या किंवा ओल्या मिरच्या, फोडणीसाठी जिरं, हिंग, तेल, हळद,
1: हे साहित्य
0: आहे. आता फोडणी तयार करायची, त्याच्यावर बिया आहेत पडवळ्याच्या त्या परतून घ्यायच्या, त्याच्यात खोबरं घालायचं आणि त्याच्यातच तीळ घालायचे.
1: अच्छा.
0: आणि ते भाजून, म्हणजे परतून घ्यायचं, सगळं भाजून घ्यायचं आणि हे गार व्हायला ठेवायचं. थोडं गार झालं की त्याच्यात मीठ, साखर आणि चिंच,
1: अच्छा,
0: अशी घालायचं आणि वाटून घ्यायची.
1: चिंच घातल्याने मला वाटतं चमचमीतपणा चांगला येईल तिला.
0: आणि अगदी पेस्ट करायची नाही, चटणी थोडी अशी जाडी भरडी
1: हवी. बरोबर आहे. मला असं वाटतं की, आणि खूप लोकांना तुम्ही म्हणालात तसं माहीत नसेल की या बियांचं करायचं काय, ह्या टाकूनच द्यायच्या आहेत, तर तसं न करता त्याचाही वापर करू शकतो आपण आणि एक चमचमीत चटणी आपल्या जेवणामध्ये येऊ शकते, नाही का?
0: नक्कीच. पडवळ्याच्या बियांची जी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही दोडक्याच्या सालांची, दुधीच्या सालीची रेसिपी सारखीच आहे, तुम्ही करू
1: जसं काही उपलब्धता असेल त्याप्रमाणे तुम्ही ती करू शकता. आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा ही खूप मॅडमनी गोष्ट सांगितली की एकच पदार्थ न करता त्यामध्ये उरलेल्या गोष्टीतून अजून एक पदार्थ, थोडक्यात फुकट काहीही न दवडता पदार्थ बनवायचा, हे मला वाटतं यातून आपल्याला बघायला मिळतंय. खूप छान आहेत ह्या रेसिपी. आणि थोड्या वेळमोड्या जरी वाटत असल्या तरी मला असं वाटतं की थोडा त्यातूनही वेळ काढून आपल्या वेळेप्रमाणे त्याचं नियोजन करून ह्या आपण करू शकतो, नाही का?
0: हो.

0: मॅडम पुढचा पदार्थ कोणता आहे?
1: आता आपण एक रेसिपी बघूया. उद्या गोकुळाष्टमी आहे, तर कृष्णाला आवडणारे काल्याचे पोहे आपण कसे करायचे हे बघूया.
0: अरे वा, सांगा बरं रेसिपी.
1: त्याच्यासाठी पोहे, मग तुम्ही गावठी पोहे घेतलेत तर उत्तम. तर पोहे घ्यायचे, निवडून ते थोडे धुवून घ्यायचे, आणि त्या पोह्यांमध्ये ताक, दही, दूध, थोडस मीठ, साखर हे घालून मिक्स करायचं, म्हणजे कालवायचे.
0: थोडक्यात जे जे कृष्णाला आवडतं ते सगळं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे.
1: हो. आणि उपलब्ध असणारी फळं, म्हणजे ते डाळिंबचे दाणे असतील, किंवा तुम्ही काकडी असेल, किंवा त्याच्यात सफरचंद वगैरे, हे ऑप्शन आहेत. पण नुसतेच पोहे ही छान लागतात.
0: वा, मला असं वाटतं की प्रसादाचे पोहे हे असेच करतात की जे जे उपलब्ध असेल ते त्याच्यामध्ये आपण घालू शकतो. त्यासाठी परत बाजारात जाऊन वेगळं काही आणायची गरज नाहीये.
1: हो.
0: आणि आपले सण आणि उत्सव आपल्याला हेच शिकवतात की जे उपलब्ध आहे त्याच्यामध्येच सण साजरे झाले पाहिजेत. आणि हीच आपली संस्कृती आहे, नाही का?
1: नक्की.
0: यानंतरचा पदार्थ कोणता आहे?
1: यानंतरचा पदार्थ आहे मेथीचे घावन. यासाठी साहित्य लागतं, घरचंच साहित्य आहे पुन्हा सगळं. कणिक एक वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे मेथीची पावडर, थोडा गुळ, मीठ आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या.
0: अच्छा.
1: आता हे सगळं पाण्यामध्ये भिजवायचं. लसूण आहे ती चेचून ह्या घावण्याच्या पीठात घालायची.
0: अच्छा.
1: आणि गुळ विरघळेपर्यंत ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटं तुम्ही झाकून ठेवा, आणि नंतर घावणे घालून आपण ते तुपाबरोबर खाऊ शकतो.
0: मला असं वाटतं 15 ते 20 मिनिटं म्हणजे पीठ मुरायला चांगली मदत होते, नाही का?
1: हो.
0: आणि मग त्यामुळे घावण आपलं छान होतं.
1: आणखीन या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तुम्ही बाळंतिणीसाठी मधल्या वेळेचं खाणं म्हणून देऊ शकता.
0: बरोबर.
1: ह्याच्यात मेथी आहे, तर मेथीचं थोडस जास्त प्रमाण करून तुम्ही बाळंतिणी साठी म्हणून देऊ शकता.
0: म्हणजे ती औषधी पण आहे आणि चमचमीत पण आहे, नाही का? आणि याचबरोबर आपण, मला वाटतं की अशाच पालेभाज्या वापरूनही घावणं करू शकतो. जसं तुम्ही मेथी पावडर वापरून केलेत, तर मेथीची भाजी वापरून करू शकतो. किंवा इतर तुम्हाला कोणतीही पालेभाजी जर आवडत असेल तर अशी घावणं पण आपण करू शकतो. म्हणजे पुन्हा एका पदार्थातून अनेक पदार्थ आपल्याला मिळालेले आहेत.
1: हो, बरोबर.
0: मॅडम यानंतरचा पदार्थ कोणता आहे?
1: यानंतरचा एक पदार्थ आहे खतखदाबाद.
0: बर,
1: तुम्हाला नाव ऐकून जरा आश्चर्य वाटलं असेल नक्की काय असेल बरं.
0: हो.
1: तर ही आजी सासूबाईंची रेसिपी आहे माझ्या. आपण भात उरला की काय करायचा हा प्रश्न पडतो. फोडणीचा भात आपण करतोच, पण वेगळं काहीतरी हवं असतं.
0: हो, हो.
1: तर त्याच्यासाठी म्हणून हा एक ऑप्शन आहे. भात उरलेला जो असेल तो ताक आणि मीठ घालून कालवायचा, आणि त्याच्यात मेथकूट घालायचं.
0: बर.
1: आणि हा परत शिजवायला ठेवायचा. शिजवायला कशासाठी? ताक वगैरे आपण घातले तर तो गरम करायचा, शिळा असतो.
0: ओके.
1: तर तो गरम करायचा आणि त्याच्यात लसूण चेचून घालायची.
0: बर.
1: आणि हा भात शिजला की असा खतखत खतखत आवाज येतो. तर त्याच्यामुळे कदाचित त्याला नाव पडलं असेल खतखदा भात. ह्याच्यात सांडगी मिरचीची वरून फोडणी द्यायची ह्या भाताला.
0: वा वा.
1: हा, आणि हा छान असा
0: चमचमीत लागतो.
1: हो.
0: आणि पुन्हा जो पदार्थ शिळा झालाय किंवा जो उरलेला पदार्थ आहे त्याला एक वेगळं रूप येतं.
1: हो.
0: नाही का? आणि पुन्हा यामध्ये सगळ्या पौष्टिक गोष्टीच आहेत.
1: हो.
0: कारण तुम्ही जे मेथकूट वापरा असं म्हणालात, त्या मेथकुटामध्ये सुद्धा डाळी असतात, त्यामुळे पुन्हा हे सगळं एक कॉम्बिनेशन जे होतं ते खूप चांगलं होतं.
1: हो.
0: नाही का?
1: आणि मस्त लागतो टेस्टी. ताक आणि सांडगी मिरची वगैरे असल्यामुळे भाताला खूपच छान
0: वेगळी चव येते. मस्त. मॅडम यानंतर कुठली रेसिपी सांगणार आहात तुम्ही?
1: यानंतरची रेसिपी आहे पालेभाजीच्या देठांचं भरीत.
0: बर.
1: तर पालेभाजी आपण करतो, पण ती देठ असतात ती सोलून घ्यायची आणि शिजवून घ्यायची.
0: बर.
1: आणि त्या शिजलेल्या
0: कुकरला शिजवायची.
1: कुकरला गरज नसते शिजवायची, आपण डायरेक्ट शिजवू शकतो, कारण ते फार वेळ लागत नाही पालेभाजी शिजायला. पण तुम्हाला जर हवं असेल की कुकर लावताच आहात तर त्याच्याबरोबर काम आपलं एक
0: होईल.
1: हा, तर तुम्ही लावू शकता, पण पाणी फार घालू नका त्याच्यात. तर कमी पाण्यात ती शिजवून घ्यायला लागतील आणि त्याच्यात दही, मीठ, साखर एवढंच त्याच्यात घालायचंय त्या देठांमध्ये. आणि वरून तूप, जिरं, हिंग ह्याची फोडणी द्यायची आहे.
0: मला असं वाटतं खूप साधी, सुटसुटीत आणि पुन्हा एक वेगळ्या चवीची अशी रेसिपी आहे, नाही का?

0: वा वा, मस्तच. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने आपली एक डावी बाजू ही सजेल, की काहीतरी सतत लोणचं मिरची असं आपण घेतच असतो, पण त्याचबरोबर असे जरा ताजे पदार्थही केले की आपल्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढते, नाही का?
1: नक्कीच.
0: मॅडम, यानंतर कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: अजून एक कोथिंबीरीच्या देठांचं तिखट.
0: बर.
1: हा, माझ्या सासूबाई नेहमी करतात. तर कोथिंबीरीचे देठ असतात ते घ्यायचे, त्याच्यात सोललेली लसूण थोडी जास्त घ्या आणि मिरच्या.
0: बर.
1: आणि हे सगळं मीठ घालून खलबत्त्यात वाटायचं.
0: अच्छा.
1: हे नुसतं सुद्धा छान लागतं आणि दही घालून सुद्धा छान लागतं.
0: वा वा वा, मला असं वाटतं पुन्हा एकदा डावी बाजू आपली सजलेली आहे. आणि जेवण आपलं नेहमीचच असतं, पण डाव्या बाजूची मजा ही वेगळी असते आणि त्याच्याशिवाय जेवण अपूर्णही असतं, नाही का?
1: हो.
0: मॅडम, खूप चांगल्या रेसिपी तुम्ही सांगितल्यात की एकच पदार्थ करून न थांबता त्यातून जे वाया जातं त्याचाही उपयोग करून काही रेसिपी, किंवा काही रेसिपी त्यातल्या त्यात एकात एक अशा होणाऱ्या अशा छान रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. श्रोते हो, पुढच्या आठवड्यात सुद्धा आपण पुन्हा भेटणार आहोत गार्गी देवस्थळी यांना आणखीन काही नाविन्यपूर्ण रेसिपींसह. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना चांगल्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती,
2: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
2: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकल्या गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती. संवादिका होत्या पल्लवी गोडसे. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया हम आपके है कौन या चित्रपटातल्या देव कोहली यांच्या गीतानं.
4: Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, let's start the fun.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, हे होतं सपने या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायलं होतं हेमा सरदेसाई आणि मलेशियन वासुदेवन यांनी. संगीत होतं ए आर रहमान यांचं.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्ड मध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात। हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही, म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी। आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे, म्हणजे कसलं सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ।
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: श्रोते हो, 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम नक्की ऐका। आपण ऐकताय लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आता ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत उत्तम सिंग यांचं आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी।

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
4: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खर तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय.
3: अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
4: छान
5: आहे, भारी लिहिलंय.
3: हो,
5: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
4: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 नक्की ऐका हा कार्यक्रम मावळतीचे रंग आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, हे होतं समीर यांचं गीत चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं. गायलं होतं अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं अनु मलिक यांचं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकाल संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल. यापैकी प्यारेलाल शर्मा यांचा आज आहे जन्मदिवस, त्यामुळे आज ऐकवणारे 11:05 लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीत जोडीनं संगीत दिलेली काही सुमधूर गीतं. नक्की ऐका 11:05 आमचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.
1: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य।
2: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण आज आमंत्रित केलं आहे। तर ते आहेत दापोली हरणेगावचे श्रीयुत भरत जोशी। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते सर्पमित्र आहेत, तसंच भोसले सैनिक विद्यालयामध्ये त्यांनी सैनिक प्रशिक्षण घेतलंय। होमगार्ड मध्ये सुद्धा ते प्रशिक्षण अधिकारी होते। जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक ते आहेत आणि स्काउट मास्टरही आहेत, तसंच उत्तम स्कूबा डायव्हर ते आहेत। तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि या सगळ्याबद्दल त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत। सर, सुरुवातीला मी तुम्हाला विचारते की मला सांगा, सर्पमित्र म्हणून तुम्ही कधीपासून कार्यरत आहात, कशी आवड निर्माण झाली?
3: त्याची एक मजेशीर किस्सा आहे। साधारणतः 1985 सुमारास आमची होमगार्ड म्हणून म्हणजे गृहरक्षक या नात्याने आमचं कर्तव्य बजावण्याकरता आमची ड्युटी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये लागली आणि तिथे त्या सर्पांविषयीची कुतूहलता निर्माण झाली। तिथे लायब्ररीमध्ये मी जाऊन बसायचो आणि वेगवेगळ्या देशांमध्ये कुठले कुठले सर्प आढळतात त्याची माहिती, म्हणजे सखोल माहिती मी नोट्स काढल्या त्याच्या, आणि त्यातून मग त्याची आवड निर्माण झाली। आणि मग सर्प कसे पकडायचे, म्हणजे 100% सेफ्टी आणि 0% ऍक्सिडेंट अशा पद्धतीने सर्प कसे पकडायचे, म्हणजे आमच्या थोडक्यामध्ये आमच्या गुरुंनी आम्हाला पहिला मंत्र दिला होता, सर्प हा खेळण्याचा विषय नाही, सर्प तो सर्पच आहे,

0: समोर व्यक्ती दिसली की तो सर्पमित्र आहे त्याची जाणीव त्याला होत नाही, तो त्या दंश करण्याचा त्याचा स्वतःचा संरक्षणाची प्रतिक्रियात्मक क्रिया असते
1: आणि
0: हा स्वभाव येतो. त्याच्यापासून माझी त्याची सुरुवात झाली आणि नंतर मग हे प्रशिक्षण वाढत गेलं आणि इंडिपेंडेंटली सर्प न चावू देता त्याला पकडणं हे टेक्निक आहे.
1: त्याचं तुम्ही प्रॉपर प्रशिक्षण घेतलं?
0: हा, त्याचं मी प्रशिक्षण घेतलं. सर्प पकडण्याच्या 7 पद्धती असतात, त्याचे 8 हुक स्टिक्स असतात. नागाला पकडण्याचं वेगळं, मण्यार, घोणस, फुरस, अजगर, पाणसर्प असे वेगळे त्याचे, आणि त्या त्या पद्धतीने त्या त्या सर्पाला पकडायचं असतं, म्हणजे रेस्क्यू करायचं असं. आणि त्याचा वेळ किती असतो आपल्याला? 5 सेकंद. आयडेंटिफिकेशन ऑफ स्नेक्स 1, 2, 3, 4, 5 वेळ संपली कारण तो साप थांबणार नाही. तिथे साप हा डोळ्याचं पातळ लवतर लवतर तो अदृश्य होत असतो. म्हणून ह्या प्रशिक्षणामधील हा आणि अभ्यास आणि सायकोलॉजी ऑफ स्नेक, सर्प पकडणं आणि सोडणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, हे आपण अनुभव घेतला आणि सराव केला की होतं, पण सायकोलॉजी ऑफ स्नेक, सापाचं मानसशास्त्र शिकणं हे महत्वाचं आहे. मी बी ए सायकोलॉजी आहे. आणि एखादा नाग असेल, त्यांनी आपल्या जिवेची हालचाल 5 ते 6 सेकंदाला 2-3 वेळा केली, याचा अर्थ तो नॉर्मल आहे, त्याचं बी पी वाढलेलं नाही, अग्रेसिव्ह नाही. मग कसं ओळखायचं? तर 5 ते 6 सेकंदाला तो 7-8 वेळा जर जिवेची हालचाल करत असेल, त्याचा अर्थ तो अग्रेसिव्ह आहे. त्याच्या पूर्ण स्किनवर त्याचे प्रसरण पावतात, त्याच्या त्वचा, म्हणजे तो अग्रेसिव्ह आहे. आणि ह्या दृष्टीने आपण ओळखलं पाहिजे. मग त्यावेळेला आपण काय करायचं? पेशन्स ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. ते पेशन्स कोणाकडून आपण शिकतो? निसर्गाकडून शिकतो. नागाकडून आपण काय शिकतो? फळाकडून असा जसा उभा होतो, 1 सेंटीमीटर इकडे नाही की तिकडे नाही, त्याच्याकडून पेशन्स आपण शिकायचे असतात. की काही संकट प्रसंगी आपण शांततेने विचार करून स्तब्ध राहून आपण पेशन्स कसे ठेवायचे असतात.
1: आता तुम्ही सापांच्या जाती सांगितल्यात, नेमक्या ओळखायच्या कशा?
0: नागाला आपल्या भारत देशात 256 जातीचे सर्प प्रजाती आढळतात. त्यातल्या महाराष्ट्रामध्ये 55 जाती आपल्याला आढळून येतात, प्रजाती नाही, वेगळे त्याचे प्रकार. त्यातले सोपं लक्षात ठेवण्याचे म्हणजे त्यातले 95% सर्प महाराष्ट्रातले हे बिनविषारी असतात, म्हणजे नॉन व्हेनमस. आणि फक्त 5 सर्प, त्याला आपण बिग बॉसेस असं म्हणतो, तो म्हणजे पहिला म्हणजे नाग. कसा ओळखायचा? तर त्याला थोडंसं डिस्टर्ब झालं किंवा त्याला असुरक्षित वाटलं की पटकन तो असा फडा उभारतो, तो म्हणजे नाग. आणि भारत देशातील 256 प्रकारातील नाग हा एकच प्रकार आहे की जो फडा काढतो, तो म्हणजे नाग. हे आयडेंटिफिकेशन पटकन आपल्या लक्षात येतं. त्या नागाच्या फड्याच्या मागच्या बाजूला 10 आकडा, जसं आपण चष्मा घालतो, म्हणून त्याला स्पेक्टॅकल कोब्रा इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये चष्म्याचं चिन्ह असलेला नाग असे म्हणतात. दुसरा साप मण्यार सर्प, हा काळ्या रंगाचा असतो आणि पांढऱ्या रंगाचे गोलाकार पट्टे, म्हणजे जसं बायका बांगड्या घालतात, तर म्हणून त्याला ग्रामीण भाषेत किंवा कोकणामध्ये बांगडी मण्यार असंही म्हटलं जातं. तिसरा सर्पाचा प्रकार तो म्हणजे घोणस सर्प. आणि घोणस सर्पाचं डोकं हे त्रिकोणाकृती असतं आणि त्याच्या पूर्ण अंगावर शंकरपाळासारखे जर डिझाईन करक्षी आपल्याला आढळले तर तो घोणस सर्प आपण ओळखू शकतो. जंगलात गेलेलं असताना विद्यार्थ्यांच्या टीम जातात, पिकनिक जातात, हायकिंग ट्रेकिंग गिर्यारोहक जातात, तर जंगलातल्या एखाद्या भागातून, पालापाचोळ्यातून, दगडविटांच्या ह्याच्यामधून असा जर आवाज आला तर 100% आपण ओळखायला पाहिजे की तिथे हा विषारी घोणस सर्प, म्हणजे इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर किंवा सायंटिफिक वायपरा रसेली, असा आवाज आला तर निश्चितपणे ओळखायला पाहिजे की तिथे घोणस सर्प दडून बसलेला आहे. तो आवाज कसा असतो ऐकून दाखवतो आपल्याला. तो पूर्णपणे श्वास आत घेत असतो आणि उच्छवासाद्वारे, नागपुड्यांद्वारे, थ्रू नॉस्ट्रिल्स, ती जोरात विथ प्रेशर बाहेर टाकत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण स्वयंपाकाला कुकरचा आवाज जसा असतो ना, तसा आवाज येतो. आवाज

असा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, त्यामुळे 100% समजायला पाहिजे की तिथे जर आपण पीटीचे शिक्षक असतील, कवायत शिक्षक असतील, त्यांनी बोर्ड लावायचा, इथे जाऊ नका, इथे धोका आहे, सर्प असण्याची शक्यता आहे. चौथा सर्प हा ते म्हणजे फुरस, म्हणजे सॉस्केल्ड व्हायपर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आणि तो त्याचं डोकं सुद्धा त्रिकोणी असतं आणि त्याच्या अंगावर अशा आडव्या आणि उभ्या अशा तपकिरी रंगाचे अशा हे असतात. त्याची लांबी फक्त 10 ते 12 इंच एवढीच असते आणि हा सारखं नेहमी मराठी दळ अक्षर म्हणजे फिगर ऑफ 8 या आकारात नेहमी त्याची हालचाल करत असतो आणि ती हालचाल करत असताना खिस खिस खिस खिस असा आवाज आपल्याला त्याच्या एकमेकावर ते घासत असतात त्वचा त्याचा आवाज येतो. शांततेच्या वेळेला आपण तो आवाज ऐकू शकता. ते पण एक आयडेंटिफिकेशनचं लक्षण आहे. आणि पाचवा सर्प आहे तो हिरवा घुणस, म्हणजे झाडावरचा, ज्याला आपण ग्रीन पीट व्हायपर GPV असं म्हणतो. हे पाच सर्प जे आहेत हे अशा पद्धतीने विषारी सर्प, त्यातील काही अंडज असतात, काही VVPS म्हणजे प्रत्यक्ष पिल्लाने जन्म देणारे असतात. अंडज म्हणजे कुठले, नाक आणि मण्यार. हे त्यांचा संकर काल जो असतो म्हणजे मेटिंग सीझन, हा साधारणतः एप्रिल ते जून असा मेटिंग सीझन असतो. नाग आणि नागिण एकत्र आल्यानंतर 2

0: ते 3 आठवड्यानंतर नागिणीच्या पोटामध्ये जे गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते आणि साधारणतः 15 ते 20 अंडी तयार होतात. ती पांढऱ्या रंगाची लंबट अशी असतात आणि ती 2 ते 3 आठवड्यानंतर ती अशा पद्धतीने भुसभुशीत माती असेल किंवा जंगलात आपण पाहतो मुंग्यांची वारुळं, ते बेस्ट इन्क्युबेशन सेंटर आणि तिथे सहसा कुणी आतमध्ये जात नाही, ते आत व्यवस्थित राहतात, त्यांची पिल्लं आतमध्ये वावरतात, तिथे भक्ष्य मिळतं त्यांना वगैरे. आता ही जी नागिण जी आहे तशी किंवा सर्प यांना प्रेम लव अँड अफेक्शन पिल्लांबरोबर नसतं. जसं हत्तीपासून ते मांजर कुत्रा यांचं पिल्लांबरोबर अफेक्शन असतं तसं त्यांना लव अँड अफेक्शन नसतं. एकदा सर्पाने अंडी घातली तर ती निघून जाते आणि ती अंड्यातून 2 आठवड्यानंतर जमिनीतून वरिणारी उष्णता, वातावरणातील उष्णता, त्याने ती हॅच केली जातात म्हणजे उबवली जातात आणि त्यातून एक एक पिल्लू बाहेर येतं. पिल्लू जेव्हा बाहेर येतं त्याचा रुबाब बघा असा फळा काढून एकदम येतो, 7 ते 7 इंच असतं पण त्याचा रुबाब काय असतो
1: जन्मतात.
0: आणि काही लोक म्हणतात की नाग मोठा झाला, मॅच्युअर झाला म्हणजे 5-6 फूट झाला की विष येतं, हे चुकीचं आहे. बाय बर्थ त्या सापाच्या 8 ते 10 इंचाच्या लांबीच्या पिल्लामध्ये विष, विषग्रंथी आणि विष नलिका हे इंटॅक्ट असतं. फक्त

0: लो बाहेरच पिल्लू जेव्हा बाहेर येते त्याचा रुबाब बघा, असा फळा काढून एकदम येतो, 7 ते 7 इंच असतं, पण त्याचा रुबाब काय असतो,
1: जन्मतःच.
0: आणि काही लोक म्हणतात की नाग मोठा झाला, मॅच्युअर झाला, म्हणजे 5-6 फूट झाला की विष येतं, हे चुकीचं आहे. बाय बर्थ त्या सापाच्या 8 ते 10 इंचाच्या लांबीच्या पिल्लामध्ये विष, विषग्रंथी आणि विषनलिका हे इंटॅक्ट असतं, फक्त त्याची लांबी कमी असल्यामुळे जी मात्रा जी आहे, क्वांटिटी ऑफ वेनम, प्रमाण, ते हे कमी असतं, एवढंच फरक. आणि घोणस, फुरसं आणि हिरवा घोणस, आता याच्यात तुम्ही एक जर निरीक्षणपूर्वक अभ्यास केला तर रसेल्स व्हायपर, सॉसकेट व्हायपर आणि ग्रीन पीट व्हायपर, म्हणजे शेवटी व्हायपर व्हायपर व्हायपर असं येतं, म्हणजे ह्या व्हायपर प्रजातीतील ह्या उपजाती आहेत आणि ह्यांची अंडी नसतात, हे व्हीव्हीपिरस आहेत. आणि नाग म्हणणार हे ओव्हीपिरस, म्हणजे अंडज आहेत, आणि व्हीव्हीपिरस म्हणजे प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारे असे प्रकार आहेत.
1: सर, तुमच्या घरात सुद्धा काही सर्प तुम्ही पाळलेले आहेत, तर त्याबद्दल काय सांगा?
0: जास्त घरात साप नाही आहेत, आमच्याकडे 1 डझन साप आहेत आणि हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा CD दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही, म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो. आणि याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ, त्याचे जीव कसा वाचवायचा.
1: नेमकं प्रशिक्षण कशा पद्धतीने देतात?
0: त्यांना आम्ही हे सांगतो की आयडेंटिफिकेशन ऑफ स्नेक, सर्पदंश झाला असता आपल्याला कसं कळेल, त्याचे समजा हाताला किंवा पायाला, म्हणजे मुव्हेबल पार्ट्स ऑफ अवर बॉडी, ते सर्पदंश 90% होत असतात. छातीला, पाठीला, पोटाला हे क्वचित होतात. ज्यावेळेला आपण कुशी बदलतो त्यावेळेला एखादा सर्प थंडीच्या दिवसात उष्णता घ्यायला ब्लँकेटमध्ये येतो आतमध्ये, आणि त्यावेळेला आपण कुशी बदलतो तेव्हा ते बाईट होतात पोटाला, छातीला किंवा पाठीला. आणि 99% सर्पदंश हाताला पायाला, कसं, शेतकरी जेव्हा शेतात काम करतात, बी बियाणे पेरतात किंवा त्यातून मग तांदूळ जे बाहेर काढतात, तर त्यावेळेला अशा पद्धतीने हाताला किंवा पायाला, पायाला आपले मुव्हेबल पार्ट्स ऑफ अवर बॉडी, हात आणि पाय, इथे जास्तीत जास्त सर्पदंश होत असतात. मग त्यावेळेला काय करावं? तर त्यावेळेला पहिली गोष्ट, डाव्या हाताला जर सर्पदंश झाला असेल तर 2 ठळक खुणा आपल्याला तिथे दिसतात प्रॉमिनंटली, म्हणजे त्याच्या विषदंत त्याच्या खुणा असतात. आणि बिनविषारी सर्पांना विषदंत नसल्यामुळे त्या 2 ठळक खुणा येत नाहीत, म्हणून त्याला बिनविषारी सर्प म्हणतात.
1: खुणा दिसत असतील तर नक्की
0: 100% समजायला की त्याला विषारी सर्पाने दोष केलेला आहे. काही काही वेळेला बोट आपलं इंडेक्स फिंगर आहे, म्हणजे आपण पेन धरून हे करतो, त्याच्या कॉर्नरला इथे तो टोकाला नख जिथे असते त्याच्या खाली सर्पदंश होतो, आणि दुसरा त्याचा मिस होतो. आपल्याला वाटतं काटा लागलाय, विंचूदंश झालेला आहे, तर तसं मिसअंडरस्टँडिंग करायचं नाही. वी आर नॉट द मेडिकली क्वालिफाईड पर्सन, आपण डॉक्टरकडे ताबडतोब देणं महत्वाचं आहे. आणि हात जो आहे जिथे या हाताच्या भागाला सर्पाचा दंश झालेला आहे, तिथे कोपराच्या वर म्हणजे दंडावर, म्हणजे हे एकेरी हाड आहे, पायाला चावला तर गुडघ्याच्या वर म्हणजे मांडीवर एक मामूली बंधन बांधायचं. मामूली बंधन कर्कचून बांधायचं नाही, तर जेणेकरून इकडचं विष आणि विषय रक्त शरीरातील इतर भागात जाणार नाही. क्रेप बँडेज इथे बांधायचं आणि हात जोरात अशा पद्धतीने त्यात दाबत न्यायचा जिथे सर्पदंश झाले तिथपर्यंत. रनिंग टॅप वॉटर त्याच्या हात ठेवायचा, म्हणजे 50% विष आणि विषयाचे विषारी रक्त हे 50% ड्रेनेज आउट होईल, बाहेर जाईल. उरलेलं 50% आहे त्याला पोटॅशियम परमँगनेट आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये असतं, ते 4 ते 5 क्रिस्टल्स अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये घेऊन मिश्रण करायचं त्याचं, आणि त्याचा कंटिन्युअस फ्लो त्याच्यावर सोडायचा आहे. म्हणजे पोटॅशियम परमँगनेट म्हणजे KMnO4 याच्या वैद्यकीय मेडिकल याच्यामध्ये एवढी क्षमता असते की सापाच्या विषामध्ये 26 विषघटक असतात, म्हणजे ज्याला आपण एन्झाईम्स असं म्हणतो, त्यातील 50% एन्झाईम्स विषघटकांचं न्यूट्रल करण्याचं म्हणजे निराकरण कार्य करण्याचं कार्य हे पोटॅशमध्ये असतं, त्याचा आपण वापर करायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये आपण घेऊन जातो त्यावेळेला हाताला जर साप चावला असेल तर हात डोक्याच्या वर म्हणजे छातीच्या वरच्या बाजूला कधीही धरायचा नाही, तिथून फ्लो लवकर येईल आणि हृदयापर्यंत विष पोहोचेल, तर त्याचा हात नेहमी खाली ठेवायचा आहे. आणि सायकोलॉजिकल ट्रीटमेंट सुद्धा जाता जाताना द्यायची आहे ॲम्ब्युलन्समध्ये की तुला काही झालेलं नाही, विषारी साप चावलाय ना, अरे किती लोकांना होतात ते झाले, रुजू झाले, कामावर जातात, असंच 2 शब्द आपण हा धीर देणं म्हणजे सायकोलॉजिकल डिप्रेशन होतं आणि मृत्यू कसा झाला त्याचं पीएम होतं. पीएम मध्ये शेवटचं वाक्य असतं हार्ट अटॅक आणि साप चावलेला असतो बिनविषारी. म्हणजे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: सर मी सुरुवातीला म्हटलं की जसं तुम्ही सर्पमित्र आहातच त्याचप्रमाणे तुम्ही भोसले सैनिक विद्यालयामध्ये सैनिक प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्याचा अनुभव सांगा.
0: भोसले सैनिक विद्यालयामध्ये इट इज माय स्टेपिंग स्टोन ऑफ माय लाईफ. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विविध प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे की जे हॉर्स रायडिंग

0: फुल शूटिंग कमांडो ब्रिज मलखाम वगैरे. तर तिथे हे प्रशिक्षण घेताना एकतर आपण म्हणतो की जीवनाचे पहिली पायरी आहे, म्हणजे लाईफमध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने तिथे प्रशिक्षण मी घेतलं. स्विमिंग, मलखांब, बॉक्सिंग असे विविध प्रकारचं प्रशिक्षण होतं आणि त्याच्यामध्ये मी गोल्ड मेडल मिळवलेले हॉर्स रायडिंगमध्ये.
1: तुम्ही प्रशिक्षण देता अनेक ठिकाणी जाऊन, तर त्याबद्दल सांगा.
0: मी जंगल ट्रेनिंग कॅम्प 25 वर्ष घेतोय गेल्या, माथेरान, महाबळेश्वर, गोवा, अलिबाग वगैरे. आणि आपल्या युवकांना म्हणजे इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थी म्हणजे तरुण वर्गाला सैन्यामध्ये भारतीय सैन्य दलात कसं ते जाऊ शकतात, प्रवेश घेऊ शकतात, भारताचं रक्षण कसं करू शकतात आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि प्रशिक्षण. म्हणजे प्रशिक्षण म्हणजे काय, हॉर्स रायडिंग, घोड्यावर बसणं, रायफल शूटिंग, पिस्तोल, रिव्हॉल्वर फायरिंग, नंतर कमांडो ब्रिज, मंकी क्रॉल, टार्झन स्विंग, स्विमिंग, स्क्युबा डायव्हिंग असे विविध प्रकारचे 18 कला शिकवले जातात. आमच्या कॅम्पमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळेला कधी आलात तर फक्त श्वासोच्छ्वासाचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. ह्या कुशीवरून त्या कुशीवरून वळायला त्याला ताकद पण नसते एवढी आम्ही त्यांची सकाळपासून जॉगिंग, विविध पीटीचे प्रकार वगैरे असं आपण घेत असतो. आणि नाईट वॉक, अंधारामध्ये 2 मिनिटं त्यांनी अंधारामध्ये विदाऊट टॉर्चेस माथेरान महाबळेश्वरला चालत जायचं. ते म्हणाले की आम्ही असं कधीच गेलो नाही, आम्ही आई वडिलांना बोलवायचं बेडरूमच लाईट लावा. तर ती धीट कशी होतात. आता एका मुलीचं उदाहरण, तिचं लग्न ठरलं आणि अमेरिकेमध्ये स्थळ मिळालं. आई वडील म्हणाले ती कसं काय तू स्वयंपाक वगैरे, ती म्हणाली जंगल ट्रेनिंग कॅम्प तुम्ही मी शिकवले. म्हणजे मुलांना, आजचे काही विद्यार्थी एअरफोर्समध्ये गेलेले आहेत, नेव्हीमध्ये गेले आहेत, आर्मीमध्ये गेलेले आहेत. पयामध्ये आपण जे रजिस्टर करतो मुलांच्या मनावर रुजतात ते आणि ते त्याचं ध्येय वेडे होतात आणि त्याप्रमाणे ते पुढे जातात.
1: या प्रशिक्षणाच्या साठी तुम्ही अनेक देश फिरलायत, तर त्याबद्दल सांगा.
0: मी ईश्वराच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि पूर्ण पुण्याई मी 27 देश फिरून आलेलो आहे. सिंगापूर, बँकॉक, मॉरिशियस, आफ्रिका वगैरे. आणि भारतातील मुलांना 5वी ते 12वीच्या तिथे नेऊन स्क्युबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग म्हणजे हवाई छत्रीधारी प्रशिक्षण. आणि आफ्रिकेला मुंबासा हे मोठं प्रसिद्ध फॉरेस्ट्रीमधलं एक जंगल आहे की तिथे सगळे प्राणी, वाघ, सिंह, इतर सगळ्या वाईल्ड लाईफ वगैरे मोकळे सोडलेले असतात. आणि मधून एक रस्ता असतो, बाजूला टनेल असतात, म्हणजे ते इकडे येऊ शकत नाही, आपण तिकडे येऊ शकत, एवढं जवळून आपल्याला बघायला मिळतं. तिथे आपण त्यांना स्क्युबा डायव्हिंगचं म्हणजे पाणबुडीचं प्रशिक्षण आणि पॅरासेलिंग आणि जंगल सफारी असं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांना आम्ही जंगलामध्ये पण घेऊन जायचो. एक वेळेला आमच्याकडे गडचिरोलीला हत्ती पाळला होता वनविभागाने. तर त्यांना मी म्हटलं की अभी इनको खाना पिना कसे देते हाथी को, तो बोले हम अभी छोड़ते हैं जंगल में आणि जंगलात सोडून त्याला जे योग्य असेल ते मिळतं त्याला. तो अभी जंगलात सोडलेला हत्ती कसा पकडेल, मिळेल कसा आधी, तो कितक्या मोठ्या एकरी एकरी जागामध्ये. तर आमची मुलांना मी सांगितलं अरे उद्या हत्ती शोधायला जायचं आहे आपल्याला जंगलामध्ये. आमचे 40 विद्यार्थी आणि मी पुढे निघालो. तर आणि कुठे दिसला की फक्त बोट दाखवायचं, जोरात ओरडायचं नाही, जंगलात कसं चालायचं, कसं बोलायचं की नाही, शांततेत फक्त फिंगर आणि आय मुवमेंट एवढीच करायची असते आणि कान कुठे ठेवायचे, आवाज कुठून येतो. तर एका मुलीने असं दाखवलं, अरे म्हणे तो डोंगराचा भाग आहे काळात, हत्ती नाही आहे. आणखीन 1 किलोमीटर गेलो, तिथे एका विद्यार्थ्याला त्यांनी अपॉइंटेड केलं. तो माहूस होता. तर म्हणे कॅप्टन मेरे साथ चलो, मला बोलवलं त्याने. ते म्हणे हाती के दैने तरफ हा खडे रहो. म्हटलं येस सर. म्हणजे उसका कान पकडू अभी, हत्ती छोटा हाती कान पकडला आणि त्या उसका अभी जर्क दिला आणि मी वळलो इकडे आणि मी कान पकडून त्याला रोडवर आणला. सरादी हत्ती कान पकडून घेऊन चालले, त्याला नेऊन सोडला वगैरे. घरी गेल्यानंतर एवढी वाहवा, शोर आमचे गेले जंगलात आणि कान पकडून त्याला हत्तीला घेऊन आले. म्हणजे त्यांच्या मनामध्ये धाडस आणि आत्मविश्वास हे कसं वृद्धिंगत हळूहळू होत जातं.
1: आणि निसर्गाशी मैत्री पण,
0: निसर्गाशी मैत्री. सर्प प्राणीमुंगीपासून ते राहिलो सर्प, प्रत्येकाला जीवनाचा अधिकार आहे. आपण त्याला मारणं हे चुकीचं आहे. आपला जेवढा जगण्याचा अधिकार तेवढा त्याला पण आहे, निसर्गाने दिलेला
1: आहे. एक उत्तम स्कुबा डायव्हर पण तुम्ही आहात, तर त्या अनुभवाबद्दल सांगा, प्रशिक्षण कसं देताय.
0: बँकॉक हे जगातलं दुसरं सेकंड बेस्ट स्कुबा डायव्हिंगचं सेंटर आहे. तर आम्हाला छोट्या बोटीत मोठ्या बोटीत नेलं जातं आणि तिथे मग फ्रंट टू फ्रंट डाईव्ह आणि बॅक टू बॅक डाईव्ह असं असतं. मागे ऑक्सिजन सिलेंडर 2.5 किलो वजनाचा असतो, नंतर वॉटरप्रूफ गॉगल असतो आणि पण बोलायचं नसतं, तोंडाने श्वासोश्वास घ्यायचा, नाकाने नाही, तर सगळं ते सॉकेट बसवलेलं असतं. आणि डाईव्ह एकदा मारली आतमध्ये की 10-20 फूट आधी स्टेडी व्हायचं, 20 फूट खाली जायचं आणि समुद्रातील संपत्ती, प्रवळ, खडक, वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी आणि समुद्र सर्प पण काही काही वेळेला दिसतात आम्हाला. मग तिथे जास्त धडपडायला जायचं नाही, तिथून 1 किलोमीटर दुसरीकडे जाऊन तिथून तुम्ही स्क्युबा डायव्हिंग आणि समुद्रातील दडलेली संपत्ती दिवसा कशी असते. आणि नाईट डायव्हर पण मी आहे, रात्री 9 ते 11 हेड टॉर्च लाईट लावतो आणि त्याच्यातली वेगळी संपत्ती आपल्याला, वनस्पती आणि मुव्हमेंट करणाऱ्या वनस्पती अशा वेगळ्या प्रकारचे आपल्याला हे प्राणी जगात आपल्याला पाहायला मिळतं. आणि असंच मी मुलांना सुद्धा ते करायला लावलं. तर वेगळा अनुभव आहे, त्यांची धाडसी वृत्ती वाढते. आणि एक मुलगी त्या ध्येयाने प्रेरित होऊन ती नेव्हीमध्ये गेली. नौदलात भरती.

0: किती छान.
1: येस,
0: एक म्हणालात तसं की पाण्याखालची दुनिया किती वेगळी असते.
1: अंडर वॉटर वर्ल्ड.
0: खरंच आहे. आणि
1: अंडर
0: ती
1: वॉटर वर्ल्ड
0: तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवलीत. मग आजपासून आपण बघतोय की एक धाडसी आपण व्यक्तिमत्व असं नक्की तुम्हाला म्हणू शकतो आहे की हॉर्स रायडिंगसुद्धा तुम्ही करता, ते शिकवताय, कमांडो ट्रेनिंग देता, स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग देताय, सर्पमित्र आहात. मला सांगा की तुमच्या व्यक्तिमत्वात काय फरक पडला याच्यामुळे?
1: खूप. मी तर देवासमोर प्रार्थना अशी करतो की पुढचा जन्म मला ह्याच्यासाठी दे, या सेवेसाठीच. सर्प प्राणी
0: कसं असतं की तुम्हाला त्याची पहिल्यापासून खूप आवड आहे, त्याच्यात तुम्ही प्रशिक्षण घेतलं, अनेकांना त्याचं प्रशिक्षण दिलं आणि या दुनियेमध्ये तुम्ही रमता
1: नक्कीच.
0: पण कसं आहे की एक फॅमिली लाईफ पण आपलं वेगळं असतं, तर फॅमिली लाईफ आणि हे लाईफ कशी सांगड घालता?
1: आधी संसार करावा नेट का मग परमार्थ, परमार्थ म्हणजे सामाजिक काम, पण दोन्ही सांभाळतो. माझी मिसेस कोर्टात आहे तर ते पण सांभाळतो आणि इकडे पण असं दोन्ही समतोल ठेवून आपण आपला संसार करायचा. जास्त 75% समाजसेवा.
0: अच्छा, तुम्ही सुरुवातीलाच मुलाखतीच्या सांगितलं की तुमच्या घरामध्ये एक डझनभर तरी सर्प आहेतच, तर मला असं वाटत नाही की अगदी कितीही आपण म्हटलं निसर्गमित्र आहोत वगैरे, पण घरात प्रत्यक्ष ते वावरत असताना आपण वावरणं हे काही सोपं नाही आहे. तर तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया किंवा तो काय अनुभव आहे?
1: माझा लग्नाचा मोठा प्रॉब्लेम होता, ही पहिली प्रतिक्रिया. घरात साप आणि मुलगी कोण देईल असं आई वडील तरी हो म्हणणार नाही, नातेवाईक पण असा सगळीकडे आणि बहुतेक सगळ्यांना माहिती झालं कुठे विवाह संस्थांमध्ये भरत जोशी नाही होते म्हणजे पुढचं पान प्रत्येक ठिकाणी नकारात्मक भूमिका. तर एकदा दूरदर्शनवर कार्यक्रम, आकाशवाणीचे बरेच कार्यक्रम झाले, वृत्तपत्र वगैरे, तर एका मुलीला आवडलं असतं की चांगलं असावं, मुलगा पण जरा बरा दिसतोय असं कदाचित तिला वाटलं असावं. मग ते मुलाखत वगैरे सुरू झाली, दाखवण्याचा कार्यक्रम झाला. तर आई वडिलांनी विचारलं तुमच्या अटी काय आहेत, तर म्हटलं अटी माझ्या तर काही नाही आहेत, म्हटलं तर तुमच्या अटी काय आहेत, तर म्हणजे आमची अट म्हणजे मुलीने मला सांगितलेली म्हणजे हे सर्प घरी पाळलेले आहेत त्यांना जंगलात सोडा, तरच आम्ही पुढचा विचार करू हो. तर मी मग दुसऱ्या दिवशी विचार केला की छंद महत्वाचा की आयुष्य महत्वाचं म्हणजे लग्न महत्वाचं. तर मी सगळे सर्प गोळा केले, बेडरूम हॉल किचन रूम गॅस सिलेंडरच्या मागे एक होता तो, ते सगळे जमा करून जंगलात सोडून दिले. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 15 दिवसात मी एक एक छंदाला मोल नाही हो, तर एक एक साप आणायला सुरुवात केली. तर मिसेस म्हणाले तुम्ही प्रॉमिस केलं होतं, म्हटलं हो बरोबर आहे, पण हे मौज म्हणून किंवा मजा म्हणून हौस म्हणून केलेलं आहे, याच्या मागे विज्ञान आहे. लोकांचे जे देत होत आहेत सर्पदंशामुळे तर ते एज्युकेशन ह्याच्यासाठी आपण ते करतो आहोत. तिला एकदा ते पटल्यानंतर मग तिने माझ्या जवळजवळ 500 कार्यक्रम यावर आल्यानंतर तिला कन्व्हिन्स झालं की हे काहीतरी क्रेज म्हणून करत नाही आहेत, हे डिव्होशन डेडिकेशन आणि एज्युकेशन, म्हणजे सर्पदंशामुळे मृत्यू जे होतात ते त्यामुळे टाळू शकतो आपण.
0: आता सगळे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत घरात
1: सगळे सर्प. पण
0: सर तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, तर त्याबद्दल सांगा कोणत्या प्रकारचं लेखन केलं?
1: मी मराठीमध्ये पण बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अंधांसाठी काहीतरी लिहावं ह्या दृष्टीने काय योगायोग ईश्वराची कृपा आणि आपल्याला त्यातून प्रेरणा ह्या तीन गोष्टी असतात. मी यवतमाळला गेलो होतो, आमची भारतातील सर्व पुस्तिका एसटीने यायच्या होत्या. तुम्ही शेतातून जाताना एक व्यक्ती खणायचं काम करत होते, झाडाखाली एक बाई बसली होती, त्यांची सहचारिणी असेल आणि 2 मुलं. मी त्यांना म्हटलं दादा इथून रस्ता एस टी स्टँडला जातो का? ते बोलले मला ठाव नाही, मला माहिती नाही. बोललो कसं काय तुम्ही गावातले आहात ना? बोलले मी अंध आहे. माझ्या हृदयात एवढं चरं झालं. ते त्याला मी म्हटलं तुम्ही एका रांगेमध्ये खणायचं काम कसं करताय? ते बोलले मी बायकोला मदत करतोय भात शेतीसाठी. पण ते एका रांगेत कसं? तर त्या अंध व्यक्तीने डोळस व्यक्तीला म्हणजे मला विचारलं तिथे खुंटी लाकडी खुंटी जमिनीत गाडलेली दिसते का तुम्हाला? म्हटलं हो दिसते. त्याला दोरी बांधलेली आहे पांढऱ्या रंगाची, दिसते का? अंध डोळस व्यक्तीला विचारतो आणि मी हो म्हटलं. मागे तिथे खुंटी लावलेली आहे, तर माझ्या उजव्या पायाचा स्पर्श करतो आणि ते खाण्याचं काम मी करतोय, बायकोला मदत करतोय
0: त्या दोरीच्या
1: स्पर्शाने. हा, जसं पुस्तक वाचताना बोटाच्या स्पर्शाने ते सगळे वाचतात. तुम्ही पुढे जाताना माझ्या डोक्यात क्लिक झालं की हा शेतकरी आहे, शेतामध्ये साप आढळतात आणि हा अंध आहे, मग ह्याला सर्पदंश झाल्यानंतर हा प्रथोपचार काय करणार? मग ते सर्पस्पर्श म्हणजे सर्पाचं ज्ञान स्पर्शज्ञानाने त्याला मिळावं त्या दृष्टीने सर्पस्पर्श पुस्तक मी तयार केलं. आणि महाराष्ट्रामध्ये 100 शाळा आहेत, 25 कार्यशाळा आहेत, त्यांना आम्ही विनामूल्य अशा पद्धतीने पाठवतो. आणि ही पुस्तकं PNT म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफ कार्यालय जे आहे हेड ऑफिस ते मुफ्त 129 कलमाखाली हे फ्री ऑफ चार्ज त्यांना बाय रजिस्टर रेडी आपण पाठवू शकतो. हे लोकांच्या दृष्टीने माहिती दृष्टीने सांगितली. आणि त्या दृष्टीने एका अंध व्यक्तीने मला फोन केला, जोशी सर मी तुमचं सर्पस्पर्श पुस्तक वाचलं आणि तो पुढचं वाक्य असं बोलला की ते हृदयाचा ठाव घेणारा मला ठरलं

0: तो म्हणाला, एखाद्या डोळस व्यक्तीला जर साप चावला आम्ही जाऊन त्याचे प्राण वाचवू शकतो, मग अजून मोठं सर्टिफिकेट कोणाचं आहे?
1: खरंच आहे. पण यासाठी तुम्हाला ब्रेल लिपी शिकावी लागेल.
0: म्हणजे 2 महिने सतत मी जायचो ब्रेल लिपी शिकायला, कारण एखादे विषयाचं पुस्तक लिहायचं ते आपल्याला कळलं पाहिजे ब्रेल लिपी म्हणजे काय. तर माझे शिक्षक एक होते, ते तिकडे काउन्सिलर होते नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, आणि ते पण म्हणजे योगायोगाने 25 वर्षी त्यांना अंधत्व आलं, आणि ते माझे शिक्षक होते. पेपर असतो प्लेन पेपर, आणि त्याला स्लायटर असतो, जसं आपण अ ब कड असं हे करतो, तर जसं अशा पद्धतीने टक टक टक टक असा आवाज येतो ज्यावर आपण जे त्याची होल्ड करतो म्हणजे परफोरेटिंग म्हणतो आपण त्याला, तर ते अ ब कड आपल्याला शिकावं लागतं. 6 ठिपक्यांची ही ब्रेल लिपी आहे, आणि 6 ठिपक्यांच्या लिपीमध्ये हे सगळं आपल्याला बसवायचं असतं, सर्पदंश लक्षणं प्रथमोपचार वगैरे वगैरे. ब्रेल लिपी जी मी शिकलो म्हणजे ब्रेल स्क्रिप्ट हे 6 ठिपक्यांची असते, आणि डोळ्याला काळ्या रंगाचा रुमाल बांधावा लागतो, आणि काही काही वेळेला 1-2 दिवस काय झालं की तो आवाज टक टक टक टक तो बंद झाला. शिक्षक माझ्या समोर बसले होते, ते अंध होते म्हणजे दिव्यांग होते, ते म्हणे जोशी सर काय आवाज थांबला ना, म्हणजे लक्ष आहे तुमचं, असं असे शिक्षक पाहिजेत. ते म्हणले नाही सर, ते लोक जात होते ते बघत होते, चला उभे राहा, हा घ्या काळा रुमाल बांधा, त्याच्यावर चष्मा घाला काळा, म्हणजे आता तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. असं माझे शिक्षक होते, आणि मी ते 2 महिने लागतात त्याला शिकायला. जपानला गेलो होतो, म्हणजे आमच्या स्काउटचं जांबोरी होती, ते 40,000 ऑल ओव्हर द वर्ल्ड लोक आले होते, तर तिथे मी जपानच्या अंधांसाठी जॅपनीज लँग्वेजमध्ये ब्रेल पुस्तक तयार केले होते, अशी 50 पुस्तकं, आणि एज्युकेशन डिपार्टमेंटनं मिनिस्टरनं मी मेलवर काही पाठवलं होतं सगळं, आणि त्याने मग इन्व्हाइट केलं होतं. विषय काय तर सुनामी, सुनामी भरपूर प्रमाणात तिथे होतात, वारंवार होतात, तर ते सुनामीवर मी पहिलं पुस्तक लिहिलं, जगातलं पहिलं, आणि त्याचं प्रकाशन जपानमध्ये झालं.
1: क्या बात है सर.
0: येस, आतापर्यंत जे लिखाण केलं ही आतापर्यंत 36 पुस्तकं आपण तयार केली, विविध धार्मिक असेल की आता कान्होजी आंग्रे नौदल प्रमुख, आमच्या गावचं तिथे मोठं आरमार होतं त्यांचं, नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे, आणि त्याच्यावर मी आता एक पुस्तक त्याचं प्रकाशन आता होईल आमच्या इथे, आणि संत ज्ञानेश्वरांवरचं पुस्तक मी लिहायला घेतलेलं आहे, आणि रत्नागिरीमधले स्वामी स्वरूपानंद. तर असं पुढचा जन्म मला असं वाटतं की देवाची प्रार्थना मी रात्री झोपताना करतो की ह्याच्यासाठी जन्म द्या माझा. अंधांचे मी कॅम्प आयोजित करतो, अंध कर्णबधीर आणि मतिमंद मुलांचे, आणि त्यांना सूर्य नमस्कार, आपत्ती व्यवस्थापन, त्याचप्रमाणे त्यांचे फिजिकल ट्रेनिंग आणि जनरल नॉलेज, आणि त्यांची परेड घेतो आम्ही. 26 जानेवारीला महाराष्ट्र शासनाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र शासनाच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंट आणि DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांची वारंवार असं मी का म्हणतो की बरेच वेळा मी जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं, आणि एक कर्णबधीर मुलांची आमची कंपनी आणि त्याचं ते अशा पद्धतीने त्यांच्या परेड शासकीय परेडमध्ये त्यांना सामील करून घेतलं होतं, आणि वरिष्ठांची मी पूर्व परवानगी काढली होती, कारण त्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम होंगे कामयाब हे त्यांना ऐकूच येणार नाही, ढोलचा आवाज बँडवर काही नाही, मग ते चालणार कसे. तर मी साहेबांची एक परमिशन घेतली होती की 5 बोटांची मला हरकत करायला, म्हणजे मुवमेंट करायला आपण परवानगी, लेखी परवानगी द्या, कारण परेडमध्ये म्हणजे हे काय चालले असं नको. 1 बोट म्हणजे सावधान, 2 बोटं म्हणजे विश्राम, नंतर गोल केल्यानंतर पिछे बोट आणि नंतर आगे बोट, असे 5 बोटांचे अशा पद्धतीने हे केले होते. डावीकडे म्हणजे बाय मोड आणि उजवीकडे सांगता केलं की धैन्य मोड, आणि ह्याच्यावर आमचं जे मंचावरून आम्ही जे सलामी त्याचं नेतृत्व मी केलं होतं पुढे कमांडर म्हणून, आणि जेव्हा मंचाला आम्ही सलामी देतो अशा पद्धतीने बॅट डोळ्यात अश्रुधारा येत होते की याच्यासाठी आपण जे गेले 6 महिने धडपडतोय त्याची फलश्रुती झाली, पण परेडमध्ये डिसिप्लिन असल्यामुळे खांद्याने किंवा ह्याने पुसता येत नाही किंवा हाताने पुसता येत नाही, ते सुकलं शेवटी पाणी, तर हे असे आनंद मिळतात ना, परमानंद होतो आपल्याला. आता आमचं पुढचं एक ध्येय आहे की त्यांना दिल्ली कुछ दूर नाही आहे, तर दिल्लीला त्यांची एक परेड घ्यायचा माझा विचार आहे, आणि त्याचे पत्रव्यवहार मी PM ऑफिसला करत आहे.
1: मी जसं सुरुवातीला म्हटलं की धाडसी व्यक्तिमत्व तुम्ही आहातच, आणि खूप समाज उपयोगी अशी तुमचं कार्य आहे. एक जाता जाता सगळ्या नागरिकांना काय सांगाल तुम्ही की आज काय नेमकी कशाची गरज आहे, काय कसं वागायला हवंय?
0: अशा प्रकारचे संस्कार, अशा प्रकारचे शिबिर, अशा प्रकारचं प्रशिक्षण, असे वेगळ्या प्रकारचे शिबिरं होतात त्याला, आणि घरी संस्कार, सकाळी उठल्यानंतर देवाजवळ प्रार्थना करणे, संध्याकाळी शुभंकर होती म्हणणे, आई वडिलांचे संस्कार हे महत्वाचे आहेत. हॉबी कॅन बी चेंज पण हॅबिट कॅनॉट बी चेंज, तर अशा पद्धतीने त्यांच्यावर चांगले संस्कार, आणि त्याने स्वतः ठरवायला पाहिजे की 8वी 9वी 10वी झाल्यानंतर माझे व्यक्तिमत्व मला काय घडवायचे. व्यक्तिमत्व घडलं की व्यक्तित्व घडतं, आणि त्या नशेब माझं ध्येय काय, पुढे 5 वर्षात मी काय करणार आहे, मी माझं टाइम टेबल माझ्या आयुष्याचं मी तयार केलेलं आहे, म्हणजे 80 वर्ष समजा आय एम यंग मॅन ऑफ 74 आत्ता 74 वय आहे माझं, तर टाइम टेबल आयुष्याचं ठरवायचं. एक महिना जर गणपती येणार

0: दिवाळी येणार हे आपलं टाइमटेबल नाही. माणसाने कर्तृत्व काय केलं, कुठली कुठली आपल्याला सरकारने अनुदान दिलं की नाही आपलं कार्य बघून, किंवा आपल्याला मेडल्स काय अवॉर्ड्स काय मिळाली हे महत्वाचं आहे. नाहीतर मी इकडे जाऊ आलो इकडे जाऊ आलो, माझा मुलगा अमेरिकेत आहे स्कॉलरशिपवर गेला का, येस असं मी म्हणेन त्याला. तर ह्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याने पुढचा जो जमाना येणार आहे, पुढचा जो काळ आहे तो दुर्मिळ काळ आहे. तर आपलं आयुष्य आणि आपण आपल्या व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व कसं ठेवायचे, आपल्याला काय करायचं, टार्गेट आपलं पाहिजे आयुष्याचं आणि दुसऱ्याच ध्येय धोरणं पाहिजेत आणि आपण दुसऱ्यांसाठी काय करतोय हे आधी बघायला पाहिजे. हे विश्वाची माझे घर हे संत तुकाराम आणि मोठ्या मोठ्या सांगून ठेवले त्यांच्या अनुभवातून. तर तसं संस्कार आपण मुलांवर घडवायला पाहिजेत आणि त्यांनी ते घडवून घ्यायला पाहिजेत. आणि मोबाईल त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या ठरवायचे असेल आपण आयुष्य कसं करायचं एवढंच सांगायचं.
1: भरत जोशी सर, आज तुम्ही इथे आलात आणि खरंच आता जाता जाता खूप चांगलं सांगितलं की युवा पिढीने नेमकं कशा पद्धतीने वागायला हवंय आणि म्हणालात तसं की केवळ आपलं कुटुंब बघू नका, ते तर महत्वाचं आहेच, ते करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी काम करायचं आहे. तर आज तुम्ही इथे आलात, खूप छान पद्धतीने संवाद साधला, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सर्पमित्र, होमगार्ड प्रशिक्षक अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कूबा डायव्हर श्री भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
0: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगदीश खेबुडकर यांची आराम हराम आहे या चित्रपटातली गीतरचना, गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटातलं. संगीत होतं माणिकराव पोपटकर यांचं.
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
2: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया एन दत्ता यांनी संगीत दिलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना प्रीत तुझी माझी या चित्रपटातली. गीत गायलंय उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी.
1: काय मी चोर? पण मी चोर कसा ते तरी सांग.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, हे होतं पाहुणी या चित्रपटातलं गीत. गायलं होतं सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.

0: आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं नाद हो महानोर यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट होता जैत रे जैत. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 10:30 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 3 सप्टेंबर संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यामधल्या प्यारेलाल यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 सालचा. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा म्हणजेच प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचंच नव्हतं मुळी. आणि असं असूनसुद्धा त्यांनी शेकडो हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. कसं काय बुवा, जाणून घेऊया आणि मध्ये मध्ये ऐकत राहूया संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेली सुमधुर गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवते सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत, गायलंय लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो, मी मगाशी म्हटलं तसं, प्यारेलाल यांना संगीतकार वगैरे काही व्हायचं नव्हतं, पण त्यांना व्हायचं होतं व्हायोलिन वादक. त्यांना व्हायोलिनची खूप आवड होती, घरात संगीताचं वातावरण होतं. त्यांचे वडील हे ट्रॅम्पेड वादक होते आणि त्या काळात नोटेशन्स वाजवणारे, पाश्चात्य पद्धतीची नोटेशन्स करू शकणारे जी काही मोजकी माणसं होती त्यामध्ये त्यांचे एक वडील होते. त्यांच्या वडिलांनी वयाच्या 8व्या वर्षी प्यारेलाल यांच्या हातात व्हायोलिन दिलं. ते म्हणत की व्हायोलिन्स वादकाला भारतीय किंवा पाश्चात्य संगीतात मरण नाही, त्यामुळे तू उत्तम व्हायोलिन शिक. त्यांनी त्यांच्या हातात व्हायोलिन तर दिलं, पण 6 महिने त्यांना ते वाजवायला बिलकुल शिकवलं नाही. कारण व्हायोलिन वाजवताना ते व्हायोलिन हातात धरायचं कसं, बसायचं कसं, बो कसा पकडायचा, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी त्यांनी

श्रोतेहो, 1963 साली आलेला पारसमणी हा चित्रपट आणि त्या चित्रपटातलं हे सुपर डुपर हिट गाणं. पारसमणी चित्रपटातल्या गाण्यांनी शंकर लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीला ओळख मिळवून दिली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी 1948 त्यांनी जिद्दी नावाच्या एका चित्रपटाला एकत्रित संगीत दिलं होतं, पण तो चित्रपट चालला नाही त्यामुळे त्यांचं संगीतही पुढे आलं नाही. मधल्या 8 वर्षांच्या काळात या दोघांनी ओ पी नय्यर आणि शंकर जयकिशन हे दोन संगीतकार वगळले तर जवळजवळ सगळ्या संगीतकारांकडे कधी नुसते वादक तर कधी संयोजक आणि जे काय पडेल ते काम केलं आणि संगीत शिकत राहिले. हे झालं त्या जोडीचं. पण मी तुम्हाला सांगत होते की प्यारेलाल यांना व्हायोलिन वादक व्हायचं होतं आणि व्हायोलिन वादन शिकण्यासाठी ते त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी व्हिएन्नाला जायला निघाले. मध्येच त्यांची भेट

लक्ष्मीकांत कुडाळकर म्हणजेच लक्ष्मीकांत यांच्याशी झाली. त्यांनी त्यांना थांबवलं की तू जाऊ नकोस, आपण इथे काहीतरी एकत्र काम करूया असं म्हणून त्यांना थांबवून घेतलं. आणि नंतर ह्या जोडीनं हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत द्यायला सुरुवात केली. ऐकूया त्यांच्या कर्ज या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताला संगीत, अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत सरगम या चित्रपटातलं. श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीपैकी लक्ष्मीकांत हे एकदा एका मुलाखतीत असं म्हणाले होते की आम्ही दोघेही फारसे शिकलेलो नव्हतो, संगीत देणं एवढंच एक काम आम्हाला जमतं आणि ते आम्ही अगदी मनापासून करतो, मग त्याबद्दल लोक काय म्हणतील याची आम्ही पर्वा करत नाही आणि खरं सांगू का तेवढा वेळच आमच्याकडे नाही आहे. ते असं म्हणाले की आलेलं कुठलंही काम, मग भलेही तो चित्रपट बी ग्रेड असो, सी ग्रेड असो, सामाजिक असो किंवा मायथॉलॉजिकल असो, आलेलं काम नाकारायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. आणि असं जरी असलं तरीसुद्धा लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार हे त्यांचे आवडते गायक होते. त्यांनी सर्वाधिक गाणी या तिघांकडूनच गाऊन घेतली. श्रोते हो, त्यांच्या सुमधूर संगीतानं त्यांनी श्रोत्यांना, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या तालावर नाचवलं, डोलायला लावलं हे मात्र खरं.

आन मिलो सजना चित्रपटातलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल या दोघांनाही भव्य दिव्यतेची खूप आवड होती. त्यांचा ऑर्केस्ट्राही खूप मोठा होता आणि अनेक प्रकारची वाद्य त्यांच्या ऑर्केस्ट्रात होती. त्या दोघांची वेवलेंथ इतकी परफेक्ट जुळायची, कारण ते दोघेही चाली लावायचे, दोघेही संगीताचं गाण्याला चाल लावायचे आणि दोघेही वाद्यसंगीताचं संयोजनही करायचे. पण कुठल्या गाण्याची चाल प्यारेलाल यांनी लावली आहे आणि कुठल्या गाण्याची चाल लक्ष्मीकांत यांनी लावली आहे हे मात्र कळत नसे, इतकं त्यांचं गाणं एकजीव व्हायचं आणि म्हणून तर श्रोत्यांना ते ऐकताना खूप मजा यायची. ऐकवते दो रास्ते चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे सदाबहार गाणं.

श्री रामचंद्र यांचं या जोडीवर विशेष प्रेम होतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दोस्ती चित्रपटातल्या गाण्यांसाठी त्यांना पहिलं वहिलं फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं आणि ही बातमी देण्यासाठी स्वतः श्री रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. ऐकूया दोस्ती चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं 1963 ते 1998 या कालावधीत तब्बल 635 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आणि सर्वाधिक यशस्वी संगीतकार जोडी म्हणून या जोडीचं नाव हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं. संगीतकार

श्रोते हो, त्या काळात लोकप्रियतेचा आणि गुणवत्तेचा निकष मानली जाणारी बिनाका गीतमाला खूप लोकप्रिय होती. पारसमणी चित्रपटातल्या हस्ता हुआ नू रानी चेहरा या गाण्यानं त्या बिनाका गीतमालामध्ये एंट्री केली, म्हणजे ते पहिलं गाणं ठरलं आणि त्यानंतर सलग 16 गाणी बिनाका गीतमालामध्ये वाजली. बिनाका गीतमालाच्या वार्षिक उत्सवात 50 पैकी 32 गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची होती. एकूण 174 गाणी बिनाका गीतमालामध्ये या जोडीची वाजली आणि हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक विक्रमच आहे.

श्रोते हो, हे होतं आनंद बक्षी यांचं गीत दुश्मन या चित्रपटातलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. श्रोते हो, 21 जून 1998 या जोडीतल्या लक्ष्मीकांत कुडाळकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र प्यारेलाल शर्मा यांचं मन संगीत देण्यात रमलं नाही. तरी पण ह्या जोडीनं एवढं प्रचंड काम हिंदी चित्रपटसृष्टीत करून ठेवलं आहे की त्यांचा प्रभाव आजही जनसामान्यांवर आहे. प्यारेलालजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानेटकर आता आपला निरोप घेते. दुपारी 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: भाषांनो कृपया लक्ष द्या. प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळं अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातलं उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात. घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे. त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. हे सर्वच पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो. बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर यानिमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया, सुदृढ कुटुंब सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपला पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्या सोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदकं जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत.

0: पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो, आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: धनश्रीताई, आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात. आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात, कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
1: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होती की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच. तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला, म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही मैदानात उतरा. उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे, तर बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता 24 वर्ष झाले. आणि याच्यामध्ये मी 24 वर्षापासून आले.
0: साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की?
1: मला वाटतं मी 6 वर्षाची असेल, म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स म्हणून. आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतो, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला, तर आज धनश्री लेकुरवाळे हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं. कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो, पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे, आणि त्यामध्ये आपलं नाव असणं तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
0: खरंच आहे. धनश्रीताई, रोजचा सराव कसा असायचा तुमचा, मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
1: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे. आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा यूज करून माझ्या आईने मला काही टेक्निक्स शिकवल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलंय. तर त्याच्यानंतर डायट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठला पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे, तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे. तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं. कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डायट प्रोटीन्स हे नाही मिळत, तर आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं. आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन यांनी तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल. कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी आम्हाला सांगायची की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे मध्ये वर्षभर अभ्यास कराल तेव्हा जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार, सेम तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये पण. कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही, आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं. तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून, म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटलं इथून जर 30 वर्ष आधीचे पॅरेंट्स, त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे. पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले, आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ, तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये. आणि ती सुरुवात झाली, आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा, हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
0: अच्छा, म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो. आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
1: हो, आई आणि बाबा डेफिनेटली. कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात घरच्यांनी एक चांगल्यानी केली होती, तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
0: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला, आणि तुमची मेहनत सुद्धा, हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही

0: पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
1: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो, आणि मी तर 2013 पासून इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती. फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते, कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे. कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाउट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती, की जेव्हा जेव्हा माझे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायची तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता. त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
0: अच्छा, पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
1: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा, आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेली होते. तर त्यावेळी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून आम्ही सिओलला, आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती, मी ज्यावेळी सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण म्हणत धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. तर मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 मी थोडं शांत होती, पण 14 कसं ना आपण आता सेकंड टाइम टीम मध्ये आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी बॉस आहे लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे. पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअर मध्ये धनश्री लेकरुवाळीचे बॅनर लागले होते, आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं, आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेन मध्ये गेल्यानंतर तुमचं सिम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ती खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं आई बाबांचा असं सपोर्ट महत्वाचा आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनलला चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं, जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलंय की जाऊ देत नाही, आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे तेवढे लॉसकडचे फॅमिली किंवा हजबंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
0: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळतीये. तर आता तुम्ही गोल्ड मेडल बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होता त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
1: हो, आपण बघितलंय की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ऑलिम्पिकमध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव जेव्हा मला वाटते मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळतोय ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचा आणि मेडल घेऊन यायचं, जितका तुझा 100% आहे ना ते देऊन ये. मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले मिळाले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं आई आणि

0: बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 ला मी गोल्ड मेडल घेऊन आली तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते, होईल का तुझ्याकडनं, लाईक असतं
1: प्रेशर, असतं का,
0: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि टाय होणं कुठल्या प्लेअर सोबत, जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत टाय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्रीते, जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात, जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
0: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेन मध्ये जर आपण बघितलं ना तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे. आणि इथली जी टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही, तर मी बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं आहे इंडियनचं. कारण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती आहे, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे. आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात. आणि मी म्हणेल की यंगस्टरसाठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
1: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
0: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हा आज गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे. आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचंय किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचंय तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार. आणि अशावेळी आपण मग काय म्हणतो की योगासनानी काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये? कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचंय तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचे डिसिजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळे आहे किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. पण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला जे गाणं आवडतं ते आपण बघितलं केसरी मूवी, त्यामधलं वे माही.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया परत आपल्या या मुलाखतीकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळ यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे, आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा, मला असं वाटतं कुठेही पण जा, पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेन मध्ये कल्चर आहे बियर योगाचा, तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतलं जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो. पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग, हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुंबा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही. पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्रीते की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा, माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपला 100% द्यायचा. पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं ज्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो, तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे. कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे. कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो. मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असतोय. आणि मला वाटतं तो शिकणं, लाईफ टाइम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे, तर मला वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार. आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये, तर माझ्या नंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: खरंच आहे. आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे, तर तुम्ही 200 विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी, आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
1: बघा, आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंगमुळे मला असं वाटतं की 200 लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल. कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 लोकांना तयार करतो.
0: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग

0: करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे एक करिअर म्हणून कसं बघता येईल?
1: बघा, मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्याने करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे, स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन्स आहे, प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतोय की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफमध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा, प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येक जण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशन मध्ये. पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला, तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही हेल्दी आहात ना, तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही दुसऱ्यांपासून नाही, सुरुवात ही स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी एक सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे, कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना, तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये, पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघाल, नंतर तुमच्याकडे बघून तुमची फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स हे सगळे कन्वर्ट होऊन जातील आपोआप योगामध्ये. आणि करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
1: डेफिनेटली, मी तर ऍग्री या गोष्टीवर.
0: खरंच तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.

0: आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सख्यांनो, दिवस कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिक मुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे रेमेडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद
1: मॅडम. आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाक खोली कुठे सुटलेली नाहीये, तर प्लास्टिक

0: चा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगायला सुरुवातीला.
1: म्हणजे स्वयंपाकघर आणि आपलं घर ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचनमध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं पानं फुलं वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, तिथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचन पर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. यापूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लॅस्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी अंतर्भाव सगळीकडे झाला. आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो. म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात, पडदे आहेत, सादरी आहेत, सोफे, म्हणजे तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या. म्हणजे आज प्लास्टिक जी कम्पॅटेबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला. मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
0: हो,
1: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खरं तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ. म्हणजे आपण म्हणतो जल हिजी पण आहे, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना जेव्हा ज्या काळी, तेव्हा मग ते प्लास्टिकचे मडके आले किंवा ते तुटत नाही काही नाही, है ना. तेव्हा हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लास्टिकची. तर म्हणून असा प्लास्टिकचा म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल.
0: बरोबर.
1: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लास्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत. का तर साफ करायला मोकळे असतात, फंगल प्रॉब्लेम्स होत नाही किंवा मल्टिपल गोष्टी. म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लास्टिकने व्यापून टाकतो.
0: आणि प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
1: कारण सोपं आणि स्वस्त पडतं. बजेटचा विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम होत जातो. आपण म्हणतो लहानपणी आपल्याला संस्कार होत राहतात, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात किंवा आपण ज्या पाहतो, काही ऍक्टिव्हली आपल्याला शिकवलं जातं आणि काही पॅसिव्हली आपण लर्न करत जातो. या पॅसिव्ह लर्निंग मध्ये नेहमी असं दिसतं की आपल्या घरी सगळं असायला हवं.
0: हो,
1: त्या त्यावेळी ते प्रोडक्ट नवीन आलं की ते पण घ्यायची मानसिकता असते. बरं, म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे हे सगळ्या बाबतीत असतं. तर त्यामुळे मग ते आलं, या गोष्टी येत गेल्या आणि मग ते येणं म्हणजे आपण आधुनिक झालो. आधुनिकतेची कास सगळ्यांना असते
0: किंवा त्या मैत्रिणीकडे आहे, ती वापरते तर मी पण वापरायला हवं.
1: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक. आणि दिसायलाही छान दिसतं ना.
0: हो,
1: पण त्यापूर्वी काच होती. काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळंतपण करा, आवरा, कोणाला लागतं इजा होते. तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलं आहे.
0: हो,
1: तर त्या किचनमध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना. होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना, कंपॅरेटिव्हली काच महाग पडते. म्हणून मग प्लास्टिक. दिसायला छान.

0: मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात,
1: हो
0: एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो.
1: बरोबर,
0: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे,
1: वापरायला
0: सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते, प्लास्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते. तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लास्टिकचे दुष्परिणाम आहेत, पण माणसाला असं झालंय ना की दोघही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात.
1: बरोबर,
0: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा
1: वाटत
0: राहून गेला.
1: पण आता ही मानसिकता बदलायला हवी,
0: हो,
1: कारण अनेक धोके या प्लास्टिकमुळे झालेले आपल्याला दिसून येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर या प्लास्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लास्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
1: हो,
0: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीजमध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिएक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लास्टिक, जी इतकी पटकन रिएक्ट होते की आपण साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो झाडांना, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो. इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरदून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात. ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लास्टिक मध्ये राहून जास्त होतात. प्लास्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लास्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो की सोपी पडतात साफ करायला, हँडल करायला, त्या पटकन वेदर होतात. तुम्ही नुसती उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं.
1: बरोबर,
0: खुर्ची पसरते. हे एक साधी साधी उदाहरणं आहेत की प्लास्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लास्टिक असतं आपण स्टोरेजमध्ये ठेवतो, गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो.
1: हो,
0: कशासाठी? की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे. मग प्लॅस्टिकमध्ये तर जातच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: पण मग प्लॅस्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लॅस्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत.
1: हो,
0: किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते क्षार नसतात, ते प्लास्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
1: बरं,
0: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
1: बरं,
0: आता मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं,
1: हे
0: कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी म्हणा, फळं म्हणा, धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो, प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये ठेवतो, एकदा ते गरम असतं मग ते फ्रीजमध्ये आपण पुन्हा ठेवतो, उरलेलं काहीतरी म्हणून भाज्या ठेवतो. ज्या प्लास्टिकमध्ये आपण ठेवतो ते जर डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डबे आहे, तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडेशी चळत असते की चल मला वापरेल. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना? चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन,
1: किंवा तो डबा अडकेल माझा पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा येईल, मी केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना,
0: ती मध्ये येते. त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो, आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो.

0: तो कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षामध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लॅस्टिक आहे. कारण इतकं प्लॅस्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिॲक्शन होत नसेल. जे प्लॅस्टिक एका विशिष्ट याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला होणार नाही. म्हणजे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो, आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा खरा सुरू होतो,
0: त्रास व्हायला लागलेत. कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात.

0: त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो, आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा
0: किडनीचे त्रास व्हायला लागलेत. कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय, मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो. अख्ख्या जगाचं फंडिंग कॅन्सर कडे येत आहे, कारण माहिती आहे.
1: आता आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून घेतले आहेत, पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचं आहे, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचं आहे. तर घरापासून सुरुवात करूया ना, की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
0: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्व्हे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त, की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात, आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो, म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो, म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, है ना, सोले जे म्हणजे काय म्हणतात ते चणे, हा हे सगळं जानेवारी मध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही, मग आपण पेस्टिसाइड्स, मग आपण त्याला इंजेक्ट करतो, आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी, हे सगळे इन्व्हिटेशन्स आहेत कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लास्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं, दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहे, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायाने आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो. कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक जैविक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते, दोन दोन दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल, आता इतकं अवेलेबल आहे, काच आहे, चिनी माती आहे, माती आहे, स्टील आहे, कास, पितळ, तांब, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनोमोटो म्हणा किंवा हे नको आहे, है ना खायला, तर आपल्याला स्टोरेज आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे, पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेसं आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील, जे दर्शनी आपल्याला दाखवायचं आहे ती क्रॉकरी घेऊ शकतो, मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतं. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता, ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही, त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील, ज्याला लाकडी असा कॉर्क नाही, दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता. प्लास्टिक पण वर कधीच नव्हतं, आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे, की गंजलेलं नको.

0: रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लास्टिकला दूर करणं जरुरी आहे, कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय
1: हो,
0: आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत, तर ते झाकू शकतो.
1: म्हणजे पर्याय बरेच,
0: पर्याय खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लास्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांब आहे, कासं आहे. कास फार उत्तम शरीरासाठी. काचेच्या आहेत एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात फ्रीझरमध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो कारण लोळ लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल मल्टिपल सायझेसचे, ते तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता कारण आता मोठे फ्रीज झालेले आहेत. कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8, 8:30, 9 निघते ती संध्याकाळी 7, 7:30 घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत तुम्ही वन्स अ मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीजमध्ये त्या तुम्ही धुवू शकता. धुवून तुम्ही त्या वापरून इव्हन किराण्यासाठी, आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लास्टिकच येतं ना. आजकाल सुपर शॉपीमध्ये जातो तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही की आपण शोधावे, नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो. माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्हीच इतवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते बर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना, आपण फ्लॅट्समध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं. वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा. साफ करायला प्लास्टिकपेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर.
0: कारण सांगते की प्लास्टिकमध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना तर त्याला कितीतरी दिवस वास असतो. तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा.
1: हो,
0: कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला तर नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल ना.
0: हो
1: बरं ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग.
0: 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं,
0: एक कॅफे आहे त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप, की तुम्ही तुमचा कप आणा. आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोर करणार आहे कॉफी. इफ यू से 100 ml ती 100 होणार, ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय, तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आयटी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी, पुन्हा पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही.
0: बरोबर,
1: हा एक विचार असतो मनात. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं जे किचन वापरत असतील,
0: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहिती आहे की दिस इज नॉट परमनंट थिंग, तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिलं ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचनमध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको. कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टीनं 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आत्ता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे 1 महिन्याने. जी वस्तू तुम्ही 1 महिना नाही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं

0: अवेलेबल आहे आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहितीये रुटीन बहुतेक जिमवाले आहेत सगळे, तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्यासोबत जायला. फ्रीज मध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे स्टीलचा वापरा, काचेचा वापरा, पण थोडं घ्या. किचनमध्ये खूप आणून ठेवलं आहे
1: किंवा
0: खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही, कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचनमध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट, आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही आहे अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
1: बरोबर.
0: सो गो फॉर इट. ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा, कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण, है ना, घरात येणं पुन्हा मग चेंज, तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत. हा इतका मोठा संक्रमण काळ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं, आणि सगळं फूड भेसळयुक्त आहे, तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलिन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेला आहे ते नका, कारण दॅट इज ऑल प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत, ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा हे सर्च केलं तर दिसेल आहे, आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो.
1: बरोबर.
0: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारी जी मुलं मुली आहेत ते आपल्या लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
1: बरोबर. म्हणजे या बारीक सारी गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लास्टिक फ्री करू शकतो, आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता जोसनाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
0: किचन आहे ना हे आपलं पॉवर हाऊस आहे हेल्थ, आणि मला असं वाटतं की घरात तर निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो, त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण, पर्यावरण, सगळं सगळं आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या, कारण सवयी आपल्या घरात ना, तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिक पासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ॲट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा, जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लास्टिकची, तर मला असं वाटतं की प्लास्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होण्यात बिलकुल दूर नाही, त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
1: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित, आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं आहे,
1: ऐकूया.

मैत्रिणींना आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींना आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना आहे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील अच्छापुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अंधळा मरतो डोळा या सिनेमातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं आताच हे गीत होतं, संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, काही माणसं येतात आणि जाताना आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायमची जागा करून जातात. काही माणसं आपल्याला विचार करायला लावतात, काही माणसं डोळ्यात पाणी आणतात आणि काही माणसं

ती येतात, आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात आणि मग काळ कितीही पुढे गेला तरी ते हसू तसंच ठेवून जातात. मराठी माणसाला असंच मनापासून हसवणारं एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे दादा कोंडके.

दादा कोंडके यांच्या सिनेमाबद्दल बोलताना श्रोते हो, एक गोष्ट नक्कीच आहे की त्यांची भाषा, गावाकडची बोली, मुंबईची लय, शब्दांशी खेळ आणि त्या प्रसंगातून निर्माण होणारा विनोद, दादांच्या संवादामध्ये शब्दांपेक्षा टायमिंग हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांच्या विनोदात द्वैर्थी संवादाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि त्यातून त्यांनी एक स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आणि याच शैलीवरती अख्खा महाराष्ट्र ग्रामीण भाग हा खूप भारावून गेला, खुश झाला, तिकीटं काढली, थिएटर भरलं आणि प्रेक्षक मनमुराद हसले. प्रेक्षकांना आणखीन काय हवं हे दादांना माहिती होतं आणि त्यांनी ओळखलं. म्हणूनच दादा कोंडके हे केवळ अभिनेता नव्हते तर ते प्रेक्षकांच्या नाडीवर बोट ठेवणारे कलाकार होते.

आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर, 4000 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात

चे आजही देशभरात छापे आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोचले. आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल तसंच व्यापार गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या. भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केलाय. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 पोहोचली असून 4,800 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11,993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आलेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली
चेक यू

0: उशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026च्या मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 मधला कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटनादुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे दुपारचे 1:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचे वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण आणि सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयं आणि शासकीय संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात झालं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर

जवानांना अभिवादन करताना देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. मुख्य शासकीय ध्वजारोहण करून जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राव पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ धनंजय

0: असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल असं कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पाटील यावेळी म्हणाले. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर मराठीसाठी धाडसानं काहीतरी करावं लागेल असं प्रतिपादन त्यांनी केलं. यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीनं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार नाशिकच्या उत्तम कांबळे यांना देण्यात आला. याशिवाय राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन, विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर, कलागौरव पुरस्कार तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार, नाट्य सेवा पुरस्कार सचिन शिंदे, समाज प्रबोधन पुरस्कार मराठी साहित्य परिषद या संस्थेला, जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी आणि डॉ विखे पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोर्डे यांना सन्मानित करण्यात आला. या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळालं असून समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो हे या पुरस्कारानं दाखवून दिल्याचं जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी जलसंधारण आणि सिंचन विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रवरा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबूतीकरणासाठी 110 कोटी आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी 314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपये, कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 449 कोटी रुपये, कुकडी डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 47 कोटी तर उजव्या कालव्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं श्रुती संगीत निकेतन या संस्थेच्या सहकार्यानं 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी येथील संगीत नाट्य सादरकर्त्या संस्थांनी सहभाग घेतला. शासनाच्या वतीनं होत असलेल्या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असून यंदा हा मान अहिल्यानगरला मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. एक निर्धार एक संकल्प एक भविष्य व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेनं एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीनं गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यातील विविध विकास कामं, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात समितीनं विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील 1000 नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिथे रेल्वेचं काम थांबलं तिथूनच सुरू करा असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केलं आहे. त्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथं सुद्धा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गानं आंदोलन झालं. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. दुपारचं 1:45 झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया प्रभाकर सावंत यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपल्याला कधी असं एखादं स्वप्न पडलंय का की ज्यामध्ये आपण एकाच जागी पुन्हा पुन्हा अडकता, कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तोच रस्ता, तीच माणसं आणि तेच प्रसंग आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहतात. स्वप्नातला हाच एक विचित्र आणि गूढ अनुभव जर एखाद्या पुस्तकात उतरवला तर काय होईल? तर आज अशाच एका अद्भुत आणि वेगळ्या साच्यातील कादंबरीची आपल्याला सफर घडवणार आहोत. या कादंबरीचं नाव आहे पिजन पोस्ट आणि लेखक आहे रोमानियाचा एक अत्यंत प्रयोगशील आणि बंडखोर साहित्यिक दुमित्रू सेपेनिक. हा रोमानियन साहित्यातल्या ओरिनिझम म्हणजेच स्वप्न वास्तववाद या चळवळीचा जनक मानला जातो. रोमानियातील निकोलाय चाउशेस्कूच्या हुकुमशाही राजवटीच्या काळात त्याच्या लेखनावर बंदी घालण्यात आली आणि त्याला देशातून हद्दपारही करण्यात आलं. पण या अन्यायाला त्यानं आपल्या अनोख्या लेखणीनं उत्तर दिलं. पिजन पोस्ट ही त्याची एक अत्यंत वेगळी आणि आधुनिकोत्तर कादंबरी आहे. या कादंबरीची रचना एका साध्या सरळ रेषेत चालणाऱ्या कथेसारखी अजिबात नाहीये. कादंबरीतला लेखक

0: स्वतः एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कथेत एक कबूतर आहे, काही संदेश आहेत, सायकलवरून जाणारी एक मुलगी आहे आणि एक रस्ता आहे. पण गंमत अशी की हीच दृश्य अगदी थोड्या फरकांसह पुस्तकात पुन्हा पुन्हा येतात. जसं स्वप्नात एकच प्रसंग निरनिराळ्या रूपात आपल्यासमोर येतो, तसंच या कादंबरीतही घडतं. सेपेनिग्न या पुस्तकातून मेटाफिक्शनचा म्हणजेच कथेच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित कथेचा एक सुंदर प्रयोग केला आहे. तो वाचकाशी थेट संवाद साधतो. कादंबरीची रचना करताना त्याला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत हे तो वाचकांना सांगतो. एखादं पात्र पुढे कसं न्यायचं किंवा कथेतलं कबूतर नेमका कसला गूढ संदेश घेऊन चाललंय याचा शोध लेखक आणि वाचक दोघंही एकत्रच घेतात. दिसायला ही जरी एक गमतीशीर स्वप्नवत सफर वाटत असली तरी त्यामागे एक अत्यंत खोल राजकीय आणि सामाजिक अर्थ दडला आहे. हुकुमशाही राजवटीत राहणाऱ्या माणसाला येणारी अस्वस्थता, त्याचं तुटलेपण आणि साचलेपण त्यानं या पुनरावृत्ती होणाऱ्या दृश्यांमधून दाखवलं आहे. जिथं काळ पुढे सरकत नाही आणि माणूस एकाच वर्तुळात गिरक्या घेत राहतो, असा एक अस्वस्थ करणारा हा अनुभव आहे. तर श्रोते हो, पिजन पोस्ट ही कादंबरी लेखनाविषयीची कादंबरी आपल्याला वास्तव आणि कल्पित यांच्यामधल्या सीमारेषेचा पुन्हा विचार करायला भाग पाडते. पण फक्त गुंतागुंतीची रचना एवढंच तिचं बलस्थान नाहीये, ती एक अत्यंत रंजक आणि वाचनीय कादंबरी सुद्धा आहे. जगणं आणि लिहिण्याच्या अनेक पातळ्या एकत्र आणताना ही कादंबरी आपली वाचनीयता गमावत नाही हे तिचं मोठं यश आहे. गंभीर कादंबरी लिहिण्यासाठी वास्तववादाचं दडपण बाळगण्याची गरज नसते हे लेखक यातून दाखवून देतो. कादंबरीचं लेखन आणि वाचन हा एक उत्कंठावर्धक खेळ असू शकतो हे सुद्धा यातून लक्षात येतं. ही कादंबरी महत्वाची आहे ती यामुळेच.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जीवामृत आणि इतर अर्कांची निर्मिती. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जीवामृत, अमृत पाणी आणि किडींच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क यांचा वापर केला तर फायदा होतो. या तीनही गोष्टी घरच्या घरी अत्यंत कमी खर्चामध्ये तयार करता येतात, ज्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ होऊ शकतो. सुरुवातीला जाणून घेऊया जीवामृताविषयी. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गाईचं शेण 10 किलो, गोमूत्र 5 ते 10 लिटर आणि जुना काळा गूळ 1 किलो इत्यादी लागतं. तसंच कोणत्याही कडधान्याचं पीठ 2 किलो, वडाच्या पारंब्याखालची खडेरहित माती, 200 लिटर पाणी यांचं सर्व मिश्रण एका बॅरलमध्ये आठवडाभर आंबवावं. दिवसातून 2 ते 3 वेळा ते ढवळावं. असं मिश्रण महिनाभरात एकरासाठी वापरावं. पाणी देताना छोट्या नळीद्वारे पाण्याच्या पाटातून ते द्यावं. कडुनिंबाच्या फांदीनं सरीत सडा टाकावा. जीवामृत टाकल्यानंतर प्रचंड प्रमाणात सूक्ष्म जीवाणू वाढतात. मंडळी, अमृत पाणी तयार करण्यासाठी सुद्धा देशी गाईचं शेण आणि गोमूत्र घ्यावं लागतं. मात्र याचं प्रमाण सम असतं. त्यामध्ये थोडा काळा गूळ टाकून 10 दिवस सडवावं आणि नंतर 10 पट पाणी त्यामध्ये टाकावं. असं हे मिश्रण डहाळ्यानं अगर झारीनं जमिनीवर शिंपडावं. एका एकरासाठी 10 किलो शेणखत आणि 10 लिटर गोमूत्र आणि 100 ग्रॅम गूळ यांचं मिश्रण 100 लिटर पाण्यातून फवारावं. यामुळं पिकाची वाढ निरोगी आणि जोमदार होते. मंडळी, दशपर्णी अर्क हा सर्व प्रकारच्या किडी आणि बाल्यावस्थेतल्या अळ्या आणि घातक बुरशींवर नियंत्रण ठेवतो. हा अर्क तयार करण्यासाठी कडुलिंबाचा ताजा पाला 5 किलो, घाणेरीचा पाला 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, गावरान पपईचा पाला 2 किलो, गुळवेल किंवा पांढऱ्या धोत्र्याचा पाला 2 किलो, पांढऱ्या रुईचा पाला 2 किलो, लाल कण्हेरीचा पाला 2 किलो, एरंडाचा पाला

2 किलो, करंज पाला 2 किलो, सीताफळीचा पाला 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तो सडवावा. यामध्ये 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, 1/2 किलो ठेचून केलेला लसणाचा चुरा, 3 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर देशी गाईचं मूत्र टाकावं. चांगलं सडल्यानंतर योग्य प्रकारे वस्त्रगाळ करून पिकावर फवारण्यासाठी वापरावं. सर्व प्रकारच्या किडी या दशपर्णीच्या फवारणीनं मरून जातात. मित्र कीटकांना मात्र फारसा उपद्रव होत नाही. याचप्रमाणे मंडई, किडी आणि काही प्रकारच्या बुरशींच्या नियंत्रणासाठी 100 लिटर पाणी, 5 किलो कडुनिंबाचा पाला, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो देशी गाईचं शेण हे सगळं द्रावण एकसारखं ढवळून 2 ते 3 दिवस आंबवून वस्त्रगाळ करून मग फवारावं. त्याचाही चांगला परिणाम दिसून येतो. मंडळी, अतिशय जहाल पण अपेक्षित परिणाम देणारा असाल निंबोळी अर्क. हा आपण आपल्या घरी तयार करू शकतो. निंबोळी अर्क जास्त प्रभावी करण्यासाठी 2 लिटर गोमूत्रामध्ये 500 ग्रॅम हिरव्या मिरचीचा ठेचा, 200 ग्रॅम लसणाचा ठेचा, 200 ग्रॅम तंबाखूचा चुरा आणि 100 ग्रॅम गुळ घालून निंबोळी अर्क तयार करावा. तर मंडळी, अशी ही जीवामृत, अमृतपाणी, दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि कमीत कमी खर्चात तो तयार होतो. अशानं जमिनीची सुपीकता वाढते, कीड रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं आणि उत्पादनामध्ये शाश्वत वाढ होते. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जीवामृत आणि इतर काही अर्कांविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता. पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो, पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला.

0: नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते. ही सवय जर लागली तर मुलांमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता, कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरड धान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितलीत आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
1: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं। आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे, आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत। जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसची हे प्रकार आहे हा, आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही। स्थानिक धान्य जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा। त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे। नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते, पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे। अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी

0: तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातो आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाही तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्याऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे उडदाची डाळ आहे आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रोतेहो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.
2: आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 3 तालात आणि द्रुतबंदिशही 3 तालात आहे. त्यानं तबल्याची 7 राजेंद्र अंतरकरी यांनी आणि सारंगीची 7 फारुक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री.

वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनाश्ली आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि सारंगीची साथ फारूक लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रामध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकासगाथा जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपये

त्यांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दुरस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावी, तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 देशांचे 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे.
EOS 05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष वी नारायण

0: यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV F-17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रति क्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगाने जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी दर्शना जोगदंडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुरुस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:00 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:00 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

संसार या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी. गीतकार होते सुधीर मोघे तर संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया सोबती या चित्रपटातली गंगाधर महांबरे यांची ही रचना. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे आणि गायिका आशा भोसले.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे यांनी हे गीत गायलं होतं महानंदा या चित्रपटासाठी. रचना होती शांता शेळके यांची आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माझं घर माझा संसार या चित्रपटातलं.

माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी. रचना होती सुधीर मोघे यांची.

तर संगीतकार होते अरुण पौडवाल. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. काय मग मित्रांनो, कसं चाललंय आयुष्य? धावपळ की निवांत? तुमचं कसंही सुरू असलं तरी एका गोष्टीला वेळ द्यायचा विसरू नका. अहो, म्हणजे गणेशोत्सव. बघा, आपण कितीही बिझी असलो तरी गणपती बाप्पा आपोआप आपल्याकडून वेळ काढून घेतोच. सुरुवातीचा गणेशोत्सव आठवतोय? म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षाआधी गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर. त्या काळात बाप्पाचं जंगी 10 दिवसां पहिले स्वागत न होता मनोभावे जमेल त्या वस्तूंनी सजावट सुरू व्हायची. मंडप उभारण्यापासून ते रोषणाई पर्यंत सर्व कामे लहान मुले आणि मोठे मिळून करायचे. वर्गणी गोळा करणं, पावती पुस्तक सांभाळणं आणि एकत्र येऊन गप्पा मारणं, खरंच काय गंमत असायची ना त्यावेळी. त्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असला तरी पवित्र सणामुळे निसर्गाला धक्का न लागता दरवर्षी त्याच जोमाने गणेशोत्सव साजरा व्हायचा. मात्र आज वेगवेगळ्या मंडपांमध्ये आमचं मंडळ कसं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू याची स्पर्धा लागलेली असते. आणि हो, नैसर्गिक हानी तर आहेच. कुठे कागद, माती, बांबू, नैसर्गिक रंग आणि कुठे आजच्या कृत्रिम सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू. बघा मित्रांनो, हे देखावे 10 दिवस फार आकर्षण वाटतात. ते नक्कीच डोळे दिपणारही असतात. मात्र खरी समस्या निर्माण होते ती 10 दिवसांनंतर. कारण मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं अत्यंत कठीण होऊन बसतं. त्यामुळे आपण जितक्या साधेपणाने निसर्गाला हातभार लावूनच जे शक्य आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो. मात्र मला सांगा मित्रांनो, गणपती बाप्पा कधी आपल्याला म्हणतो का की माझी सजावट करा किंवा आणखी काही? शेवटी मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हीच गणरायाला पुरेशी असते. बघा, वेळेनुसार काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या, भावना मात्र अजूनही त्याच आहेत. आपण धन्यवाद म्हणू शकतो त्या लोकमान्य टिळकांना ज्यांनी ही नवीन सुरुवात करून ती संस्कृती आपल्यात रुजवली आणि आज आपण अभिमानाने त्या संस्कृतीचे पालनकर्ते म्हणून समाजात वावरतो. शेवटी बघा मित्रांनो, वेळेनुसार सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली, मात्र आता अधिक काळजी घेऊन त्याची श्रद्धा आणि आदर आजच्या धावपळीच्या पिढीतही कायम आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण संपदा शेळमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एखादं शांत स्तब्ध एकाच ठिकाणी थांबलेलं असं तळ पाहण्यापेक्षा दगड धुंड्यांतून वाट काढत आवाज करत झरझर वाहणारा आडव्या तिडव्या वाटेनं पुढं सरकणारा असा झरा पाहायला आपल्याला जास्त मजा येते, नाही का? कारण पाण्याच्या त्या स्थिर शांत अवस्थेपेक्षा त्याच्या त्या अस्थिर स्थितीत आपल्याला अधिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. अगदी अशाच प्रकारे आपल्या जीवन मार्गातही येणारे अडथळे हे त्या प्रवासाचं सौंदर्य अधिक खुलवतच असतं. शांत स्थिर प्रवासापेक्षा अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाण्यात खरा आनंद आणि खरं सौंदर्य लपलेलं असतं, नाही का? चला तर आता वेध घेऊया काही लक्षवेध घडामोडींचा आजच्या वेधविश्वाचा या मालेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव वरिष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांची इराणमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सद्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजनैतिक आणि व्यापारी दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत आणि इराण मधील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी, विशेषतः चाबहार बंदराचा विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वरिष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. त्यांनी 822 मतं मिळवत वरिष्ठ वकील अनुपम लाल दास यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. ते पुढील एक वर्षासाठी पदभार सांभाळतील. निवडणुकीत वरिष्ठ वकील राहुल कौशिक उपाध्यक्ष, प्रज्ञा बघेल सचिव, मनीष दुबे संयुक्त सचिव आणि दीपक कमल कोषाध्यक्षपदी निवडून आले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO नं 26 ऑगस्ट 2026 रोजी लडाखच्या लेह जिल्ह्यातील न्योमामुध ड्रॉप झोन येथे स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टमची उच्च उंचीवरील चाचणी घेतली. ही चाचणी उडी समुद्र सपाटीपासून 22,000 फूट उंचीवरून 15° सेल्सिअस तापमानात घेण्यात आली. मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम हे भारतीय सशस्त्र दलांद्वारे उच्च उंचीवर तैनात करण्यासाठी वापरले जाणारे एक स्वदेशी पॅराशूट प्लॅटफॉर्म आहे. तर भारताचा तरुण बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीमधील नागी कानिझा येथे खेळल्या गेलेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेत विजय मिळवला आहे. तमिळनाडू राज्यातील या 19 वर्षीय ग्रँडमास्टरनं 9 फेऱ्यांनंतर पहिल्या स्थानावर बरोबरी साधल्यानंतर श्रेष्ठ टाय ब्रेक गुणांच्या आधारावर विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीवर शानदार विजय मिळवून विजेतेपद आपल्या नावी केलंय. तर भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंनं गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध तब्बल 6 गुणांची पिछाडी भरून काढत प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूरचं जेतेपद काबीज केलंय. पारंपरिक डावीअंती प्रज्ञानन 3-9 असा पिछाडीवर होता, मात्र जलद आणि अतिजलद डावांतील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर कारुआनाचा 14-12 असा पराभव करत ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवलाय. मित्रांनो, जीवन यशाचं गुपित कुठल्याही चमत्कारिक सूत्रात नाही, ते आहे साधेपणा, सातत्य, नम्रता.

वेळेचा सन्मान, आत्मपरीक्षण आणि लवचिकता या सहा साध्या पण खोल विचारां या विचारासहच आजच्या वेदविश्वाचा या मालेतून या छानशा गाण्याच्या साथीनं मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आपण ऐकत होतात वेद विश्वासा ही मालिका. आपली मैत्रीण संपदा शेणमार हिच्यासोबत आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच आहोत, पण याच अन्नाच्या आणि स्वादाच्या दुनियेत स्वतःचं करिअर घडवणं आणि एक यशस्वी उद्योजक होणं कशी कल्पना आहे? आजकाल फूड इंडस्ट्री ही केवळ एक आवड राहिलेली नसून तरुणांसाठी प्रचंड संधी असणारं एक वेगाने वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. विशेषतः बेकिंग आणि बेकरी प्रोडक्टच्या क्षेत्रात आजच्या तरुणाईला कल्पकता दाखवायला भरपूर वाव आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर कसं घडवायचं आणि स्वतःचा बेकरी उद्योग कसा उभारायचा हे समजून घेण्यासाठी कल्नरी जगात स्वतःची बेकरी प्रोडक्ट फॅक्टरी यशस्वीरित्या चालवणाऱ्या उद्योजिका कल्पिता काळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, तुमचं युवावाणीच्या अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: थँक्यू अंकिता.
1: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की फूड इंडस्ट्री आणि विशेषतः बेकरी प्रोडक्ट्सकडे आपण कशा वळलात?
2: अंकिता, खरं तर माझी सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातनं झाली. मला या क्षेत्रामध्ये जवळपास 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा मी वेगवेगळ्या उद्योग आणि इथे सगळं काम करून माहिती भरपूर गोळा केली आणि हे डिसाईड नक्की केलं होतं की जेव्हा केव्हा स्वतःचा बिझनेस करायचा तो फूड इंडस्ट्रीमध्येच करायचा.
1: अच्छा.
2: हे तेव्हाच डिसाईड झालं होतं. सो 2019 जेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि विचार झाला की हे कुठलं क्षेत्र आपण निवडायचं की फूडमधनं कुठलं सेगमेंट घ्यायचं, त्यावेळेला कोविड सुरू होता. तेव्हा जेव्हा आम्ही एक थोडंसं डीप रिसर्च आणि स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की नेसेसिटी किंवा डेली नीड्स प्रोडक्ट्स जे आहे याची इंडस्ट्री बिलकुलच बंद नव्हती. सो मग हे त्यावेळेला डिसाईड झालं की आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार मग आम्ही पुढे त्याच्यात कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं हे तेव्हा 2019 आमचं फाउंडेशन सुरू झालं.
1: अच्छा. आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच गोष्टींचा तुम्ही विचार केला, बऱ्याच कुठल्या क्षेत्रात किंवा कुठली फूड इंडस्ट्री तुम्ही चॉईस करायची, तर तसं आजच्या जर तरुण पिढीला प्रश्न जर पडला की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे, तर असे किती टाईप्स आहेत?
2: असे खूप आहेत. जसं कॅटरिंग इंडस्ट्री पण ते करू शकतात, त्याच्यानंतर बेकरी जे मी एक सांगितलं ते आहे, पॅकेज्ड फूड आहे, त्याच्यानंतर आपण घरनं क्लाउड किचन सुरू करू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, म्हणजे नॉट ओनली कुकिंग पण तुम्ही सप्लाय चेन मध्ये जाऊ शकता, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता.

0: शकता असे खूप सारे तिथे एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे ज्याला कुकिंग आवडत नसेल पण रॉ मटेरियल आहे, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे, न्यूट्रिशनलिस्ट म्हणून आहे, असा एक खूप मोठा वास्ट स्कोप आहे या फूड इंडस्ट्रीसाठी. आणि फूड इंडस्ट्रीला मरण नाही, ही ग्रो होणारच होणार आहे.
1: नक्की नक्की, कारण महत्वाचाच तो विषय आहे अन्न, अन्न वस्त्र निवारामधन अन्न आहे. तर मला असं विचारायला आवडेल, बेकरी प्रोडक्ट जसं तुमची फॅक्टरी आहे, पण कुठल्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कुठल्या विशेष शिक्षणाची आवश्यकता असते का?
0: हो, प्रत्येक शिक्षण म्हणजे घेतलंच पाहिजे, त्याचं आपल्याला एज्युकेशनल नॉलेज असणं मस्टच आहे. त्याच्यासाठी आपण हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, ऑनलाईन खूप कोर्सेस निघाले आहे आजकाल छोटे छोटे, ते पण तुम्ही करू शकता. छिनवाड्याला पण एक ITC खूप सुंदर कल्नरीचं सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 महिने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे, मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात,

0: शकता. छिंदवाड्याला पण एक आयटीसीचं खूप सुंदर कल्नरीचं सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 महिने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे, मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात, असं सगळं त्यांना तिथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जायचं. आणि एंड टू एंड म्हणजे परचेसिंग पासून डिस्पोजल जे काही करायचं आहे तिथपर्यंतचं पूर्ण ट्रेनिंग त्याच्यात मिळायचं. याच्यात तुम्ही अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता, म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण. जसं मी फूड सप्लाय चेन म्हटलं, हे तर सगळ्यात मोस्ट डिमांडिंग आहे सध्या. म्हणजे तुम्ही एक सुपर शॉपी सारखं सुरू करून तिथे सगळे ब्रँड्स डिस्प्लेला ठेवून हे तुम्ही होलसेल रिटेल इथे सगळीकडे जाऊ शकता.
1: नक्कीच. पण आजकाल आपण जी यूथ जनरेशन बघतो आहे हे लोक जॉब करणारे तर आहेतच काही, पण जास्त प्रमाण आता बिझनेसकडे वळणाऱ्यांचं वाढलेलं आहे. तर कोणत्याही यूथला म्हणजे एखाद्या तरुणाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बेसिक स्टेप्स असल्या पाहिजेत?
0: बेसिक स्टेप्स म्हणजे सगळ्यात मेन की त्याला हे कळलं पाहिजे की पुढचे 6 महिन्याचं वर्किंग कॅपिटल माझ्याजवळ राहील तरच मी तो बिझनेस सुरू करू शकेल. सगळ्यात मेन पॉईंट हा असतो. त्याच्यासाठी फंडिंग तो कुठून पण गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, बँकेकडनं असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तिथे गेलं की त्यांना दाखवलं काही तुमच्याकडे त्यांना पोटेन्शियल दिसलं तर खूप सगळे लोक तुम्हाला सपोर्ट पण करतात या गोष्टीसाठी. बँकेमध्ये पण आहेत, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कीम्स आहेत, त्याच्यात लेडीज लोकांना तर खूप साऱ्या सबसिडी आहेत, म्हणजे 35% to 70% सबसिडीज पण मिळतात त्यांना. आणि हे सगळं गव्हर्नमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करते, कुठे काहीही त्रास होत नाही. म्हणजे मी पण माझा बिझनेस सुरू करताना याच अशा सबसिडीच्या मार्फतच सुरू केला होता. मला 3 वर्ष काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित सबसिडी आली, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम्सचा पण यूज करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यानंतर जे आहे जे मेजर लायसन्सेस लागतात ते सगळे लायसन्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रोडक्शनमध्ये तुम्ही करणार असाल तर तुम्हाला FSSAIचं लायसन्स घेणं मस्ट आहे, GST मस्ट आहे, गुमास्ता लागणार असेल तर ते मस्ट आहे, उद्यम आधार आता आपल्या इथे कंपल्सरी केलेलं आहे ते मस्ट आहे. तर हे सगळे लायसन्सेस असणं पण तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. हे सगळं असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधी पण सुरू करू शकता. सेकंडली मॅनपावर, तो पण तुम्हाला चांगला स्किल्ड घेणं गरजेचं आहे, तर तो पण तुम्हाला शोधावा लागणार. आणि तिसरं म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कुठून परचेस करताय, कारण ते पण त्या क्वालिटीचं हवं तरच तुमचं एंड प्रॉडक्ट तसं येणार. तर या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून आणि सगळ्यात मेन की त्या एरियाचं मार्केट काय आहे ते तुम्हाला काय सांगतं हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीज साठी काही स्पेशल स्कीम्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात सगळ्यात आवड आहे, तिला करायचं आहे, बाहेर ती फॅक्टरी तो ओपन नाही करू शकत, ती घरून सुरुवात करू शकते.
0: घरून पण सुरुवात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरनं तर उलट खूप जास्त सोपं झालेलं आहे आजकाल करणं, कारण क्लाउड किचन हा कन्सेप्टच त्याच्यामुळे आलेला आहे की तुम्ही घरनं सुद्धा या गोष्टीची सुरुवात करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हा एक खूप मोठा टास्क असतो की तो घरनं तुम्हाला बाहेरपर्यंत कसा पोहोचवायचा, तो एक मेजर त्याच्यावर काम करावं लागतं. पब्लिसिटी कशी करायची, नंतर पण सोशल मीडियावरनं त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर इथून पण ते आपले छोटे छोटे रील्सद्वारे किंवा याच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतात.
1: पण जर कोणाला जर सुरुवातच करायची आहे तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटच आपण म्हणू ते साधारण किती असायला हवा, म्हणजे किती भांडवलात आपण या गोष्टीची सुरुवात करू शकतो?
0: नाही, हे असं एक्झॅक्ट एक फिगर तर कोणीच सांगू शकणार नाही. हे डिपेंड करतं, जर एक गृहिणी स्वतःच्या घरनं करते आहे तर बेसिक तिच्याकडे केक म्हणा किंवा बेकरी मटेरियल तिच्याकडे ऑलरेडी राहणारच आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अशी काहीच गरज नाही आहे. तिला जस्ट ऑर्डर जनरेट करायचा आहे आणि तो फुलफिल करायचा आहे. तर ही ते ऑन ऑर्डर पण करणार, असं नाही की ती सुरुवातीपासून बनवून ठेवलेलं आहे किंवा आहे. तर जर घरनंच तुम्हाला सुरू करायचं आहे तर माझ्या मते आजचा जशा भांडवलाची काही खूप गरज नाही आहे. ते मिनिमम टू मिनिमम तुमचं जसं बेस स्ट्रक्चर घरी बनलं असेल त्याच्यातही तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे याच्यासाठी एक ॲडिशनल भांडवल घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करावं याची अशी काही गरज नसते. त्यांच्या मिनिमम टू मिनिमम जे काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यात पण ते सुरू करू शकतात.
1: मॅडम मला एक सांगा की फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या जो एक खूप महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन सगळ्यांनी मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे, आणि जे काही प्रोडक्ट आपण बनवतो आहे त्याचा दर्जा हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की कसं

0: ते आपण टिकवून ठेवू शकतो.
1: हायजीनसाठी बघा, पिरियॉडिकली तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ काम करतो आहे त्याला हँड ग्लव्स, हेड कॅप्स हे सगळं घालणं मस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे पण खूप मस्ट आहे. म्हणजे FSSAI गाईडलाईन्समध्येच दिलेलं आहे की तुम्हाला दर 6 महिन्यांनंतरचं त्यांचं हेल्थ चेकअपचे सर्टिफिकेट्स मेंटेन करावे लागतात. त्यांचे काही प्रॉपर वॅक्सिनेशन सांगितलेले आहे FSSAI, ते पण आपल्याला त्यांचे प्रत्येक वेळेला करून घ्यावे लागतात. आणि हे जर सगळं काही राहिलं तर माझ्या मते सगळ्यात पहिले हा ह्युमन एरर जो असतो हेल्थसाठी तो तिथे एलिमिनेट होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायजीनमध्ये पाळणं मस्ट आहे आणि ते करायलाच हवं. कारण हे जे बेकरी प्रॉडक्ट्स जर मी स्पेसिफिकली म्हटलं ना, तर याची रेंज कशी असते की लहान मुलांपासून एक एजेड पर्सन हे सगळेच खाणारे असतात याच्यामध्ये. हायजीन हे सगळ्यांनी मेंटेन ठेवलंच पाहिजे. हायजीन या विषयावर कॉम्प्रोमाइज कोणी एक्सपेक्ट पण नाही केलं पाहिजे आणि एक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे.
0: पण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कला किंवा नवनवीन रेसिपीज शिकल्या पाहिजे का?
1: हो, ते आता शिकल्याच पाहिजे. ट्रेडिशनल याला तर कोणी धक्का देऊ शकतच नाही, कारण टोस्ट ब्रेड हे आपण म्हटलं तरी लोक खाणार आहेतच आणि खातातही आहे. आता असं असतं की मिलेट्स हे सगळं आता ट्रेंडिंगमध्ये येत आहे, या येतील पण आणि त्यांच्याकडे गेलं पण पाहिजे आपण. पण त्याच्यासाठी त्याचे कॉम्बिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं फूडचं जे केमिस्ट्री असते ती पण समजणं खूप गरजेचं आहे की कोणतं कशासोबत नीट जातं, कशाने कडवट टेस्ट येते, कशाची कुठली रिॲक्शन तर नाही होणार, तर ही पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण हो, नक्कीच आता ट्रेंड चेंज होतो आहे. लोक मैदा सोडून मिलेट्स किंवा आटा बिस्किट्स, आटा ब्रेड याच्याकडे जातात आहे. पण ते पण कॉन्शियसलीच गेलं पाहिजे. कुठलंही मिळतं आहे म्हणून न जाता चेक करायला पाहिजे की तुम्ही जे आटा ब्रेड आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आटा आहे, किती पर्सेंट मैदा आहे, कलर तर नाही टाकलाय. तर या सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही विचार करूनच घेतला पाहिजे. जस्ट मिलेट्स लिहिलं आहे असं नाही राहत. मिलेट्स मध्ये कोणते मिलेट्स घेतलेले आहेत, कसं आहे, त्याचं आलेलं कुठून आहे ते मिलेट्स, हे सगळं चेक करून जर घेतलं तर जास्त बरं राहील.
0: म्हणजे कुठल्याही गोष्टीत अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे, बनवणाऱ्याचा पण आणि
1: वापरणाऱ्याचा पण. आणि आता तर वापरणाऱ्यांचाच जास्त असावा असं मला वाटतं.
0: पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात आणि तुमची स्वतःची फॅक्टरी तुम्ही उभारली तेव्हा काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही आता तरुणांना काय सांगाल की हे चॅलेंजेस फेस करावेच लागतात?
1: चॅलेंजेस तर खूप असतात प्रत्येकच इंडस्ट्रीत, नॉट ओनली फूड इंडस्ट्री पण प्रत्येकच इंडस्ट्रीत चॅलेंजेस खूप असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःचा अभ्यास पक्का असल्याशिवाय या इंडस्ट्रीत उतरू नये. दुसरी गोष्ट, जे काही करताय ते समजून करा, कोणाच्या भरोश्यावर करू नका की यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलाय तर चल मी असाच पाठवून देतो, कोणी सांगितलंय या बँकेत जातो तर मी असंच करतो, कोणी सांगितलंय की इथे मटेरियल चांगलं मिळतं इथून घे, हा असा कोणावरही विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहावी, चेक करून पाहावी आणि नंतरच पुढे जावं. त्या एरियाचा R&D हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. R&D करून त्या एरियाचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट किंवा त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं पॅकेजिंग करून त्याला लॉन्च करू नका. ही स्टडी पूर्ण करा, त्याच्यानंतरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये उतरा.
0: पण आजकालचा जो ग्राहक आहे तो फारच हेल्दी खाणारा म्हणा किंवा शुगर फ्रीच हवं आहे किंवा मैदा तर नकोय जसं आपण म्हटलंच किंवा ग्लुटन फ्री वगैरे असं सगळं म्हणतात, तर या सगळ्यात तुम्ही कसं म्हणजे कसं काम करता?
1: हा आहे वर्ग, असा नाही आहे की असा वर्ग नाही आहे, पण तो एक खूप लिमिटेड वर्ग आहे. अजूनही ट्रॅडिशनल बेकरी खाणारे की ट्रॅडिशनल बेकरी आयटम्स खाणारे लोकच खूप जास्त आहेत. म्हणजे असं नाकारता येणार नाही आपल्याला की तरुणाई पण हा ट्रॅडिशनल बेकरी वर्गच खाणारा जास्त आहे. कमी जे खूप जिममध्ये जाणारे आहेत किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांचाच आजकाल कल खूप जास्त चाललेला आहे. पण मिलेट्स न घेता जर आपण जसं मी आत्ता सांगितलं की व्हीटचे बिस्किट आहे, इन्स्टेड ऑफ मार्जरीन प्युअर घी हे यूज करून पण आपण करू शकतो, तर असे पण सबस्टिट्यूट्स आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. प्रोटीन बार्स आहेत जे बाहेर प्रोटीन बार्स मिळतात ते आपण पण बनवू शकतो बेकरीमध्ये आणि ते हेल्दी आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. रिसेंटमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे की शतावरीचा अर्क झाला, ब्राह्मीचा अर्क झाला, हे सगळे काही टाकून आपण चॉकलेट्स किंवा कुकीज बनवायचा प्रयत्न करतोय. त्याचं अजून लॅब टेस्टिंग वगैरे व्हायचं आहे, पण आपले ट्रायल्स सुरू झालेले आहेत की ते बनतात आहे का खरंच, जी क्वालिटी पाहिजे तशी मिळते आहे का, तर याच्यावर पण आपण काम करतोय. तर हेल्दी ऑप्शन्सकडे डेफिनेटली जाणं आहेच, पण हे ट्रेडिशनल बेकरी आयटम्स पण बंद होणारे नाही आहेत आणि ते हेल्दी आहेत, पण आपण असं रोज कन्झ्युम करतोय असं नाहीये. ब्रेड आपण रोज नाही खात, म्हणजे आपण जर इन जनरल पाहिलं तर टोस्ट खातो, पण टोस्ट तसं पण पाहिलं तर

0: हेल्दी आहे कारण ती छान फर्मेंट होऊन व्यवस्थित प्रोसिजर वाईज बनवलेली असते. तर त्याच्या मागचं प्रोसिजर समजून घेतली आणि कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं नाही हे पाहिलं तर माझ्या मते बेकरी आयटम्स हे चांगलेच आहेत खायला.
1: एक महिला उद्योजिका म्हणून तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? म्हणजे असे तर खूप बिझनेस मेन्स आहेत, बिझनेस वुमेन्स आहे, पण एक प्रॉपर म्हणजे बिझनेस वुमन असा तुमचा काही वेगळा अनुभव आला आहे का तुम्हाला?
0: वेगळे अनुभव खूप येतात कारण जसं जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट नेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक डाऊटफुल नजरेने पाहिलंच जातं की ही खरंच करू शकणार आहे का. मग तिथे तो जरा जी नजर येते ना ती जरा थोडंसं डिमोटिवेटिंग असते
1: सगळ्या.
0: हां तिथे थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होतो पण तिथेच खरं चॅलेंज आहे की तेच सगळ्यांना आपण नाकारून समोर गेलं आणि प्रूफ करणं त्याच्यात मजा वेगळी आहे.
1: पण ज्या तरुणांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्याकडे कुठले महत्त्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता फक्त फूड कुकिंग येतं हे इतकं सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक क्वालिटी माइंडसेट हवं, एक क्रिएटिव्ह डिसिप्लिन हवं स्वतःमध्ये, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे, टीम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कस्टमर्सशी बोलता आलं पाहिजे, कस्टमर्सला नीट सर्व्हिस देता आली पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं निवारण करता आलं पाहिजे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल हवी आणि सोबतच नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहेत त्याचा प्रॉपर तुम्हाला नॉलेज टाइम टू टाइम स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. या बेसिक स्किल असल्या तर तुम्ही तर बेकरी इंडस्ट्री बिलकुल गाजवू शकता.
1: आता जाता आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बेकरी इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्रीत खूप स्कोप आहे सध्या. तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं करू शकाल. त्याच्यासाठी मोठी स्वप्न पहा पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी सातत्याने पुढे जा.
1: क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरं तर आवडीचं रूपांतर व्यवसायात कसं करायचं आणि त्यात यश कसं मिळवायचं याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
1: मित्रांनो जर तुमच्याहीकडे स्वाद, नवनिर्मिती आणि मेहनतीची आवड असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो आपण ऐकत होतात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत कमीने या चित्रपटातलं मोहित चौहान यांनी गायलेलं गुलजार यांचं हे गीत. संगीतकार आहेत विशाल भारद्वाज.

कमीने या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहित चौहान यांनी. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वस्तु परिवहनं सौविध्ययुतं विधाय महाराष्ट्रस्य औद्योगिक विकासं भृशं सुदृढयिष्यति। अपि च बैडमिंटन क्रीडायां भारतीय बैडमिंटन क्रीडकेन किदांबी श्रीकांतेन चीन मास्टर्स स्पर्धायां विजय पताका उच्छ्रिता। तेन विश्ववरीयं विक्टर लाई इत्यमुं पराजित्य चतुर्थांश अंतिम चक्रे प्रवेशः संप्राप्तः। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद, लेखन राजेंद्र कुमार घाक, सहभाग ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि रोहित देव। 7:15 वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। हे वर्णन आपण ऐकू शकता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळी 7:30 आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। 7:30 किसान वाणी मुंबई केंद्रावरून। गो कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत। रात्री 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम। रात्री 10:00 प्रादेशिक संगीताच्या आणि लोकसंगीताच्या सुगम संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आपण सलीम अल्लाह वाली आणि गोपाल सिंग खिची यांनी गायलेलं लोकगीत आणि सुगम संगीत ऐकाल। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्या शुक्रवार 4 सप्टेंबर आमची पहिली सभा सुरू होईल 5:55। 6:05 मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम। 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी संवर्धित शेती पद्धती याविषयी माहिती वाचन ऋचा गद्रे यांचं। 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून पोषक आहार याविषयी बोलतील पुष्पलता ठोंबरे, कार्यक्रमाचा भाग 4। 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर यात पर्यावरणपूरक आहार याविषयी श्रीमती संगीता खरात यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमांची रूपरेषा 6:55। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून। 7:40 श्वास। 7:45 आरोग्याची गुरुकुल किल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम। 7:50 भावधारा। 8:40 कोकण दर्शन, आंबोळगड पूर्णगड कृषी पर्यटनाची सफर, सहभाग दुर्ग अभ्यासक संयोगिता सासणे आणि गणेश रानडे, लेखन सोनाली सावंत वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। इंद्रधनुष्य 9:30 125 वर्षांची परंपरा असलेला गोकुळ अष्टमी उत्सव याविषयी गजानन पाटणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 12:00 वनिता मंडळ राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कार्यक्रम सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे। तसंच आजची रेसिपीमध्ये जन्माष्टमीच्या प्रसादाच्या पंजरीबद्दल माहिती। 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00। 5:02 गीतसंध्या। 6:10 गीतबहार। 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून। 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा। 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। आमचं घर आमचं शेत 7:30

0: वीस मिनिटांनी. बाजारातून सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI चे नियम याविषयी डॉक्टर डबीर पठाण यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 पॉप म्युझिकचा कार्यक्रम, 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग मधुकंस, 11:10 श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त कीर्तन, श्रीकृष्ण जन्म आख्यान, कीर्तनकार दिगंबर बुवा नाईक. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर असे आहेत आमचे आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत.
3: नमस्कार श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय राजेंद्र कुमार घाग यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे.

0: अत नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले.
1: वा वा वा माई.
2: अग बाई तुम्ही आलात.
1: अग गाणं का थांबवलंस? अजूनही तुझा आवाज छान आहे हो. म्हण म्हण गाणं म्हण.
2: अहो काहीतरीच काय.
1: अरे यात वाईट काय आहे?
2: अहो तसं नव्हे, मी आपली सहजच गुणगुणत होते.
1: सहज गुणगुणणं पण छान होतं. तुझ्या मनातले विचार गाण्याच्या रूपाने बाहेर पडत होते.
2: अहो हे फारच झालं. म्हणजे हे गाणं जगदीश खेबूडकरांचं आहे आणि आशाताईने ते गायलंय. यात माझा विचार वगैरे काही नाही हो.
1: मी कुठे ते नाकारतोय. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्याच विचारांमध्ये मग्न असतो आपण आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित असल्या की असली अजरामर गीतं आपसुकपणे तोंडातनं बाहेर येऊ लागतात असं आपलं माझं म्हणणं.
2: बाई
1: हा अगं इतकंच नाही तर ते गीत ऐकणाऱ्या समोरच्या माणसाला त्या व्यक्तीच्या मनात कसला विचार चाललाय याचा अंदाजही येतो. हा
2: अगं बाई हो का?
1: हा
2: मग सांगा बघू माझ्या मनात कोणते विचार होते.
1: सांगतो सांगतो.
2: सांगा.
1: हा उद्या गोकुळाष्टमी आहे, त्याच्याबद्दल काहीतरी विचार तुझ्या मनामध्ये सुरू होते. बरोबर आहे माझं म्हणणं?
2: कमालच झाली. अहो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं.
1: माई कमाल कसली, मी आपला एक खडा मारून बघितला.
3: अग बाई अण्णानू.
1: हा
3: अव खडे कसले मारता.
2: अग लक्ष्मी आधी आत ये आणि काहीतरी अर्धवट ऐकून विचारू नको.
1: ये ये लक्ष्मी ये. अग लक्ष्मी तुला माहितीये का तुझ्या माईंची ना आज एक मी चोरी पकडली.
3: चोरी?
1: हा
3: काय सांगताय काय.
2: अग तू त्यांचं काही ऐकू नको, सगळी थट्टा चालली आहे.
3: बरं बाई मी त्यांचं ऐकत नाही पण माझं जरा तुम्ही ऐकाल काय.
2: अग बाई तुम्ही तरी म्हणजे.
1: आणखी कोण ऐकत नाही तुझं?
3: दुसरं कोण?
1: म
3: आमचे घरवाले.
1: अच्छा सदू बद्दल बोलतेस होय.
2: अग तुझं काय ऐकलं नाही सदूनी.
3: आता बघा माईनू उद्या गोकुळ अष्टमी आहे ना.
1: त्याचं काय?
3: आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्म होणार आहे.
2: अग लक्ष्मी यात नवीन काय सांगितलंस सांग.
1: लक्ष्मी तू मुद्द्याच बोल बघू.
3: अरे मला बोलून तरी देवा.
1: हा बोल बोल
2: बोल.
3: तेच सांगते ना मी, कृष्ण जन्माचं कीर्तन सुरू होईपर्यंत आपण गावातल्या बाल गोपालांची नाच गाणी करतो.
2: हा त्याला मेळे म्हणतात.
3: तेच ते अगदी बरोबर बोललात.
1: आणि यंदा पण मेळे होणार आहेत. हा
3: आणि ते व्हायलाच हवेत.
1: हा
3: अहो आपल्या गावाची ती परंपराच आहे ना.
2: बरोबर आहे. आणि मुलांची नाच गाणी ही छान बसलेत हो. यंदा मेळे छान होणार बघ, कारण तबला पेटीवाले गाणारे सगळे अगदी आपल्या गावातलेच आहेत
1: आणि त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस पण भरपूर झाली.
3: पण आमच्या कारभाऱ्यांचं आणि त्यांच्या कमिटीचं काय

0: तरी वेगळंच चाललेलं हाय.
1: हां गं बाई, वेगळं म्हणजे काय, काय चाललंय?
0: आता बघा, आमची बायकांची हौस म्हणून आम्ही सगळ्या बचत गटाच्या बायकांनी कृष्ण आणि गोपींच्या टिपऱ्यांचा नाच बसवलाय.
2: अरे वा, मस्त आहे कल्पना.
1: हा ग, मग अडलंय कुठे?
0: अडलंय घरातच.
2: अरे बापरे, म्हणजे सदूने
0: मोडता घातला.
1: हा ग बाई, आणि तो का?
0: आमच्यात आता बघा, गाणारी बाई कोण नाही, म्हणून आम्ही मोबाईल वर गाणी वाजवून नाचणार आहोत.
1: मग बरोबर आहे की ग?
0: तुम्ही ढीक बरोबर म्हणालो माईनू, पण गाववाल्यांनी जल्ली गाववाल्यांनी कसली आमच्या ह्यांचं आणि त्यांच्या कमिटीचं म्हणणं आहे की ह्या कार्यक्रमात ही असली मोबाईल वर गाणी वाजवून नाचायची आपली परंपरा नव्हे. आता बोला.
2: कमालच झाली हा, म्हणजे बाकीच्यांचं मी समजू शकतो हा, पण सदू असं कसं काय म्हणतो?
1: एक मिनिट, एक मिनिट लक्ष्मी, मला सांग तुझ्या बरोबर कमिटीतल्या पुरुषांच्या बायका किती आहेत ग?
0: हाय तर
1: मग मोबाईल वरच्या गाण्याचं फक्त कारण आहे?
2: म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय?
1: अहो, या पुरुषांना आपल्या बायका स्टेजवर जाऊन नाचणार हे खटकतय.
0: आता कसं बोललात माईन?
2: आता मात्र कमालच झाली, म्हणजे तुम्ही माणसं कुठच्या युगात वावरताय मला कळतच नाहीये.
0: अण्णा, मग अशी तुम्ही म्हणाला
2: काय
0: की मुद्द्याचं बोल.
2: हा बरोबर आहे.
0: आता माझा मुद्दा हा आहे,
1: बायकांनी यांच्या संसारासाठी काबाड कष्ट केलेले चालतात, शेतीत मरमर मेलेलं चालतं, पण जर कुठे बाईनं चाकोरी बाहेर जाऊन चार आनंदाचे क्षण शोधले की यांना खटकतं.
2: माई माई माई शांत हो, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण तू आधी शांत हो बघू.
1: हो हो, मी शांतच आहे, पण आपल्या सदूने सगळ्यांना समजवायला हवं होतं.
0: अण्णा, आता माझ्या कारभाऱ्यांचं नाव काय बघा?
2: नाव सदू, म्हणजे सदानंद.
0: म्हणजे भोळे साम नव्हे? सगळ्यांनी ह्यांना पुढं केलं नाही, म्हणाले तू लक्ष्मीला अडव आणि ह्यांनी मला अडवलं नाही, त्यात काय सगळ्यांचं फावलं.
1: अण्णा बोला, आता काय करायचं? मला काही हे पटत नाही.
2: मला तरी कुठे पटलंय?
0: जग गेलं बघा चंद्रावर, तरी आमचा गाव अजून डोंगरावर.
1: तरी बरं, स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत.
2: होय ना, म्हणजे आता लक्ष्मी सहज म्हणाली जग चंद्रावर गेलं, पण त्याच्याही पुढे जाऊन आपली सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळात जाऊन थांबली होती.
0: ते नाही दिसणार ह्या पुरुषांना आमच्या.
1: आपल्या भारतीय क्रिकेट संघाने एक दिवसीय विश्वचषक नोव्हेंबर 25 मध्ये जिंकला,
2: ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला हरवून.
0: तो दिसलं नाही अनला हो गावातल्या सगळ्या पुरुषांना.
1: आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण संघाला चहापानाला बोलावून त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, त्यांच्याशी संवाद साधला.
0: बायकांचं कौतुक कसलं करायचं असं नाही म्हणाले ते तेव्हा?
2: खरं तर ना, सध्या जगामध्ये कोणतंही क्षेत्र महिलांना वर्ज्य नाहीये.
1: खरं आहे
2: हा
1: तुमचं. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, साहित्य, शिक्षण, उद्योजकता, लष्कर, अहो सगळीकडेच महिलांचा बोलबाला आहे.
0: होय तर अण्णा, अहो आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत नव काय?
2: हा, आणि केंद्रामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एक महिलाच आहेत.
1: म्हणजे घराच्या अर्थव्यवस्थेला जसा घरची मुख्य स्त्री आकार घालते, तशी देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे.
2: एकदम बरोबर, आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहेत. इतकंच नाही तर 2026 मध्ये महिलांनी तंत्रज्ञान, उद्योजकतेमध्ये आणि कॉर्पोरेट नेतृत्वामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे.
0: काय सांगताय का अण्णा?
1: ते खरं तेच सांगतायत.
2: काही क्षेत्रात तर महिलांनी पुरुषांच्या तुलनेमध्ये उच्च रोजगार पात्रता दाखवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय.
1: आज आपल्या देशाच्या सर्वोच्च कमांडर मेजर 9व्या शेखावत आहेत.
0: अगं बाई,
2: हा भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप कॅप्टन शालिजा धामी आहेत. झालंच तर लष्करातील उत्कृष्ट कामगिरी आणि भूमिकेसाठी चालू वर्षी प्रतिष्ठित सेवा पदक कर्नल सोफिया कुरेशी यांना देण्यात आलं. हा,
1: आणि त्या कोण? म्हणजे समुद्र प्रदक्षिणा की काय ते?
2: हा हा हा हा हा, ते होय. ते तीनही लष्कर दलांच्या ऐतिहासिक समुद्र प्रदक्षिणा या जागतिक जलवाहतूक मोहिमेचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या महिलाच होत्या.
0: आपल्याकडल्या होत्या ना त्या?
1: म्हणजे काय?
2: लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रोपा ए.
0: आणि ह्या पण बायकाच नव्हे?
1: हा ग, असं काय विचारतेस?
0: नाही, जरा वेगळी नावं वाटली ना, म्हणून चाललं मला काय कळलं.

0: लक्ष्मी या सगळ्या महिलाच आहेत
1: आणि आपल्या देशाला त्यांचा अभिमान सुद्धा आहे.
2: हे मात्र सगळं बरोबर आहे, पण मला एक सांगा, ह्या सगळ्यांच्या माग त्यांचे नवरे वडील नाही तर भाऊ उभे राहिलेच असतील ना.
0: अर्थातच सगळं कुटुंबच यांच्या मागे उभं राहिलंय.
1: पण लक्ष्मी तू असं का विचारतेस ग?
2: नाही तसं नव्ह, त्यांच्या घरातल्या पुरुषांनी काहीतरी कारण सांगून त्यांना रूढी परंपराच्या जोखडात बांधून ठेवलं असतं तर या बायका एवढ्या मोठ्या पदाला गेल्या असतं काय? तो आधी मला सांगा.
0: हां हे तुझं बोलणं बरोबर आहे.
1: मला तुझ्या बोलण्याचा रोग कळला. हा
2: ओळखलत ना, तस मला म्हणायचंय, आमच्या घरातले पुरुष आम्हाला मांग का ओढतात.
0: हे बघ लक्ष्मी, आपण ना याच्यावरती काहीतरी तोडगा काढूया. हा
1: हो काढायलाच पाहिजे.
0: हो
1: बायकांचा मेळ्यातला नाच हा झालाच पाहिजे.
2: हो हो झालाच पाहिजे.
0: अरे बाप रे लक्ष्मी, अगं शांत हो, एखाद्याला मोर्चा मध्ये गेल्याचा फील आला आता.
2: तसं नाही हो.
0: हा
2: पण अण्णा काय करूया सांगा बघू आता.
1: म्हणजे काहीतरी शक्कल लढवली पाहिजे.
0: हे बाकी

0: हो एखाद्या ना मोर्चामध्ये गेल्याचा फील आला आता.
1: तसं नाही हो पण अण्णा काय करूया सांगा बघू आता.
2: म्हणजे काहीतरी शक्कल लढवली पाहिजे.
0: हे बाकी माई बरोबर बोललीस हा. काय करावं बरं
1: माईनू. बोलण्याच्या नादात बघा ज्या कामाला आलेली आहे ते मी विसरूनच जाईन.
2: अगं बाई आता आणखी कसलं काम.
1: आता तेच सांगते. आता उद्या बघा गोकुळाष्टमीला शेगलाच्या पानांची भाजी करायला पाहिजे ना.
2: हो तर अष्टमीचा उपवास सोडणारे जेवणात ही शेवग्याच्या पानांची भाजी खाऊन उपवास सोडतात.
1: म्हणून तुमच्या दारातल्या शेगलाची भाजी मला घेऊन जायची आहे.
2: अगं मग ने की हवी तेवढी. अहो लक्ष्मीला जाताना शेवग्याचा पाला काढून द्या. हा
1: काय हो माई मला सांगा कृष्णाला ही भाजी जास्त आवडायची म्हणून आपण करायची काय.
2: नाही ग असा कुठेही उल्लेख माझ्या वाचनात तरी आलेला नाही. मला वाटतं ती आपली एक परंपरा पडून गेलेली असणार.
1: ते बरोबर आहे पण काहीतरी कारण असणार ना म्हणून परंपरा पडली असेल. बरोबर ना अण्णा.
0: काय काय म्हणालीस लक्ष्मी.
2: अहो तुमचं लक्ष कुठे आहे.
0: ते नंतर सांगतो ग. बरं लक्ष्मी तू काहीतरी विचारत होतीस.
1: होय होय मी म्हणत होते अष्टमीला शेवग्याची भाजी का खात.
0: हा चांगला प्रश्न विचारलास हा.
2: अहो मी तिला म्हणाले एखादी परंपरा अशीच पडून जाते.
1: त्याला सुद्धा काहीतरी कारण असेलच ना अण्णा.
0: हो एकदम बरोबर.
2: काय आहे कारण सांगा बघू. तुम्हाला माहितीये.
1: होय होय मला आधी ऐकायचंच आहे.
0: हा हा सांगतो. हा लक्ष देऊ नये का.
2: अहो आमचं पूर्ण लक्ष आहे बोला तुम्ही.
1: होय होय
0: तुम्हाला माहितीये का की पावसाळ्यामध्ये अनेक पालेभाज्या सहजपणे उपलब्ध होतात. काही रानभाज्या असतात ज्या पावसाळा सुरू झाला की लगेचच उगवायला सुरुवात होते.
1: खरं आहे.
0: या सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. हा
2: हो तर मी तर प्रत्येक रानभाजी एकदा तरी आवर्जून खाते.
0: अर्थातच आपल्या कोकणामध्ये पावसाळ्यातली रानभाजी न खाणारा माणूस मिळणारच नाही.
1: हे बाकी खरं आहे अण्णा तुमचं.
0: सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत गुणकारी आणि औषधी असते. हा
2: हो हो ही भाजी चविष्ट असते हे खरं आहे.
1: अण्णा तुम्ही म्हणालात ही भाजी गुणकारी असते.
0: हो बरोबर.
1: आता म्हणजे तरी काय.
0: हा सांगतो. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे सुरुवातीचे 15 दिवस असा एक महिन्याचा जो काळ असतो ना त्याला ऋतुसंधी काळ असं म्हणतात.
2: लक्ष्मी ऋतुसंधी काळ म्हणजे काय ते कळलं का तुला.
1: नाही बा पण माझ्या डोसक्याच्या वरनं गेलं बघा.
2: उन्हाळा संपून जिथं पावसाळा सुरू होतो तो काळ
1: म्हणजे गरमा संपता संपता आणि गारवा सुरू होता होता असंच नव्हे.
0: एकदम बरोबर बोललीस बघ. तर हा कालावधी आहे ना स्वास्थ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असतो. हा
2: कारण याच काळात शेतीची कामं सुरू झालेली असतात.
0: या काळामध्ये शेवग्याची भाजी खाणं चांगलं असतं. हा शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीनं आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ राहतं.
1: म्हणजे अण्णा या भाजीत पण औषधी गुण आहेत. होय.
0: हा इतकंच नाही शेवग्याच्या पानांमध्ये पिट्रिगोस्पेर्मिन नावाचं कार्यकारी तत्व असतं. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करतं. हा
2: कमालच आहे.
0: हो
1: तो इंग्लिश काय तर मला कळलेलं नाही बघा पण शेगलाची पानं महत्वाची आहेत आणि हे सगळं मला अण्णांच्या बोलण्यावरून कळलं.
0: हा हाडं ठिसूळ होणं वजन जास्त वाढणं आळस आदी लक्षणं दिसू लागल्यानंतर शेवग्याची भाजी खावी. ही सर्व लक्षणं कमी होतात त्यामुळे.
2: हे तर छानच आहे की.
0: हा
1: खरं बोललो हा माईनू.
0: त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक थकवा जडपणा या भाजीनं कमी होतो. हा शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधिवातासाठी चांगली असते. शेंगांची भाजी सुद्धा संधिवातासाठी तसंच कृमीनाशक म्हणून ओळखली जाते. हा
2: आत्ता माझ्या लक्षात आलं.
1: काय हो माई.
2: ही भाजी गोकुळ अष्टमीला का खातात ते.
1: म्हणजे कृष्णाचा काय संबंध नाही.
0: हे बघ लक्ष्मी आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक काही रूढी आणि प्रथा परंपरा निर्माण केलेल्या आहेत. हा त्यातलीच ही एक परंपरा.
2: बरोबर फार पूर्वीच्या काळी आपली लोक भोळी भाबडी आणि अडाणी होती.
0: त्या काळी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या वेळी समाजामध्ये काही जुने जाणते लोकही होते. हा
1: बर
2: त्या काळीही ऋतुसंधिकाळ होताच ना.
0: एकदम बरोबर. त्या काळीही माणसाच्या शरीर स्वास्थ्याचा प्रश्न उद्भवत असे. प्रकृतीच्या काही समस्या निर्माण होत असत.
1: आता माणूस म्हटल्यावर प्रकृतीच्या तक्रारी यायच्या.
2: बरोबर बोललीस बघ.
0: पण त्याच्यावर

0: भारतातही काही जाणत्या अनुभवी लोकांनी आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गातल्या वनस्पतींचा अभ्यास केला.
1: बरोबर आहे तुमचं. म्हणजे त्यातूनच त्या लोकांना आपल्या आहारात कोणत्या गोष्टी कधी असाव्यात याचा शोध लागला असणार.
2: हे लय भारी सांगितलं. असे सगळे शोध लागतात म्हणायचं.
0: हा, म्हणूनच तर म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे.
1: अगदी बरोबर.
2: तरी पण अण्णा, माझी एक शंका.
0: बर बर, विचार तुझी शंका.
2: आता बघा, समजा त्यावेळच्या जाणत्या माणसांनी सांगितलं नि असेल की बा शेगलाची भाजी खावा, ती औषधी आहे, तर मग लगेच लोक ऐकले.
1: वा अग लक्ष्मी, मोठी नामी शंका काढलीस ग. खरंच लोक लगेच ऐकले नसतीलच.
0: हा हा हा, त्याच मुद्द्यावर मी येणार होतो.
2: होय ना, मग सगळं समजवून अगदी मला सांगा बघू.
0: मी मगाशीच म्हणालो की त्यावेळीची माणसं अशिक्षित असली तरी भोळी भाबडी होती, श्रद्धाळू होती.
1: बरोबर, त्यांची देवावर श्रद्धा होती,
0: त्यामुळे त्या काळी सण उत्सव साजरे केले जात असत.
2: बरोबर.
0: मग त्यावेळच्या काही हुशार लोकांनी कोणत्या सणाला, उपवासाला कोणता आहार घ्यावा, कोणत्या देवाला कोणता नैवेद्य आवडतो याचा प्रचार केला,
1: जेणेकरून देवाच्या निमित्ताने घरात त्या भाज्या नैवेद्य केला जाऊन तो लोकांच्या पोटात जाईल आणि
0: लोकांना शरीर स्वास्थ्य राहण्यासाठी मदत होईल
2: आणि आपला मूळ हेतू साधल.
1: अगदी बरोबर.
0: यातूनच कृष्ण जन्माष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आणि तांदळाची भाकरी याचा नैवेद्य करायची परंपरा सुरू झाल्याचं माझ्या वाचनात आलं. हा,
2: आणि आजही ती परंपरा पाळली जाते हे विशेष.
1: म्हणजे आपल्या संस्कृतीतल्या सगळ्या सणांना उत्सवांना विज्ञानाचा आधार आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: अर्थातच.
1: पण काही वेळा काय होतं, मूळ प्रथा परंपरा बाजूला ठेवून वेगळ्याच प्रथा सुरू होतात.
2: अगं बाय, त्या कुठल्या?
0: म्हणजे माई, तुला नक्की काय सुचवायचंय?
1: अहो, याच कृष्णाष्टमी नंतर साजरा होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमाबाबत मला म्हणायचं होतं.
2: पण माईनू, दहीहंडी तर व्हायलाच हवी.
0: हा, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे नेमकं, की दहीहंडी खेळायची नाही?
1: छे छे, माझं अजिबात तसं म्हणणं नाहीये.
2: अगं बाय, मग तुमचं म्हणणं तरी काय हाय?
1: आता मला सांगा,
0: काय
1: श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गवळणींच्या घरात असलेल्या शिंक्यावरचे दह्याचे माठ चुरून त्यातलं दही खायचे, त्याची आठवण म्हणून गोपाळकाला केला जातो.
0: बरोबर.
1: म्हणजे ही प्रथा परंपरा आपण जपलेली आहे.
2: मग हे चांगलंच आहे ना?
0: हा माई, आता माझ्या लक्षात आलं की तुला काय म्हणायचंय.
1: आलं का?
0: हा, आजचं दहीहंडीचं स्वरूप तुला खटकतंय ना?
1: अगदी माझ्या मनातलं बोललात.
0: हा,
2: पण माई, पोरा टोरांना त्यांचा आनंद मिळतो ना, तो बघायला हवा.
0: माईला आपल्या गावात साजरी होणारी दहीहंडी खटकत नाहीये.
2: मग
1: लक्ष्मी, शहरातून या दहीहंडीचं बाजारीकरण झालंय ना, ते मला खटकतंय.
0: खरंय तुझं माई.
1: बघा ना, परंपरेच्या नावाखाली खूप वाईट गोष्टींचा पायंडा पडत चाललाय, त्याने मन विषिण्ण होतं.
2: माई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सरकार ह्याच्यावर काहीतरी उपाय काढेलच.
0: झालं. प्रत्येक वेळी सरकार काय करणार, आपण समाजानं मनावरती घ्यायला नको का? हे बघा, माझं म्हणणं असं आहे की दही हंडी हा एक क्रीडा प्रकार आहे हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. हा, एक साहसी खेळ म्हणून त्याला घोषित केलंय.
1: अहो मान्य आहे, पण त्याला तसे नियम लागायला हवेत.
0: आहेत ना नियम, शासनानं दही हंडीसाठी काही नियमावली घालून दिलेली आहे. हा, तसंच न्यायालयाने सुद्धा काही मार्गदर्शक तत्व ठरवून दिलेली आहेत.
2: बघा, म्हणजे सरकारचं सुद्धा लक्ष आहे ना?
1: ते आहे, ठीक आहे ग, पण या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शनासाठी ज्या अनावश्यक गोष्टी केल्या जातात ना, त्यावर अंकुश ठेवला गेला पाहिजे.
0: हा माई, बरोबर आहे ना तुझं. हा खेळ असला तरी प्रथेचं पावित्र्य राहायला हवं
2: आणि ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
0: बरोबर.
1: प्रचंड आवाज असणारे डॉल्बी, बेंजो, कर्णकर्कश आवाजात गाणी लावून त्यावर नाच करणं, या सगळ्याला आळा बसायला हवा असं मला वाटतं.
0: हा, आणि या आवाजाचा ज्येष्ठ नागरिकांना, आजारी माणसांना, अगदी पशु पक्ष्यांना सुद्धा त्रास होतो. हा,
1: एकाचा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होऊ नये इतकंच.
0: माई, हे सगळं थांबायला ना काही काळ जावा लागेल, लोकांना काही गोष्टींचं महत्व पटायला थोडा वेळ लागतो.
2: पण अण्णा, मोठ्या शहरातून आता हा जो सगळा धागडधिंग करायची फॅशन आलेली आहे ना, ती आता आपल्या गावापर्यंत पोहोचलेली हाय.
1: बघा, मला हेच म्हणायचं होतं, शहराचं अनुकरण आता गाव करायला लागले, त्यामुळे मूळ प्रथा परंपरा संस्कृती काय होती ते पुढच्या पिढीला कळणार कसं?
2: मला वाटतं गोकुळातल्या

0: कृष्णाची गोष्टच पुढच्या पिढीला माहिती नसणार.
1: माई, ही बाब गंभीर आहे हे मला मान्य आहे हा, पण अगदीच नैराश्याने त्याच्याकडे बघायला नको हा.
2: म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?
1: म्हणजे समाजातील काही सामाजिक संस्था, काही समाजसुधारक, काही साहित्यिक मंडळी वेळोवेळी वर्तमानपत्रातून आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती आणि ती संस्कृतीचं जतन कसं करायचं याचं प्रबोधन करत असतात.
0: हे एक बरोबर आहे.
2: हा, मला पटतंय तुमचं म्हणणं.
1: हा, हळूहळू समाजालाही आपल्या मूळ संस्कृतीबद्दल भान येईल हा त्यामुळे. आणि यासाठी प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात करायला हवी असं मला स्वतःला वाटतं.
2: म्हणजे
0: स्वतःपासून? म्हणजे
1: हा,
2: म्हणजे लक्ष्मी, आपल्याला समाजात सण उत्सवाच्या नावाखाली चाललेला चुकीचा प्रकार जर पटला नाही तर आपण त्यात सहभागी व्हायचं नाही.
1: म्हणजे उदाहरण सांगायचं तर दहीहंडीच्या साहसी खेळाचा आनंद घ्यायचाच आहे, पण उत्सवाच्या नावाखाली होत असलेल्या अनिष्ट प्रकारामध्ये आपण सामील व्हायचं नाही आणि आपल्या मुलांनाही त्याच्यापासून परावृत्त करायला हवं.
2: हा, बरोबर आहे तुमचं.
1: काय ग लक्ष्मी? लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं गप्प, अगं गप्प का झालीस? तुला पटतंय ना बोलणं?
0: होय, तर मला तुमचं सगळं पटलं, पण मी वाईट विचार करत होते.
2: अगं बाई, कसला विचार?
1: लक्ष्मी, तुला काहीतरी वेगळं सुचलंय का? सांग बघू.
0: वेगळं हाय आणि नाही पण.
2: अगं अशी कोड्यात बोलू नको बाई.
1: हे बघ लक्ष्मी, तुझ्या मनात जे काही आहे ना ते अगदी मोकळेपणाने सांग बघू.
2: आम्ही आहोत ना तुला समजून घ्यायला, तुला जसं जमेल तसं सांग.
0: नाही म्हणजे तुमची मदत लागेलच, पण आधी माझा विषय समजून घ्या.
1: हा बोल बोल, काय विषय आहे?
0: बघा, आता आपल्या गावात गोपाळ काल्याला ढोल ताशे आणि खालूचा बाजा असतो.
2: हो अगं, ती पूर्वीपासूनची प्रथा आहे.
1: हा,
0: मग यंदा कमिटीनं डॉल्बी आणायचा निर्णय कसा काय घेतला आता बोला.
2: अगं बाई, म्हणजे आम्ही संस्कृती सांभाळायच्या गप्पा मारतोय आणि आमच्याच गावात नवी प्रथा सुरू होते तरी आम्हाला पत्ता नाही.
1: हा, म्हणजे बाब जरा गंभीर आहे पण ती नाजूक हाताने हाताळायला हवी.
0: हा अण्णा, तुम्ही करालच, पण माझा मुद्दा वेगळाच आहे.
2: कोणता?
0: बघा, जर आमच्या बायकांच्या मेळ्यातल्या नाचाला मोबाईलवर गाणं नको, मग दही काल्याला डॉल्बी कशी चालेल?
1: अरे वा, म्हणजे एकदम वकिली पॉइंट काढलास लक्ष्मी.
2: याचा अर्थ या पुरुषांना आपल्या बायकांना स्टेजवर नाचू द्यायचं नाही हाच आतून हेतू आहे हे स्पष्ट होतंय यातून.
0: बरोबर, नाहीतर मग त्यांना वेगळा नियम आणि आम्हाला वेगळा नियम हे का?
1: पण त्याच्यामध्ये ना एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का?
2: कोणती?
1: बायकांमधीलच कोणी गाणं म्हणणार असेल ना तर ते या बायकांना नृत्य करून देणार आहेत. हा
0: होय होय, मग त्यांचं काय म्हणणं नाही?
2: हरकत नाही. अगं आपणही त्यांना शब्दात पकडू, काय बरोबर ना?
1: एकदम बरोबर माई.
0: पण मग गाणं म्हणणार कोण?
2: अगं मी म्हणेन.
1: वा वा, अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: म्हणजे काय, माई आमच्या बरोबर आहेत म्हटल्यावर एक नंबर काम झालं. बरं बरं माईनू, अण्णानू, आता माझी घरी जायची वेळ झाली, तेव्हा मी निघते.
2: सावकाश जाओ,
1: सावकाश जाओ.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं राजेंद्र कुमार घाग यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र महाप्रसाद इफ्तारी लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल फळं सुकामेवा पनीर खवा मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस पाणी आणि बर्फ खाद्यतेल फळं सुकामेवा अन्नपदार्थ वाटप बेकऱ्या ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेजर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणा बीम्स आणि लेजर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMT निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली वळीवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या

0: यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत, त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त केले जातील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
1: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाले आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा येथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ॲप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ॲपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ॲपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ॲपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. FDA अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता.

0: अजून 5 मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:11 होत आहेत.
2: भरड धान्य नाचणी. नाचणीमुळे शरीराच्या हाडांचं आरोग्य सुधारतं. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी संजीवनी आहे. रक्तातील शर्करा पातळी कमी करते, तसंच स्नायू ऊतींची दुखापतही दुरुस्त करते. यापासून भाकरी, डोसे, पोळ्या, खीर, बिस्किटं, केक, उपमा, आंबील आणि लापशी हे पदार्थ करता येतात. यामधील पोषक घटक प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे: प्रथिनं 7.16 ग्रॅम, लोह 4.62 मिलीग्रॅम. यापासून मिळणारी ऊर्जा 320.75 किलो कॅलरी. तंतू 11.18 ग्रॅम. कर्बोदकं 66.82 ग्रॅम. जीवनसत्व B3 1.34 मिलीग्रॅम. फॉलेट 34.66 मिलीग्रॅम. आणि कॅल्शियम 364 मिलीग्रॅम.
3: $10,00,000 लॉटरी मला.
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तसंच 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग संघादरम्याने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आपण ते ऐकू शकता 1143 किलोहर्ट्सवर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्पा पार पडल्यावर नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यात अनेकांच्या नावाचा समावेश झालाय, तर काहींचा समावेश होऊ शकलेला नाही. आणि याच पार्श्वभूमीवर ही प्रारूप मतदार यादी, नवमतदारांची नोंदणी, मतदार तपशिलातल्या दुरुस्त्या आणि त्यासंबंधीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार.
0: सर, राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. यात अनेकांची नावं आहेत, काही जणांची नावं नाही आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रांच्या संख्येत देखील बदल झालाय. आकडेवारीच्या संदर्भात हे सगळे तपशील आपल्या श्रोत्यांना या मुलाखतीच्या सुरुवातीला कसे समजावून सांगाल?
1: विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी मतदार यादीमध्ये 9,78,00,000 मतदार होते. पुनरीक्षणाच्या पहिला टप्पा पार पडल्यानंतर त्यांची संख्या 7,71,00,000 झालेली आहे. म्हणजे 2,06,00,000 मतदारांचं नाव कमी झालेले आहेत. त्यांचं कारण विस्तृत मी सांगतो. दुसरा प्रश्न आहे की मतदान केंद्र पुनरीक्षणापूर्वी 1,02,53 मतदान केंद्र होते, ते आता 1,02,16 झालेले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र कमी होऊन त्यांच्यामध्ये शिल्लक असलेले मतदार त्या ठिकाणी बाजूमध्ये असलेले मतदान केंद्रामध्ये समावेश झालेले आहेत. म्हणजे 300 कमी मतदारसंख्या असेल तर दुसऱ्यामध्ये समावेश झालेला आहे. तसेच त्या मतदान केंद्रामध्ये 1,300 जास्त मतदार होते, त्या ठिकाणी जास्त असलेले मतदारसाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेलं आहे. हे दोन कारणामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र वाढलेलं आहे, काही ठिकाणी मतदान केंद्र कमी झाले. या सर्व होऊन आत्ता सध्या 1,02,16 मतदान केंद्र आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे.
0: सर, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांच्या मनात प्रश्न आहेत की या यादीत नेमका कोणाचा समावेश होऊ शकलेला नाही आहे, त्यामागची कारणं काय आहेत, पुन्हा त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे की नाही, आणि मतदार यादीत येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याबाबत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: 2,00,000 मतदारांचं नाव वगळलेलं आहे, त्यांच्यामध्ये 17,00,000 मतदाराचं नाव दोन ठिकाणी असल्यामुळे एक ठिकाणी त्यांचे नाव वगळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 17,00,000 नाव वगळले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं नाव राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी आहेतच. या वितरित 34,00,000 मतदार मयत झालेले असा नोंद आहे. म्हणजे थोडक्यात 2,00,000 50,00,000 मतदार आता नवीन अर्ज करण्यासाठी पात्र नाही किंवा उपलब्ध नाही आहे. आता 1,50,000 लोक आहेत ते ॲबसेंट आणि शिफ्टेड, गैरहजर किंवा स्थलांतरित झालेले या कारणामुळे वगळलेले आहेत. यांच्यामध्ये काही लोक स्थलांतरित झालेले आहेत परंतु आता कुठे त्यांच्या पत्त्यामध्ये उपलब्ध नाही म्हणून वगळलेले आहेत. नवीन स्थलांतरित झालेले ठिकाणी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरू शकतात. तसेच गैरहजर होते आता उपलब्ध असेल तर फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात हे गैरहजर किंवा स्थलांतरित कारणामुळे त्यांचं नाव नवीन यादीमध्ये नाही त्यांनी आता पात्र असेल फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी डिक्लेरेशनसुद्धा द्यावं लागेल, ते दिलं तर तपासणी करून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
0: सर, तुम्ही फार सोप्या शब्दात सांगितलं की नावं वगळणं म्हणजे मतदार म्हणून अधिकार नाकारणं असं नाहीये, तर अनेक जण आधीच कुठे ना कुठेतरी मतदार म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि त्यासोबतच ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यातल्या पात्र मतदारांना अजूनही नाव नोंदणीची संधी आहे आणि ते सुद्धा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलंय. सर, आता या सगळ्याबरोबरच नुकतीच 18 पूर्ण झालेले नवीन मतदार देखील आहेत, त्यांना आता नोंदणी करता येणार आहे का आणि त्यासाठीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
1: नवीन मतदार म्हणजे त्यांच्या

0: वही 18 आत्ता पूर्ण झालेले आहे, म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 मध्ये 18 वही पूर्ण होणार आहेत. ते सर्वांनी आता फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात ऑक्टोबर 2024 पासून त्यांच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या वय 18 पूर्ण झाले हे सर्व युवकांना अर्ज करून मतदार होण्याच्या संधी आहे. यासाठी आम्ही विशेष मोहीमसुद्धा राबवणार आहे. प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार. कॉलेज प्रशासनामार्फत सुद्धा फॉर्म भरून घेणार आहेत. आमच्या BLO आणि आमच्या अधिकारी तिथेपर्यंत पोहोचणार आहेत. थोडक्यात नवीन मतदार मागच्या 2-3 वर्षामध्ये युवक 18 वय पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येतील. आपण सर्वांनी यांच्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून द्यावे.
1: सर, या नव्या नोंदणीसोबतच अनेक मतदारांच्या तपशिलातल्या दुरुस्त्याही असतील, नावात झालेले बदल असतील, अनेकांना आपले बदललेले पत्ते देखील अपडेट करायचे असतील, तर त्यांना हे तपशील कसे दुरुस्त करून घेता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे याविषयी काय सांगाल?
0: मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले माहितीमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल फॉर्म 8 भरू शकतात. त्यांच्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल, वयामध्ये काही चुकीचं असेल, फोटो बदलायचा असेल, नवीन फोटो घेतला असेल तर, तसेच पत्ता बदललेला असेल तर, किंवा पत्ता बदलताना एक मतदारसंघमधून दुसरा मतदारसंघामध्ये सुद्धा आले असेल तर, कुठल्याही बदलासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. ते 8 भरून देऊ शकतात. त्यांच्या चौकशी करून ते माहिती व्यवस्थित अपडेट करण्यात येईल.
1: सर, हे सगळं करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्षात कुठे जावं लागणार आहे का, की त्यांच्यासाठी काही ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत?
0: फॉर्म नंबर 6, 8, 7 कुठलेही फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. आता नवीन मतदार आहे, त्यांना ऑनलाईन करण्यासाठी फार इंटरेस्ट असते, डिजिटल लिटरेट असतात, त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ई साईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे, तसा ऑनलाईन करू शकतात. समजा ऑनलाईन करायला काय अडचण येत आहे किंवा कसा करायची माहिती नसेल तर, आपण 2-3 पर्याय उपलब्ध आहे. आपण BLO कडे आपल्या फॉर्म देऊ शकतात. मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर ERO म्हणतो, ग्रामीण भागामध्ये ते प्रांत कार्यालय म्हणतो किंवा तहसील कार्यालय म्हणतो, तिथे आपण आपल्या फॉर्म देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही असा विचार करत आहे की या महिन्यामध्ये विशेष कॅम्प बूथमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. त्या दिवस आपण कुठेही न जाता फक्त आपण कुठे मतदान करत होते किंवा आता मतदान केंद्र नवीन झालं असेल किंवा सुधारित ठिकाणी बदल झाला असेल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या दिवस संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारीकडे आपण BLO कडे देऊ शकतात. हे सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन करण्यासाठी 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये पहिला आहे की आपल्या वेबसाईटवर आपण फॉर्म नंबर 6 भरू शकतात. या व्यतिरिक्त ECI नेटचा ॲप आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सुविधा आहे, म्हणजे फॉर्म नंबर 6 पाहू शकतात, आपल्या EPIC डाऊनलोड करू शकतात, बदलचं ॲप्लिकेशन करू शकतात, आपले नाव आत्ता सध्या कुठे आहे शोधू शकतात. हे फार उपयोगीचे आहेत. या ECI नेटचा ॲपसुद्धा डाऊनलोड करून आपण अर्ज करू शकतात.
1: सर, म्हणजे एकूणच अजूनही या प्रक्रियेतले अनेक टप्पे शिल्लक आहेत असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. मग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यात कुणाची नावं असतील कुणाची नसतील आणि मग या यादीचा अर्थ काय असणार आहे?
0: सखोल पुनरीक्षणाचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म ग्रहणपत्र भरून घेतले, ते कोण उपस्थित होते त्यांचे प्रारूप मतदार यादीमध्ये आपण आणलेलं आहे. परंतु एक इंटरिम स्टेजेच आहे, पूर्ण झालेले नाही आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये काही चुकीचं असेल काही कारणामुळे, उदाहरण त्यावेळ गैरहजर होते म्हणून नाव त्यांचे नाव नाही आहे, स्थलांतरित नाव म्हणून नाही आहे, ते सर्व करण्यासाठी आपल्याला या 1 महिन्यामध्ये सप्टेंबर 30 पर्यंत अर्ज करू शकतात. आणि ऑक्टोबर शेवटच्या तारीखपर्यंत आम्ही कुणाच्या नावाचं मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग झाले त्यांच्यामध्ये काही चुकीच्या माहिती आहे याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट घेणार आहोत. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबरला आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

0: अंतिम यादीमध्ये कुणाचे नाव आहे ते या सखोल पुनरीक्षणासाठी अंतिम असं म्हणण्यात जाईल. परंतु आपल्याला एकसुद्धा सांगायला उद्देश आहे की आपल्याकडे तात्काळ काही मोठा निवडणूक प्रक्रिया नसल्यामुळे अंतिम मतदार यादीच्या नंतरसुद्धा आपण ऑनगोईंग अपडेशनमध्ये अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी वार्ड नाव बघता, प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नाव नसेल किंवा काही बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 6 किंवा 8 भरावे.
1: सर, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया किती व्यापक आहे हे तुमच्या उत्तरातून आपल्या श्रोत्यांनाही जाणवत आहे. स्वाभाविकपणे यासाठी तितकंच मोठं मनुष्यबळ लागलं असेल, त्यांची मेहनत देखील आहे, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: फार मोठा मनुष्यबळ या कामासाठी लागलेलं आहे. सुरुवातीला आपल्या 1 लाखपेक्षा जास्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO मोठा काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक BLO आम्ही मदत करण्यासाठी आणखीन 2 ते 3 लाख मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पुढे सुरू होणार आहेत नोटीस इश्यू करून त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. आमच्याकडे उपलब्ध असले 288 आपल्या मतदार नोंदणी अधिकारी वितरित 7000 अडिशनल ERO नियमणूक केलेल्या आहेत या मोहिमासाठी. त्यांनीसुद्धा काम करणार आहे. या वितरित या वेळामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे, नागपूर आणि राज्यामध्ये असलेले सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग हे सर्वांचे लोकसुद्धा या वेळावर कामावर लागलेले आहेत. यांच्यामुळे मी असा म्हणू शकतो अंदाजित 5 लाख मनुष्यबळ हे कामावर लागलेले आहेत. हे सर्व आपल्यासाठी कामावर लागले. आता एक टप्पा पार पडले, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावे, या सर्व मनुष्यबळाला मदत करावे. या मनुष्यबळाला सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी पहिला टप्पा व्यवस्थित पूर्ण केले, दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा तयारी आहे.
1: सर, एवढी मोठी यंत्रणा या प्रक्रियेसाठी मेहनत घेते आहे, अशावेळी ती यशस्वी व्हावी म्हणून लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीनं आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करू इच्छिता?
0: या सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे प्रत्येक पात्र नागरिक मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे, कुठलेही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये येऊ नये या उद्देशाने हे पुनरीक्षण आपण राबवत आहात. प्रत्येक पात्र नागरिक प्रारूप यादीमध्ये तपासावे, आपले नाव नसेल तर कृपया आपल्या फॉर्म भरून नाव समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीमध्ये बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे, वय असो, आपले नाव असो, आपले फोटो असो, आपले मोबाईल नंबर असो, हे सर्व व्यवस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये बदल असेल तर आपण फॉर्म 8 भरून अपडेट करून घ्यावे. विशेष विनंती आहे नवीन 18 झालेले युव मतदारांना विनंती आहेत, आपण सर्व आपल्या कॉलेजमार्फत किंवा आमच्या BLO अर्ज करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सर्व पात्र मतदार मतदार यादीमध्ये येणेच आमचं मोठा प्रयत्न आहे. आपण प्रत्येकाने आपल्या अधिकार आणि कर्तव्य बजावण्यासाठी यादीमध्ये आपले नाव समावून घ्यावे.
1: सर, इतक्या मोठ्या या व्यापक प्रक्रियेबद्दल आपल्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार शेतकरी बंधु भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग, आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
9: धन्यवाद मॅडम।
8: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा।
9: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे। ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो।
8: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
9: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, परंतु कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं। त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय। सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो।
8: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
9: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं। आता पंचगव्य म्हणजे देशी गाईचं प्रत्येक प्रॉडक्ट ती देणारं

0: शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
1: आणि हे तयार कोणी केलं?
0: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे. आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
1: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
0: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा, मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचं आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोंदपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी हा गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्तोत्र म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं. आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो. त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितलं, हे अहमदाबाद मधील बन्सी गिर गोशाळा यांनी हे कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काय शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं. तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पद आता कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे. मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप्प बस नाही, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण

0: तयार झालेलं, म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1 200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःचं 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असे मल्टिप्लिकेशन जी सायकल आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150, 200, 180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकेल.
1: अच्छा, शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापावरती तो शिंपडू शकतो. ते शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जे रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचंय की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता.
1: अच्छा,
0: हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलण्याची वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला, आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलण्याची वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला. आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा कडापरपा ह्याचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं.

0: आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकुपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत. जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत. हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे

0: फॅक्टरी आहेत जी हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलता बोल सांगितले, तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे असे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकृपा अमृत कल्चरमधील जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ॲडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यायपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकृपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारा बरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकृपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येथे आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे, ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते

0: बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैवविविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो. अधूनमधून आपण त्याला ठवळतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम कडुलिंब. कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत. पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो, निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली लिंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं. आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे दोन मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8 वाजलेत. आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांची माहिती. उद्या सकाळी 8:40 कोकण दर्शन, आंबोळगड, पूर्णगड, कृषी पर्यटनाची सफर, सहभाग दुर्ग अभ्यासक संयोगिता सासणे आणि गणेश रानडे. लेखन सोनाली सावंत, वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे. उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य, 125 वर्षांची परंपरा असलेला गोकुळाष्टमी उत्सव याविषयी गजानन पाटणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: भरड धान्य बाजरी। बाजरीमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं। बाजरी कोलेस्टेरॉल कमी करते, तसंच हाडांसाठी उपयुक्त आहे। पोटाचे अल्सर यावरही गुणकारी आहे आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते। बाजरीपासून भाकरी, खिचडी, खाकरा, पराठा, उपमा, इडली, उंडे आणि लाडू हे पदार्थ करता येतात। यामधील पोषक घटक प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे: प्रथिनं 10.96 ग्रॅम, लोह 6.42 मिलीग्रॅम, फॉलेट 36.11 मिलीग्रॅम, ऊर्जा 347.99 किलो कॅलरी, तंतू 11.49 ग्रॅम, कर्बोदक 61.78 ग्रॅम, जीवनसत्व B3.86 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 27.35 मिलीग्रॅम।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

ആകാശവാണി മുംബൈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. FDA अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली

0: दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: क्रिटिकल मिनरल्स में हमने प्रोसेसिंग और रिसाइकलिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है. सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है. इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे. बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है. हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है. हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे.
0: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे. हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट PG 2026 ची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती

0: न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. मेटा संचालित समाजमाध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. चित्रकूट जिल्ह्यात एक मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले. अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. बिहारमध्ये गंगा नदी पूरपातळीच्या जवळ पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये टी20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया इंदिरा संत यांची ही रचना. गायिका आहेत पद्मजा फेणाणी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची ही रचना. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, गायक कलाकार अरुण दाते आणि लता मंगेशकर.

ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची, संगीतकार होते अनिल अरुण आणि गायिका होत्या उषा मंगेशकर. यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं अनिल कांबळे यांचं हे गीत. संगीतकार आहेत केदार पंडित.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर राम जोशी यांची ही रचना. गायिका आहेत उत्तरा केळकर.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया शैलेश रानडे यांनी गायलेलं हे गीत, गीता सहसंगीत संदीप खरे.

शैलेश रानडे यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट, रात्री 10 प्रादेशिक लोकसंगीत आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.